नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 2 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 23 मे 2026. श्रोते हो, आमच्या प्रसारण सेवेला आता सुरुवात करत आहोत मंगलवाद्यानं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनईवादन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: पाहता उरला नाही भेदाभेद झाले शुद्ध अंतर विटाळाचे होते जाळे तुटले बळे नामाच्या चौदेहाची तुटली दोरी म्हणे चोख्याची महारी माणसाच्या मनात अक्षरशः शेकडो वासना दररोज येत जात राहतात मनात सातत्याने संकल्प विकल्प सुरू असतात म्हणून मनाचं नामस्मरणात एकाग्र होत नाही अमुक एक गोष्ट घडावी किंवा घडू नये असा हावे नकोपणाचा ध्यास मनाला असतो आणि त्यातूनच आशा निराशेचा खेळ सुरू होतो त्यात सगळ्या ऐहिक वासना इच्छा भगवंताच्या दर्शनानी समूळ नष्ट झाल्या असं सोयराबाई म्हणतात इथे भगवंताच्या दर्शनानी म्हणजेच नामस्मरणाच्या बळावर शुद्ध स्वरूपाचा अनुभव आल्यामुळं मी म्हणजे देह नव्हे तर त्या देहात वस्ती करणारा चैतन्यमयी आत्मा म्हणजे मी खरा आहे आणि हाच आत्मा परमात्म्याचा अंश स्वरूप आहे याची अनुभूती आल्यामुळं आता कोणताही व्यावहारिक भेदाभेद विटाळ अशुद्धी राहिली नाही आणि परिणामी स्थूल सूक्ष्म कारण महाकारण या चार प्रकारच्या देहांची बंधनं मोकळी होऊन खरी जीवनमुक्तता अर्थात मुक्ती मला मिळाली अशी कृतज्ञता या अभंगात सोयराबाई श्रीचरणांपाशी व्यक्त करतात जय जय रामकृष्ण हरी
1: चिंतन आत्ताच आपण ऐकलत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून लेखन केलं होतं विद्यागौरी ठुसे यांनी आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz सकाळचे 6:10 झाली आहेत आपली प्रसन्न पहाट भक्तिमय करूया ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना सुरुवातीला ऐकणार आहोत मधुसूदन कानेटकर यांच्या आवाजात रामचरित्र स्तुती

त्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं रामचरित्र स्तुती. स्वर होता मधुसूदन कानेटकर यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात पी सावळाराम यांची भूपाळी. संगीत दिले राम कदम यांनी.

भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अरुण दाते यांच्या आवाजातील मनोहर सांबरे यांची भक्तीरचना. संगीत आहे यशवंत देवी यांचं.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत माणिक प्रभू यांची भक्तीरचना. प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात संगीत दिले अनिल अरुणी यांनी.

भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत पंडित नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्ती रचना. लता मंगेशकर यांच्या आवाजात संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रभात वंदना हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: 103.1 मेगाहर्ट्झ वर आपण ट्यून केलेत आकाशवाणीचं सातारा केंद्र. श्रोते आता प्रसारित करत आहोत शेतीविषयक माहितीपर सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आपण लहान पिल्लांची काळजी कशा पद्धतीनं घेतली पाहिजे किंवा हा उष्णतेचा ताण त्यांना किती जास्त प्रमाणात जाणवू शकतो याविषयी सांगितलं. ब्रुडिंग हा कुक्कुटपालनामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात जर विचार केला तर त्याचं प्रमाण थोडंसं योग्य पद्धतीनं असणं गरजेचं आहे. मुळात आता उष्णता वाढलेली आहे आणि आपण ब्रुडिंग सुद्धा करायचं आपल्याला या लहान पिल्लांना, तर ते योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. का तर त्याचा परिणाम वेगळा जाणवायला नको आणि अर्थातच उत्पादनात घट यायला नको. मग ब्रुडिंगमधला बदल या काळामध्ये किती महत्वाचा ठरतोय आणि काय बदल करणं अपेक्षित आहे?
2: ब्रुडिंग हे खूप महत्वाचं आहे कुक्कुटपालनामध्ये. ब्रुडिंग म्हणजेच काय तर पक्ष्यांना आपण जी कृत्रिम उष्णता जी देतो ज्याच्यामुळे त्याचं वजन वाढीला मदत होऊ शकतो किंवा त्याच्या शरीरामध्ये जे हार्मोन्स निर्मिती जी आहे त्याला सुद्धा चालना मिळत असते. तसंच जे लहान पक्षी आहेत त्याला वातावरणाशी मिळतंजुळतं घेता येत नाही, तर ती त्याच्या शरीरामधली जी व्यवस्था जी आहे ती निर्माण होईपर्यंत किंवा त्याची ती चांगल्या पद्धतीनं चालेपर्यंत त्याला आपण कृत्रिम उष्णता देणं गरजेचं असतं. तर ह्याच्यासाठी हे ब्रुडिंग आपण करत असतो, पण वातावरणानुसार ह्या ब्रुडिंगमध्ये बदल करणं गरजेचं असतं. जसं आपण म्हटलं की हिवाळ्यामध्ये त्यांना तापमानाची आवश्यकता जास्त असते. दिवसभराचा जो उष्णतेचा काळ आहे ह्याच्या व्यतिरिक्त 8 तास त्यांना आपण उष्णता देत असतो, ब्रुडिंग करत असतो. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्या वेळेला आधीच वातावरणामध्ये तापमान जास्त असेल त्यावेळेला हे जे ब्रुडिंग आहे हे अचानक बंद न करता

0: आपल्याला हळूहळू ते कमी कमी करत आणलं पाहिजे. अचानक आपण जर बंद केलं तर पक्ष्यांमध्ये होणारं जे तापमानामधला बदल आहे किंवा अचानक जर आपण बंद केलं तर त्याचा सुद्धा परिणाम पक्ष्यांच्या मध्ये आपल्याला दिसायला लागतो. तर त्यामुळे हे जे तापमान आहे ते हळूहळू आपण कमी केलं पाहिजे. ब्रुडिंग हळूहळू कमी केलं पाहिजे. दोन ब्रुडर मधलं अंतर जे आहे ते आपण हळूहळू वाढवू शकतो. किंवा तापमान कमी करण्यासाठी हे जे ब्रुडर आहेत त्याची उंची जी आहे ती आपण हळूहळू वाढवू शकतो. म्हणजे ते थोडे थोडे वरती घेतले जातात. त्याच्यामुळे सुद्धा उष्णता जी मिळणारी आहे ही आपल्याला हळूहळू कमी करता येऊ शकते. आणि पक्षी जसा उन्हाळा असेल तसंच किंवा जसं पक्षी मोठा होत जाईल तसं सुद्धा आपण हे जे ब्रुडिंग आहे ते हळूहळू कमी करत असतो. अचानक ते बंद न करता ते आपण हळूहळू अशा पद्धतीनं कमी करायला पाहिजे ज्याच्यामुळे पक्ष्यांवर होणारा जो विपरीत परिणाम आहे तो आपल्याला टाळता येऊ शकतो.
1: अगदी खरंय. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: शेतीविषयक माहितीपर सदर आताच आपण ऐकलं कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. श्रोते, आता जाणून घेणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर सकाळी 6:50 परिसर या सदरात आपण ऐकणार आहोत किरकसाल तालुका मांडची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयीची माहिती. लेखन चिन्मय सावंत यांचं. 6:55 ऐकणार आहोत दिनविशेष. संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी. सकाळी 7 आजचा सुविचार. 7:50 सुगम संगीताचा आनंद आपण घेणार आहात. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात सकाळी 8:40. 9 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9:30 सुगम संगीताचा आनंद आपण घेणार आहात. लोकगीत आपण ऐकणार आहोत सकाळी 10:30. नाट्यपदांचा आनंद घेणार आहोत नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सकाळी 11:00. आज सकाळी 11:30 कार्यक्रम आपण ऐकणार आहोत एकही कलाकार. दुपारी 12:00 वनिता मंडळ आणि त्यानंतर सायंकाळी 5:00 विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

सायंकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात. संध्याकाळी 7:30 शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी कार्यक्रम ऐकणार आहोत किसानवाणी. यामध्ये सुरुवातीला आजचा सुविचार, त्यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत दिलीप घोंगडे विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र कालवडे यांची, बीज प्रक्रियेद्वारे खरीप पिकांवरील कीड आणि रोग नियंत्रण याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. त्यानंतर कृषीवाणी या सदरात सागर सकटे विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांचे

कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचे व्यवस्थापन याविषयीचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहात. रात्री 8 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. याचबरोबर प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.
1: रेशीम गाठी मराठा समाजातील वधूवरांचे विवाह होणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 92 26 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाईट www.reshimgathimaratha.com.
2: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
3: आदेश्वर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
4: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
5: पुस्तके, प्रश्नसंच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
4: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 99 22 815 978.
6: बेतले जर कधी जीवाशी, DCCU ही आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
4: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
6: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCCU शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCCU बँक भरेल.
4: सातारा DCCU च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
7: साताऱ्यात घर स्वप्नवत दर, 99 Avenue.
8: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
7: 99 Avenue, विकास नगर, सातारा. 97 92 99 99, 97 92 99 99.
4: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
9: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून.
4: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.

0: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
1: येवा मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सोल कोकणी बांधलेली.
2: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
1: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.

श्रोतेहो, विविधरंगी कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी घेऊन येणारी ही आहे आपल्या सर्वात जवळची वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: सकाळचे 6:50 झालीत. आता परिसर या सदरात ऐकणार आहोत किरकसाल तालुका मांडची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयीची माहिती. लेखन चिन्मय सावंत यांचं.
1: नमस्कार श्रोतेहो, मानदेशातील वन्यजीव संवर्धन आणि अधिवास व्यवस्थापनाला एक अत्यंत नवीन आणि सकारात्मक दिशा देण्याच्या प्रमुख उद्देशाने कोल्हापूर येथे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीचा मुख्य उद्देश मानदेशातील समृद्ध जैवविविधतेचे संवर्धन, नैसर्गिक अधिवास व्यवस्थापन आणि वन्यजीवांचे दीर्घकालीन संरक्षण करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि शाश्वत अशी धोरणे निश्चित करणे हा होता. या महत्वाच्या बैठकीत किरकसाल संवर्धन प्रकल्पाचा एक अतिशय सविस्तर आणि अभ्यासपूर्ण अहवाल मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे अधिकृतरित्या सुपूर्द करण्यात आला. या अहवालावर आधारित चर्चेत मानदेशातील जैवविविधतेचे संवर्धन, वन्यजीव व्यवस्थापनातील वाढती आव्हाने आणि भविष्यातील कृती आराखडे यावर अतिशय व्यापक विचारमंथन झाले. वन्यजीव संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि क्षेत्रीय पातळीवर आव्हानासंदर्भात अत्यंत फलदायी चर्चा झाली. मान परिमंडळात अलीकडेच वाढलेला मानव आणि रानडुक्कर यांच्यातील संघर्ष ही एक चिंतेची बाब आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शास्त्रीय व व्यावहारिक उपाययोजनांवर भर देण्यात आला. रानडुकरांना सुरक्षितरित्या पकडण्यासाठी एक प्रभावी प्रणाली विकसित करून तिची त्वरित अंमलबजावणी करण्याचे ठरले. उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या पोल्ट्री कचऱ्यांमुळे मध्यम आकाराच्या मांसाहारी प्राण्यांचे अनैसर्गिक वाढ होत आहे, जी परिसंस्थेच्या संतुलनासाठी अत्यंत घातक आहे. हे रोखण्यासाठी तातडीने शाश्वत कचरा व्यवस्थापन धोरण राबवणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. स्थानिक जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या आक्रमक वनस्पतीचे समूळ निर्मूलन करून स्थानिक गवताळ परिसंस्थेच्या संवर्धन आणि पुनरुज्जीवनासाठी विशेष उपक्रम हाती घेण्याचे निश्चित करण्यात आले. प्रस्तावित महामार्गामुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक भ्रमण मार्गावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी वन्यजीव अनुकूल म्हणजेच वाईल्ड लाईफ फ्रेंडली आणि भक्कम प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे मिटिगेशन मेजर्स नियोजन करण्यावर सर्वांचे एकमत झाले. राखीव व संरक्षित वनांमधील आदिवासांचे प्रभावी व्यवस्थापन आराखडे तयार करणे आणि यात स्थानिक समुदाय, शाळा व महाविद्यालयीन युवकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले. दुर्मिळ व आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या खैर आणि चंदन वृक्षांची अवैध तोड पूर्णपणे रोखण्यासाठी अत्यंत कठोर उपाययोजना राबवणे आणि वन विभागाची संरक्षण यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा झाली. या सकारात्मक चर्चेमुळे मान खटाव परिसरातील वन्यजीव व्यवस्थापन, गवताळ परिसंस्थेचे संवर्धन आणि मानव वन्यजीव संघर्ष निवारण्यासाठी आगामी काळात वन विभागाच्या सहकार्याने अत्यंत ठोस अंमलबजावणी नक्कीच होईल असा दृढ विश्वास व्यक्त करण्यात आला.

आत्ताच आपण ऐकलीत किरकसाल तालुका मांडची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयीची माहिती. याचं लेखन केलं होतं चिन्मय सावंत यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: एफएम बँड 103.1 मेगाहर्ट्झवर आपण ट्यून केलेत आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 6:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत दिनविशेष. संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी.
1: श्रोतो नमस्कार. आज आहे 23 मे. गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक आणि लेखक केशवराव भोळे यांचा जन्म 23 मे 1896. केशवराव भोळे यांनी 1933 साली नाट्य मन्वंतर नावाची नाट्यसंस्था काढली. या संस्थेनं रंगमंचावर आणलेल्या आंधळ्यांची शाळा या नाटकाचे त्याकाळी 100 अधिक प्रयोग झाले होते. पटकथा लेखक आणि दिग्दर्शक कोवेलमुडी राघवेंद्र राव यांचा जन्म 23 मे 1943. भारतीय दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि लेखक पद्मराजन यांचा जन्म 23 मे 1945. रशियन बुद्धिबळपटू अनातोली कार्पोव यांचा जन्म 23 मे 1951. पोर्तुगीजांकडून जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला 23 मे 1737 रोजी. आयुर्विमा व्यवसायाचं राष्ट्रीयकरण करण्यासंबंधीचं विधेयक मंजूर झालं 23 मे 1956 रोजी. बचेंद्री पाल हिनं माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलं 23 मे 1984 या दिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार 1:09 हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला आहे. फ्रेंच गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी यांचं निधन झालं 23 मे 1857 रोजी. बहुपृष्ठांक आणि समरूप अर्थक्रियेबद्दल त्यांनी मांडलेले 2 सिद्धांत एकत्रित करून निर्धारकच्या अत्याधुनिक संकल्पनेला जन्म दिला. यानंतर त्यांनी द्रव्य पृष्ठावरील लहरींच्या प्रसरणाची गणिती प्रक्रिया मांडल्यानं त्यांना अकॅडमी डे सायन्सेसचं पारितोषिक देण्यात आलं. 19व्या शतकातले प्रख्यात नॉर्वेजियन नाटककार, नाट्य दिग्दर्शक आणि कवी हेनरिक इप्सेन यांचं निधन झालं 23 मे 1906 रोजी. त्यांना आधुनिक गद्य शोकनाट्याचं जनक मानलं जातं. तत्कालीन जीवनाच्या वास्तवाचं चित्रण त्यांच्या नाटकात दिसतं. रंगभूमी संबंधीच्या आधुनिकतावादाच्या संस्थापकांपैकी एक अशीही त्यांची ओळख आहे. त्यांनी नाट्य जगताला एक नवीन नाट्यरूप आणि नाट्यतंत्र दिलं. एकप्रवेशी एक अंकी नाटकांची सुरुवात इप्सेननं केली. कथानकांमधल्या व्यक्ती आणि कुटुंब यांचा भोवतालच्या सांस्कृतिक जीवनातल्या नीतीमूल्यांच्या संदर्भात घेतलेल्या धांडोळ्यामुळे इप्सेनची नाटकं अधिकच वास्तवदर्शी झाली आहेत. मराठी चित्रपट आणि नाटकांचे संगीतकार तसंच संगीत दिग्दर्शक आनंद मोडक यांचं निधन झालं 23 मे 2014 रोजी. नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या विश्वात गुंतले असतानाही त्यांनी आपली आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांशी प्रारंभापासून जुळलेली नाळ तुटू दिली नाही. 1976 त्यांनी आकाशवाणीसाठी बदकाचं गुपित ही संगीतिका केली. ती इतकी गाजली की त्याचे स्वतंत्र 75 प्रयोग राज्यभरात झाले. कळत न कळत, सूर्योदय, दिशा, चौकट राजा, एक होता विदूषक, लपंडाव, दोघी, मुक्ता, तू तिथं मी, राजू, उरुस, फकीरा, बाई माणूस अशा तब्बल 53 मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांना संगीताचा साज त्यांनी 20 वर्षांच्या अवधीत चढवला. चित्रपटांसाठी संगीत देतानाही त्यांनी कायमच दर्जा जपला.

0: हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेष मध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष आताच आपण ऐकलेत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी.

103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम.

0: श्रोत्यो, एक नजर आपल्या घड्याळाकडे. सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकणार आहोत आजचा सुविचार. या सुविचाराचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आजचा सुविचार. कधी कधी देव आपली परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला आपली मनस्थिती बदलायची असते. आजचा सुविचार पुन्हा एकदा. कधी कधी देव आपली परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला आपली मनस्थिती बदलायची असते. आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. या सुविचाराचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
6: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
7: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
8: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
7: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: घर चाय के साथ पालेकर।
2: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
3: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी। अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले, तुमच्यासारखं नाही फक्त आठवण करायची।
2: आणि कपडे?
3: अगं बाई, तू राहिलेस की?
2: चला आता मसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी। जावई बापूंसाठी सुटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ।
3: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली।
2: हा, तुमच्यासारखं नाही फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो।
3: चला। अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त मसवडकर ड्रेसेस मध्ये।
4: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
5: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
4: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच।
5: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
4: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा।

0: Where care comes first.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
2: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय.
3: मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
2: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
3: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
4: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90-96-05-93-15 किंवा 99-75-86-70-99.
5: आंतरराष्ट्रीय थायरॉइड दिनानिमित्त रोटरी क्लब सातारा कॅम्प आणि दिशा डायग्नॉस्टिक सेंटर आयोजित विशेष थायरॉइड तपासणी शिबिर सोमवार 25 मे 2026 रोजी.
6: रुग्णांची तपासणी पूर्णपणे मोफत.
5: थायरॉइड तपासणी फक्त 150 रुपयांत, तर CBC हिमोग्लोबिन आणि शुगर तपासण्या 50% सवलतीत.
6: स्थळ तेजोनिधी होमिओपॅथिक क्लिनिक सातारा. वेळ सकाळी 10 ते 1.
5: संपर्क 82-75-48-12-50.
7: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15-30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
8: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
7: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
8: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
7: संपर्क 74-47-47-97-79.
9: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-00-46. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-00-46.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर.

103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्र

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्ती पत्र प्रदान करणार. राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. आता सविस्तर बातम्या. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातला एकंदर 9,46,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण उपक्रमात नोंदणी झालेल्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असंही चोक्कलिंगम म्हणाले. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक काल निवडणूक आयोगानं जाहीर केलं. या सर्व जागांसाठी 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि तामिळनाडूमध्ये खासदार सी व्ही षणमुगम या दोघांची नुकतीच विधानसभेवर निवड झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठी देखील 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नवनियुक्त उमेदवारांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायप्रसचे पंतप्रधान निकोस क्रिस्थोदौलिदेस यांच्यासमवेत नवी दिल्लीत चर्चा केली. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, वित्तीय संपर्क, तंत्रज्ञान, संस्कृती आणि भारत युरोपियन युनियन संबंध या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा मुकाबला करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी काल माध्यम प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोपगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल मुंबईत इमॅजिनेक्स 2026 या मुलाखतपर

कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्र ही स्टार्टअप आणि युनिकॉर्नची राजधानी झाली असल्याचं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात राज्याची अर्थव्यवस्था तिपटीने वाढली असून 2030 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवीन विभाग तयार केला असून आयुक्तालय निर्माण केलं आहे. शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ऍप तयार करण्यात आलं असून राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांनी ते डाऊनलोड केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत टेक वीक 2026 घोषणा केली. टेक एंटरप्रेनर्स असोसिएशन ऑफ मुंबईतर्फे राज्य शासनाच्या सहकार्याने IDFC बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने 29 आणि 30 मे रोजी मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबई टेक वीक सारख्या उपक्रमांमुळे AI मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील AI नवोन्मेषाचं अग्रगण्य केंद्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलं असून यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 30 आणि 31 मे या दोन दिवसांसाठी रायगडावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार 6 जून तर तिथीनुसार 26 जून रोजी साजरा होणार आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका महिलेला अटक केली. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकंदर 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणात लातूर इथल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं काल चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पीव्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांवर काल वाघाने केलेल्या हल्ल्यात 4ही महिलांचा मृत्यू झाला. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. तसंच पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागाने केलं आहे. सर्व मृत महिला गुंजेवाही गावातील रहिवासी असून तेंदूपत्ता संकलनातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लावत होत्या. राज्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईचं संकट गंभीर होत असून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत केवळ 7.5 TMC म्हणजेच एकंदर 25% पाणीसाठा शिल्लक आहे. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरणं आणि तलावात उपयुक्त पाणी केवळ 25.662 TMC म्हणजेच 31% पाणीसाठा शिल्लक आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत 64 गावं आणि 230 वाड्यांमधील एकंदर 1,00,000+ नागरिकांना 64 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा

सातारा आणि वाई तालुक्यातील विविध भागात काल दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. सातारा तालुक्यातील नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्ती पत्र प्रदान करणार. राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: सोलर।
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14।
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999182।

वणीचे हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोत्याहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्याहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की शेअर मार्केटमध्ये असे काही सायबर गुन्हे होतात का, तेव्हा काय काळजी घ्यायची नेमकी?
1: शेअर मार्केटमध्ये होत नाही. सेबीची अधिकृत वेबसाईट आहे, त्यांचा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. तिथं जर तुम्ही सांगितलं की ह्या स्टॉकमध्ये मी पैसे गुंतवतो आणि ह्या एजन्सीच्या मार्फत आम्ही गुंतवतोय, तर तुम्हाला ते सांगतात निश्चितपणे की हे खोटं आहे. तुम्ही पहिलं खात्री करायला पाहिजे, सेबीच्या प्लॅटफॉर्मवरती जायला पाहिजे, तिथं जाऊन खात्री करायला पाहिजे की या प्लॅटफॉर्मवरती मी पैसे गुंतवतोय, या स्टॉकमध्ये पैसे गुंतवतोय हे खरं आहे का, ते तुम्हाला कळवतात. तुम्ही जर तुम्हाला खात्री झाली नाही तर तुम्ही त्यात पैसे गुंतवायला नाही पाहिजे. केवळ सोशल मीडियावरती एखादी ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही त्याच्यावरती पैसे गुंतवायला.
0: नक्कीच सर. आणि आता एक सध्या नवीन एआय तंत्रज्ञान हे आलंय, तर नेमकं हे एआय तंत्रज्ञान काय आहे ते आपण सुरुवातीला सांगूया.
1: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला. आर्टिफिशियल जी बुद्धिमत्ता जी आहे, तर हा एक प्रकारचा डेटाचा अनालिसिस आहे.
0: अच्छा.
1: वेगवेगळे सॉफ्टवेअर्स त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटावरती लावले जातात. एक काही रॉ डेटा असतो, हिस्टॉरिकल डेटा असेल, काही जॉग्राफिकल डेटा असेल, काही कुठला मार्केट कुठलाही डेटा असेल, किंवा अगदी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सोशल मीडिया आहे हे वेगवेगळ्या प्रकारचा डेटा कलेक्ट करतायत. माणसाचा सेन्स करतायत, लोकांचा मूड लक्षात घेत आहेत, किंवा कुठल्या वस्तू कुठं खपल्या जातील, कुठल्या वस्तू कुठल्या हवामानला येतील, सगळं त्यांच्याकडे डेटा आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स ह्या डेटावरती लोड केले असतात. आणि मोठमोठ्या ज्या एआयच्या ज्या कंपन्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या, त्यांच्याकडे ह्यूज डेटा आहे.
0: अच्छा.
1: आणि त्याप्रमाणे त्यांनी सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. मग ज्यावर तुम्ही एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या ह्याचा एआय ज्यावर वापरायला सुरुवात, वेगळ्या प्रकारची एआय जेमिनीचा आहे, मायक्रोसॉफ्टचा वेगळाच आहे, को पायलट आहे, असे वेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत आणि वेगळ्या प्रकारचे आहेत. तर ह्याच्यावरती सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्हाला पाहिजे तीच माहिती त्यातून काढली जाते.

0: समजा एखादा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे पीडीएफ फाईल आहे, पीडीएफ फाईल मध्ये तुमचं काय डॉक्युमेंटेशन आहे सगळं आहे, तुम्ही एआय वरती टाकली आणि तुम्हाला काय पाहिजे त्यातली बाबा ह्यातली गेलेली मालमत्ता एवढी किती आहे किंवा इथल्या ह्या ह्या डेटामध्ये आलेल्या व्यक्तींची नावं सांगा, त्यांची माहिती पूर्ण द्या, तुम्हाला तेवढीच माहिती काढून तो देणार. कारण का ते सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आहे. थोडक्यात एआयचा वापर असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वेगवेगळ्या कंपन्यांच्या कडे किंवा वेगवेगळ्या एजन्सीकडे जो आहे त्याच्यावरती सॉफ्टवेअर त्यांनी बसवलेले आहे आणि ते सॉफ्टवेअर तुम्ही जर ते एआय जर त्यांचा घेतला तर तुम्ही जी काय माहिती तिथे ठेवाल त्याचं विश्लेषण करून ती दे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला नगरपालिकेचे निकाल लागले, वेगळ्या पेपरला वेगळ्या बातम्या सगळीकडे आल्या, इकडे तिकडे आल्या. तुम्ही एआय वरती जर गेला आणि तुम्ही सांगितलं की रिसेंट ट्रेंड काय आहे, रिसेंट अपडेट काय, तो अनेक पेपरच्या बातम्यांचं विश्लेषण करतो आणि तुम्हाला एक्झॅक्ट माहिती देतो. म्हणजे त्यांच्याकडे सर्व प्रकारची माहिती एकत्रित ठेवलेली आहे आणि त्याचं विश्लेषण कसं करायचं त्याचे सॉफ्टवेअर ठेवलेले आहे, त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो.
1: अच्छा, पण सर मला सांगा की एआयचा वापर सध्या गुन्हेगारी जगतात मध्ये सुद्धा केला जातो असं म्हणतात की आपला चेहरा वेगळा असतो आणि एआयच्या माध्यमातून तिथे वेगळ्या माणसाचा चेहरा लावतात म्हणा किंवा व्हॉइसिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा एआयचा वापर केला जातो, तर एआय हे शाप आहे की वरदान आहे?
0: नाही, निश्चितपणे वरदान आहे. हा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त गुन्हेगारच वापरतात असं नाहीये, पोलीस यंत्रणा वापरेल, उद्या ज्युडिशियरी वापरेल, उद्या आर्मी वापरेल, गव्हर्नमेंट वापरेल. एआय म्हणजे फक्त जो डेटा आहे त्याचं डेटाचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे, किंवा जी माहिती आहे त्याचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बँकिंग सिस्टीम आहे, बँकिंग सिस्टीम मध्ये म्युल अकाउंट असतात. उद्या एआयचा वापर जर बँकांनी जर सुरू केला तर जे बोगस अकाउंट आहेत त्याच्यावरती प्रतिबंध देऊ शकतो.
1: अच्छा,
0: आता सायबर गुन्हेगार, आता तुम्ही जे मॉर्फिंग जे म्हणला तर हे कसं आहे, त्याला डीप फेक म्हणतो आपण. हे डीप फेक व्हिडिओ आहेत, डीप फेक पिक्चर्स आहेत, डीप फेक व्हॉइस आहे. तर डीप फेक मध्ये काय केलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक आहे, मशीन लर्निंग एक आहे आणि डेटा स्वॅपिंग आहे. म्हणजे काय केलं, तुमचा जो व्हॉइसचे सॅम्पलिंग आहे वेगळ्या प्रकारचा, तुम्ही आपण आता बोलत बसलेलो आहे, तर हे जे सॅम्पल्स तयार होतो व्हॉइसचे हे सॅम्पल्स स्ट्रॅक केले जातात आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावला जातो. आता मी जे बोलतोय हे नाहीच आहे, माझी मुवमेंट तशीच दिसेल, हावभाव तशीच दिसतील, पण मी वेगळाच व्हॉइस मध्ये माझं काही पण जाऊ शकतो. म्हणजे मी आता जे सांगतो त्या उलट सांगितलं जाऊ शकतो.
1: बरोबर,
0: तुम्ही ओटीपी पाठवा, तुम्ही पिन नंबर देऊन टाका असं सांगितलं
1: जाईल.
0: याला म्हणतात आपण, याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याला डीप फेक म्हणतो.
1: अच्छा,
0: डीप फेक व्हिडिओ, डीप फेक ऑडिओ, डीप फेक पिक्चर्स, असेच एक डीप फेक बनवलं सर.
1: पण मग याच्यामध्ये गुन्हेगार एआयचा त्यांना उपयोग होत नाही का गुन्हेगारीमध्ये, सायबर गुन्हेगारीमध्ये?
0: सध्या थोड्या प्रमाणात होतो.
1: अच्छा,
0: परंतु कसं आहे की प्रत्येक गोष्टची व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय जर आपण जर एखाद्याला ओटीपी देत असू, एखाद्याला पिन नंबर देत असू, एखाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असू, किंवा एखादा फोन आला आणि त्याच्यावरती खात्री न करता त्याच्यावरती आपण रिॲक्ट करत असू, त्याच्यावरती कृती करत असू, तर त्याचा सायबर गुन्हेगाराचा उपयोग होईल. आता फॉर एक्झाम्पल युपीमध्ये एक टीचर होते, त्यांना एकाने सांगितलं की मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय आणि तुमच्या मुलीला आम्ही प्रॉस्टिट्युशन रॅकेट मध्ये अटक केलेली आहे. ती महिलेने विचारच केला नाही, मुलीला पण फोन लावला नाही, खात्री पण केली नाही, काहीच नाही, ब्लड प्रेशर वाढलं, अटॅक आला, ती एक्सपायर झाली. नागरिकांनी ही खात्री करावी, तुम्हाला एखादा मेसेज आला तो असू शकतो सायबर गुन्हेगाराचा, तो फसवणुकीचा मेसेज असू शकतो, कुठली माहिती असू शकतो, त्याची पहिले तुम्ही खात्री केली पाहिजे. म्हणजे त्रय असतं, म्हणजे व्यवस्थितपणे तुम्ही खात्री केली पाहिजे, मग त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला. त्यामुळे हे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या माहितीचा आधार घेऊन तुमचा विश्वासघात.
1: नक्कीच सर. मग तुमचा सायबर विभाग आहे तो एआयचा कसा वापर करतो गुन्हेगारी पकडण्यासाठी, तुम्ही काही त्याचा उपयोग करता का?
0: आहे, सायबर गुन्हेगारीवरती नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग म्हणून एक विभाग निर्माण करण्यात आलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. याच्यामध्ये 6 विभाग आहेत. पहिला आहे कमांड सेंटर. या कमांड सेंटरमध्ये 100 कॉल टेकर्स आहेत. 193 वरती तुम्ही जर कॉल जर केला तर तो कॉल हे कॉल टेकर्स घेतात, ते 24/7 आहेत.
1: अच्छा,
0: असे दिवसातून साधारणपणे 8 ते 10 हजार कॉल येतात.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये कुणाची फायनान्शियल फ्रॉड झालेला आहे, कोणाचं मॉर्फिंग झालेलं आहे, कोणाचा ईमेल हॅक केलेला आहे, कोणाचा व्हॉट्सअप हॅक केलेला आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी नोंद करण्यासाठी आपल्याकडे कमांड सेंटर आहे. कमांड सेंटरमध्ये एकदा तक्रार नोंद झाली की लगेच तात्काळ संबंधित बँकेला ईमेल जातो, लगेच आर्टिफिशियल, तिथे

0: आयडेंटिफिकेशन इंटेलिजन्स आहे त्याच्यातून ईमेल जातो आणि ती जी अमाऊंट सायबर गुन्हेगारच अकाउंट फाइंड आउट केलं जातं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आणि बँकेमधून ती अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर तिथेही आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे टेक्नॉलॉजिकल अडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन. या ठिकाणी जी काही सायबर गुन्हेगारांनी आयुध वापरलेली आहेत त्याच्यामध्ये URL वापरले असेल, एखादा व्हॉट्सअप नंबर वापरला असेल, एखादा फेसबुक वापरला असेल, एखादा इंस्टाग्राम, ह्या सर्वांचं विश्लेषण टेक्निकल अडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये केलं जातं जेणेकरून सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची जी काही माहिती आहे ती विश्लेषण करण्याचं काम तिथं चालतं. त्यानंतर आहे तुमचं सर्टी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, म्हणजे अनेक प्रकारच्या वेबसाईट सर्व ठिकाणी असतात त्याच्यावरती अटॅक करणारे काही यंत्रणा असतात, ह्या सर्टिंगच्या माध्यमातून हे मालवेअर शोधून काढले जातात आणि हे मालवेअर शोधून काढल्यानंतर ते डिस्ट्रॉय केले जातात सर्टिंगच्या माध्यमातून. त्यानंतर SOC सेक्युरिटी ऑफ द सेंटर, आमचं जे काही महाराष्ट्र सायबर जे सेंटर उभा केलेलं आहे त्याच्या सेक्युरिटी साठी सुद्धा एक सेंटर उभा केलेलं आहे की जेणेकरून आमच्या सिस्टीमवरती कोणी अटॅक करू. त्यानंतर आहे COE सेंटर ऑफ एक्सलन्स, याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जागृती करणे, त्याचबरोबर लोकांना ट्रेनिंग देणं, म्हणजे यामध्ये पोलीस आले, लॉयर्स आले, जजेस आले, ह्या लोकांना ट्रेनिंग देणं की ह्या कशा प्रकारचे गुन्हे घडतात, ह्याची कशी ट्रायल कंडक्ट करावी, कसं इन्व्हेस्टिगेशन करावं, कोर्टापुढे केस कशी मांडावी, अशा प्रकारचे ट्रेनिंग चालू केले जातात. नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुरू केलेला आहे की स्पेशल पर्पज व्हेकल आहे की त्याच्यामध्ये मार्वेल नावाचं आपल्याकडे, तर की सर्व पोलीस स्टेशन मध्ये सायबर गुन्ह्याचा तपास होऊ शकतो. म्हणजे एखादा सायबर गुन्हा जर घडला तर नजीकच्या पोलीस स्टेशनला जर एखादा व्यक्ती गेला तर तिथं सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर त्यांना एका ठिकाणी मिळतील आणि सर्व प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन की जे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलिसांना काही दिवस, काही आठवडे, काही महिने लागतात, ते अगदी 10 मिनिटांमध्ये 1 तासामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ शकतं अशा प्रकारची यंत्रणा शासनाने उभारलेली आहे.
1: अच्छा सर, पण मला मुळात सांगा की सायबर गुन्ह्यामध्ये बळी पडलेला एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो का? म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की एखाद्याचे पटकन त्याला समजलंच नाही की त्यांच्या बँकेतले कसे पैसे गेले, तर असे लोक तुमच्यापर्यंत येतात का आणि ते आल्यानंतर मग तुमचं काम काय सुरू होतं? समजा एखाद्याचे 20-50 हजार गेले असतील तर ते परत त्याला त्या माणसाला मिळू शकतात का? काय त्यांनी नेमकं करायचं असं निदर्शनास आल्यानंतर?
0: पहिलं त्यांनी 193 वरती कॉल करायचं आहे. त्यांनी कुठेही धावपळ करायची नाही, बसल्या जागेला जिथं कुठं असेल मला कळालं की माझ्या अकाउंटमधून पैसे गेलेले, पहिलं काम करायचं, पहिली स्टेप म्हणजे 193 वरती कॉल करायचं. कॉल करून माझे असे असे पैसे गेलेले सांगायचंय, माहिती द्यायची, लगेच यंत्रणा कामाला लागते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. आता बँकेला मेसेज जातो आणि ज्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे गेले त्या अकाउंटमध्ये ते पैसे फ्रीज करून ठेवले जातात. पण हे 3 तासाच्या आत करायला पाहिजे.
1: अच्छा,
0: कारण का 3 तासाच्या नंतर बँकेमधून तो सायबर गुन्हेगार किंवा त्या अकाउंटमधून पैसे बाहेर जाऊ शकतात. आता आतापर्यंत असा अभ्यास सांगतो, त्यामुळे 3 तासाच्या आत किंवा लवकरात लवकर, मग ज्या लोकांनी लवकर कॉल करून सांगितलेलं आहे त्या लोकांचे 100% पैसे मिळालेले आहेत. 100% जेवढे पैसे गेले तेवढे सगळे पैसे त्यांना मिळालेले. त्यामुळे पहिली काळजी त्यांनी घेतली पाहिजे. हा 1930 आणि त्याच्यानंतर तो जर कॉल लागत नसेल तर cybercrime.gov.in या नावाचं एक पोर्टल आहे, NCRP पोर्टल. हे जर कॉल कधी लागत नसेल, काही प्रॉब्लेम झाला असेल, त्याच्यावरती जाऊन तुम्ही स्वतःही कंप्लेंट लॉज करू शकता. तर त्या ठिकाणी पण असंच लगेच सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं, शोधलं जातं आणि त्या अकाउंटमध्ये ती अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे ही पहिली स्टेप घ्यायला पाहिजे. दुसरी स्टेप अशी आहे की तुम्हाला वाटतंय हे पहिलं करायचं, हे झाल्यानंतर याला ऑप्शन तो नाही, मग पोलीस स्टेशनला तुम्ही जायला पाहिजे. लोक काय करतात, पोलीस स्टेशनला जातात, त्याच्यात त्यांचे 5-7 तास जातात,
1: बरोबर,
0: काही दिवस जातात, मग त्याच्यामध्ये तोपर्यंत अकाउंट एका अकाउंट मधून मल्टी लेअरच्या अकाउंट मध्ये पैसे जातात. म्हणजे साधारणपणे एखाद्या गुन्ह्याचे अकाउंट एका अकाउंट मधून 2-2 हजार कधी कधी 20-20 हजार अकाउंट मध्ये पैसे गेलेले आहेत आणि हे सगळे अकाउंट विल अकाउंट असतात. म्हणजे ज्याच्या नावाचा अकाउंट आहे त्याला माहितच नाहीये हे काय चाललेलं आहे, त्याने कोणाला अकाउंट विकलेलं असत पैसे घेऊन, किंवा काही लोभापोटी अभ्यासापोटी त्याने ते पैसे अकाउंट दुसऱ्याला वापरा दिलेलं असत. तर म्हणून हे तपास आणखी मुश्किल होतो.
1: अच्छा,
0: 1 कोटी साधारणपणे 2 हजार अकाउंट मध्ये पैसे जातात, मग कुठं 50 हजार गेले, कुठं 200 रुपये गेले, कुठं 40 रुपये गेले, असेही पैसे जातात. त्यामुळे पहिली गोष्ट आहे, पहिलं 1930 cybercrime.gov.in आणि हे झाल्यानंतर तुम्हाला लगेच SMS येतो.

0: आणि तो SMS घेऊन मग तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला जायचं
1: आणि
0: तिथं जाऊन गुन्हा दाखल करायचा आणि तपास करून
1: घ्यायचा.
0: पण पहिलं हे 1930.
1: नक्की सर.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. 103.1 MHz वर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.

0: सकाळचे 7:41 झालीत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम म्हसवडकर सराफ.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत म्हसवडकर सराफ.

0: तुमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, मसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मसवडकर सराफचे निमिष शहा सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार निमिष सर.
3: नमस्कार.
2: मार्केटमध्ये जेव्हा आपण सोनं किंवा चांदी खरेदी करतो त्यावेळेला वेगवेगळे ऑप्शन्स असतात सोन्याचे कॅरेटनुसार, चांदीचे प्युरिटीनुसार. आता हे आम्हाला माहिती आहे की सोन्याच्या कॅरेटनुसार त्याचा भाव हा वेगवेगळा असतो, पण चांदीचा भाव मात्र प्युरिटीनुसार नसतो, तर असं का आणि हे असणं गरजेचं आहे का नाही?
3: आता सोन्याची प्युरिटी आणि चांदीची प्युरिटी म्हणजे त्यात किती टक्के चांदी आहे किंवा सोने आहे, तर असा माझा व्ह्यू आहे की जेवढे टक्के चांदी तेवढंच किंवा सोनं तेवढंच कस्टमरकडनं चार्ज केलं जावं.
2: ओके.
3: जसं आपण बऱ्याच एपिसोडमध्ये सांगितलं की आपण शुद्धतेप्रमाणे अगदी लास्टच्या 1 रुपयापर्यंत अक्युरेट भाव काढतो. 22 कॅरेटचा असेल तर 24 कॅरेटचा भाव हा अगदी एक्झॅक्ट आपण 22 कॅरेटचा काढतो. त्यात वर खाली 1 रुपयाचंही होत नाही. तसंच एक जनरल प्रॅक्टिस असते की चांदीचा भाव हा प्युअरच्या भावाने चांदी विकली जाते आणि त्याला प्युरिटी प्राइस भाव लागत नाही. पण आता आपण ह्याच कन्सेप्टचा आधार घेऊन किंवा ह्याच विचाराचा आधार घेऊन चांदीचाही भाव प्युरिटीनुसार लावत आहे. म्हणजे जर समजा आज भाव चांदीचा 100 रुपये असेल आणि त्या वस्तूची प्युरिटी 70 रुपये असेल, तर त्या वस्तूला जी मेटल कॉस्ट आहे ती 100 रुपयाने लागण्याऐवजी 70 रुपयानेच लागणार.
2: अच्छा, मग हे चांदीच्या
3: सगळ्यांवर अप्लाय होत हे.
2: बर,
3: फक्त जे 70% वस्तू 100% प्युरिटीने विकून एक मिनिमल मजुरी लागते त्याच्याऐवजी आता आपल्याला 70% वस्तू ही 70% भाव लागून त्या हिशोबाने काही मजुरी असेल ती लागते.
2: पण आता निमिष सर कसं आहे की तुम्ही या बिझनेसमध्ये आहात त्यामुळे तुम्हाला या गोष्टी कळतात. सामान्य ग्राहक जेव्हा तुमच्या दुकानात येईल तेव्हा त्याला कसं कळणार की या चांदीची प्युरिटी किती आहे आणि किती नाही?
3: आता त्यासाठी 2 गोष्टी आहेत. ज्या गोष्टी आहेत आपल्या 92.5% किंवा ज्या गोष्टीला हॉलमार्क

0: आहे चांदीच्या. जरी अजून चांदीच्या वस्तूंवर हॉलमार्क कंपल्सरी नसलं तरी मेजर सगळ्या गोष्टी आपल्या दुकानातल्यावर हॉलमार्क आहे.
1: बर.
0: आणि ज्या गोष्टीवर हॉलमार्क करणं शक्य नाही किंवा ज्या गोष्टींना हॉलमार्क नसते त्या गोष्टींची प्युरिटी आपण आपल्या कॅरेट मीटरवर चेक करून कस्टमरला दाखवू शकतो.
1: ओके. म्हणजे जसं सोन्याचं आपण कॅरेट चेक करू शकतो तसं चांदीची पण प्युरिटी चेक करता येते.
0: चांदीची प्युरिटी चेक करता येते. तसे मशीनी आहेत आपल्याकडे आणि त्यामुळे कस्टमरला योग्य प्रकारे चांदीचा भाव आकारता येईल आणि ह्या पूर्ण घेवाणदेवाणमध्ये पारदर्शकता राहील.
1: श्रोते हो, विश्वास आणि आपण ज्या ज्वेलर्सकडे जातो त्यांच्याकडनं आपल्याला हीच अपेक्षा असते की व्यवहार हा नेहमी पारदर्शक राहायला पाहिजे. आणि याच मुद्द्यावरती आता आपण ऐकलं की म्हसवडकर सराफ यांच्याकडे चांदीचे जे काही आता भाव आहेत ते चांदीच्या प्युरिटीनुसार आहेत आणि हे सगळं तुम्ही त्यांच्याच दुकानामध्ये पडताळून सुद्धा बघू शकता. तेव्हा सोने चांदीच्या दागिन्यांसाठी वस्तूंसाठी विश्वासार्ह खरेदीसाठी जरूर व्हिजिट करा म्हसवडकर सराफ सदाशिवपेठ मोती चौक सातारा. पुन्हा भेटूयात. म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात.

0: तुमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात म्हसवडकर सराफ. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम सूर्योदय अकॅडमी.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, सूर्योदय एक्सिलन्स अकॅडमी प्रस्तुत निवडूया करिअरची योग्य दिशा या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सूर्योदय एक्सिलन्स अकॅडमीचे डॉक्टर उदय नलावडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार मॅडम.
5: 10वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि 10वीनंतर बरेच जण डिप्लोमा करण्याचा विचार करतात, तर हा डिप्लोमा नक्की कोण करू शकतं याबद्दल आज आम्हाला सांगा.
6: 10वीनंतर तसं पाहायला गेलं तर करिअरचे दोन ऑप्शन असतात, एक तर 11वी 12वी किंवा डिप्लोमा. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा एक संभ्रमाची असते की सर डिप्लोमा करू की 11वी 12वी करू. पण मला हे सांगायला आवडेल की ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल स्किल ओरिएंटेड कोर्स करायचा आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी ठरलं असेल की सर मला इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा हा एक सर्वोत्तम पर्याय ठरेल.
5: आता जसं तुम्ही म्हणालात की 11वी 12वी करायचं का डिप्लोमा करायचं, तर या दोन्ही मध्ये नेमका फरक काय पडतो, म्हणजे कशाला कमी वर्ष लागतात कशाला जास्त वर्ष लागतात का याबद्दलही सांगा.
6: तसं पाहायला गेलं तर 11वी 12वी ही 2 वर्ष आणि डिग्रीचे 4 वर्ष, म्हणजे 2 + 4 = 6 6 वर्षांचा कालावधी जातो. आणि डिप्लोमा केला तर डिप्लोमा हा 3 वर्षांचा असतो. आणि तुम्ही डिप्लोमा केला म्हणून डिग्रीच्या डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला ऍडमिशन मिळतं. डिग्रीचे 3 वर्ष म्हणजे 3 + 3 = 6, दोन्हीकडूनही 6 वर्षांचा कालावधी लागतो.
5: बर, पण मग या कंडिशन मध्ये तुम्ही काय सांगाल की डिप्लोमा कोणी करावा आणि 11वी 12वी घेऊन डिग्री कोणी करावी?
6: मॅडम, ज्यांचं ठरलेलं आहे की मला टेक्निकल ओरिएंटेड स्किल शिकायचंय किंवा इंजिनिअरिंग मध्ये जायचं आहे, ह्यांचं फिक्स ठरलं असेल त्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमासाठी विचार केला तरी चालेल. आणि ज्या विद्यार्थ्यांचं अद्यापही कन्फ्युजन असेल की सर मला मेडिकल इंजिनिअरिंग किंवा अजून अलाइड कोर्सेस म्हणजे पॅरामेडिकल अजून बरेचसे कोर्सेस आहेत यात जायचं असेल, तर त्यांनी 11वी 12वी हा पर्याय निवडला तरी चालेल.
5: ओके.
6: आणि मॅडम, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच पालकांना असं वाटतं की डिप्लोमा करून जॉब ऑपॉर्च्युनिटी कशा आहेत किंवा 11वी 12वी करून जॉब ऑपॉर्च्युनिटी कशा आहेत, मग काय केलेलं बरं? तर मला पालकांना सांगायला आवडेल की तसं पाहायला गेलं तर शेवटच्या वर्षी तुम्हाला टेक्निकल नॉलेज किती आहे, तुम्ही प्रोजेक्ट कुठल्या प्रकारचे करत आहात, यावरती तुमचं प्लेसमेंट किंवा पुढचे पॅकेजेस अवलंबून असतात. असा कोणताही फरक नाहीये की 11वी 12वीच करावी किंवा डिप्लोमा करावा. फक्त फायदा हा आहे की जर तुमचं टेक्निकल कोर्स फिक्स असेल किंवा इंजिनिअरिंगला जायचं फिक्स असेल तर डिप्लोमा केल्यामुळे टेक्निकल नॉलेज वाढेल.
5: तेव्हा श्रोते हो, तुमच्या मुलांनाही डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं असेल आणि त्याच्या सर्व विषयांच्या उत्तम तयारीसाठी तुम्ही सुद्धा एखाद्या चांगल्या अकॅडमीच्या शोधात असाल, तर आजच संपर्क करा डॉक्टर उदय नलावडे सर यांच्या सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीला, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, नटराज मंदिराच्या समोर, सातारा इथे. ऍडमिशन प्रोसेस सुरू. ऍडमिशनसाठी संपर्क 90 28 40 73 21, 90 28 40 73 21, 9028 407321. उदय सर, जसं आता आपण बघितलं की डिप्लोमा डिग्री

0: दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत, पण मग तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की स्कोप नक्की कशाला आहे, कुठल्या ट्रेडला आहे याबद्दल सांगा, आणि सूर्योदय यामध्ये काय रोल प्ले करतं याबद्दलही सांगा.
1: तसं पाहायला गेलं तर डिप्लोमामध्ये अनेक सेक्टर आहेत, ब्रँचेस आहेत, म्हणजे जसं की कम्प्युटर आहे, एआय आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, अशा कित्येक ब्रँचेस आहेत. मग बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असतो की सर स्कोप कशाला आहे, ह्याच्यापेक्षा आपली आवड कशात आहे हे पहिल्यांदा पालकांनी ओळखणं, विद्यार्थ्यांनी ओळखणं गरजेचं राहील. आणि ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर उत्तम घडेल आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतः स्कोप निर्माण करा, असं तर माझं पालकांना विद्यार्थ्यांना सांगणं आहे. आणि दुसरा प्रश्न तुम्ही विचारला मॅडम की सूर्योदयाचा रोल ह्याच्यामध्ये कसा आहे, तर सर्वात महत्वाची गोष्ट सूर्योदयमध्ये आपण विद्यार्थ्यांची, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांची दर्जेदार तयारी करून घेण्यासाठी फर्स्ट इयरच्या रिलेटेडचे सर्व विषय, सर्व ब्रँचेस, सर्व विषय आपल्या इथं आपण मार्गदर्शन करतो, शिकवले जातात. त्याचबरोबर स्पेशली आयटी, कम्प्युटर, एआय, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल या स्ट्रीमच्या रिलेटेडचे सर्व विषय आपल्या क्लासमध्ये, आपल्या अकॅडमीमध्ये आपण दर्जेदार पद्धतीने शिकवतोय आणि गेल्या 13 वर्षापासून त्याचे रिझल्ट देखील सर्वोत्तम आहेत.
0: वा क्या बात आहे. तेव्हा श्रोते हो, तुमच्या मुलांनाही डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं असेल आणि त्याच्या सर्व विषयांच्या उत्तम तयारीसाठी तुम्ही सुद्धा एखाद्या चांगल्या अकॅडमीच्या शोधात असाल तर आजच संपर्क करा डॉक्टर उदय नलावडे सर यांच्या सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीला, बॉम्बे रेस्टॉरंट चौक नटराज मंदिराच्या समोर, सातारा इथे. ऍडमिशन प्रोसेस सुरू. ऍडमिशन साठी संपर्क 90 28 40 73 21, 90 28 40 73 21, 9028 40 7321. पुन्हा भेटूयात सूर्योदय एक्सलन्स अकॅडमी प्रस्तुत निवडूया करिअरची योग्य दिशा या कार्यक्रमात डॉक्टर उदय नलावडे सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूर्योदय अकॅडमी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz वर.
0: अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
4: रोज रोज हवे हवे, ताजे ताजे, नवे नवे, हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
5: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
6: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनॉमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा.
7: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
8: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
7: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
8: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
7: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
9: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर, ग्लास टॉप, स्टील अशा भारी भारी शेगड्या.
10: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
9: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा.
11: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
12: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल, J1315 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-790-68-67.
13: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
14: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
13: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
14: चांदीची खाण, आनंदाचं वाण.
15: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा. शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा.
3: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. ऐकणार आहोत सुगम संगीत. सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजातील आरती प्रभू यांची रचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 103.1 MHz आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 8 वाजलेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
1: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात
2: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
1: आजच्या या धावपळीच्या जीवनात योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणं अत्यंत महत्वाचं बनलंय. साताऱ्यासारख्या झपाट्यानं विकसित होत असलेल्या शहरात विकासनगर हा भाग सध्या गुंतवणुकीसाठी एक प्रमुख हॉटस्पॉट ठरतोय. नव्या प्रोजेक्ट्समुळे या परिसराची किंमत दिवसेंदिवस वाढतीये. पण फक्त लोकेशनच नाही, तर आजच्या काळात घर खरेदी करताना एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगची सुविधा. कारण वाढत्या वाहन संख्येमुळे सुरक्षित, प्रशस्त आणि व्यवस्थित पार्किंग असणं ही आता लक्झरी नसून गरज बनलीय. आणि याच गरजेचा विचार करून तयार करण्यात आलेला एक खास आणि आकर्षक प्रोजेक्ट म्हणजे 99 अवेन्यू. नावातच एक वेगळी स्टाईल आणि क्लास जाणवतो, नाही का? पण फक्त नावच नाही, तर या प्रोजेक्टची स्मार्ट रचना, उत्कृष्ट लोकेशन आणि विशेषतः सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार्किंगची सोय यामुळे हा प्रोजेक्ट खरोखरच वेगळा ठरतो. म्हणूनच चला तर मग वेळ न दवडता 99 अवेन्यूच्या शेखर पवार सरांसोबत थेट गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती. नमस्कार सर.
3: नमस्कार
1: सर. मला आपल्या 99 अवेन्यू या प्रोजेक्ट बद्दल माहिती हवी होती.
3: हो, सांगतो. विकासनगर येथे स्थित असलेला 99 अवेन्यू हा 21 गुंठ्यांमध्ये विस्तारलेला एक आकर्षक प्रोजेक्ट आहे. शहराच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या प्रोजेक्टची सुयोग्य आखणी करण्यात आलेली आहे. यामध्ये आम्ही 1 BHK आणि 2 BHK असे दोन उत्कृष्ट पर्याय ग्राहकांना दिलेले आहेत. 1 BHK 47 तर 2 BHK 52 फ्लॅट्स असे या प्रोजेक्ट मध्ये उपलब्ध आहेत.
1: ओके सर, या फ्लॅट्सचा स्क्वेअर फूट एरिया नेमका किती असणार आहे?
3: 1 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 462 स्क्वेअर फीट तर 2 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 631 स्क्वेअर फीट पासून पुढे आहे. इमारतीच्या नकाशामध्ये दिल्याप्रमाणे हॉल आणि बेडरूम मध्ये मोठ्या विंडोज दिल्या आहेत, ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम व्हेंटिलेशन मिळते. तसेच प्रोजेक्ट मध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येणार आहे.
1: खूपच छान सर. या प्रोजेक्ट मधील इतर सुविधा आणि लोकेशनचे फायदे याच्याबद्दल काय सांगाल?
3: 99 अवेन्यूची एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे स्वतंत्र पार्किंगची सुविधा दिली जाते. याशिवाय 24 तास पाणी पुरवठा आणि पॉवर बॅकअप असणारी लिफ्ट अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. लोकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर सातारा रेल्वे स्टेशन, मेडिकल कॉलेज, बाजारपेठ, मंडई आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं संगम हौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे. विकासनगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत, त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
1: ग्रेट सर. या प्रोजेक्टसाठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
3: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90% लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
1: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर, 99 अवेन्यू मधील फ्लॅटच्या किमती बद्दल थोडस सविस्तर सांगाल?
3: नक्कीच. आमच्या 99 अवेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात. सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
1: ग्रेट सर. या प्रोजेक्टला 99 अवेन्यू असं नाव का दिलं?
3: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 अवेन्यू असं नाव दिले. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 अवेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोझेशन देखील मिळणार आहे.
1: मी माझ्या मित्र मैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
3: हो, 97972 9999.
1: 97972 9999. थँक यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK च्या शोधात असाल तर आजच सातारच्या विकासनगर इथल्या 99 अवेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या.

0: आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची।
1: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात ओळख बाजारपेठेची। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz। आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम।
2: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
3: आदेश्वर ज्वेलर्स। अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
2: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
3: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
2: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
4: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
5: देत आहे 18 महिने मुदतीची
4: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
5: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
4: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
5: संपर्क 84082993 94। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
4: नियम आणि अटी लागू।
6: सातारकर रसिकांना एकांकिका बघण्याची सुवर्ण संधी।
7: दादा महाराज करंडक एकांकिका स्पर्धा 2026।
6: राज्यभरातील कलाकार सादर करणार भन्नाट कथा आणि मनोरंजनाची धमाल।
7: दिनांक 22, 23, 24 मे। स्थळ श्री शाहू कला मंदिर सातारा। सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत। परिवारासोबत नक्की या।
6: प्रवेश विनामूल्य।
7: आयोजक सातारा नगर परिषद सातारा।
8: आज काय सकाळी सकाळीच लगभग?
9: हो, ही काही मशीन्स रेग्युलर चेकअप आणि सर्व्हिसिंग साठी मंदा ट्रेडर्स कडे पाठवतोय।
8: गुड, आणि ते भारीच आहेत?
9: येस, बट हाऊ डू यू नो अबाउट देम?
8: कम ऑन, आमचे पण जुने सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर आहेत ते, अगदी नंबर 1 अँड ऑल ऍट 1।
10: मंदा ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, जेके, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स।
11: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1। H39 जुनी MIDC सातारा। 98 22 801 804।
12: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999182।

0: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा, हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 0122250046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 0122250046।
1: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे। श्रोते आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम महाजन हॉस्पिटल।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। महाजन हॉस्पिटलचे डॉक्टर अभिषेक महाजन सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
4: नमस्कार श्रोते हो।
3: आपण जे नवीन महाजन हॉस्पिटल सुरू केलेलं आहे त्यामध्ये सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोट सुद्धा आपल्याकडे आहे, तर याबद्दलची काय अधिक माहिती तुम्ही श्रोत्यांना द्याल?
4: येस, हे मला सांगण्यात खूप आनंद होतोय की जॉईंट रिप्लेसमेंट रोबोट किंवा रोबोटिक सांधेरोपण जे आता आजकाल बऱ्याच लोकांनी ऐकलेलं आहे ते साताऱ्यामध्ये मी पेशंटना त्याची फॅसिलिटी अव्हेलेबल करून दिली, ह्याचा मला खूप आनंद आहे। आणि ऑलमोस्ट आता आजकाल माझ्या ओपीडीचे पेशंट येतात रोबोट असं काहीतरी संकल्पना आहे हे बऱ्यापैकी लोकांमध्ये अवेअरनेस आलेला आहे। तर त्या रोबोट विषयी काही बेसिक तुम्हाला मी सांगतो। बऱ्याच लोकांना वाटतं की रोबोट म्हणजे ऑपरेशन रोबोट करणार का ह्युमन,

0: सर्जन करणार. तर पहिली गोष्ट, रोबोट हे गाईड आहे, ऑपरेशन हा ह्युमन बिईंग किंवा सर्जन आणि त्याची टीमच करते. रोबोट फक्त आपल्याला तिकडे असिस्टंट म्हणून एक अवेलेबल असतो. तर आता सांधेरोपण जी आहे, म्हणजे मेनली खुब्याची आणि गुडघ्याची या दोन सांध्यांकरता सध्या रोबोट कमर्शियली इंडियामध्ये अवेलेबल आहेत. तर ह्याच्यामध्ये रोबोट जे आहे ते आपल्याला अगदी पेशंटचं प्लॅनिंग करण्यापासून ते ऑपरेशन करताना जे आपण बोनचे कट्स घेतो किंवा बोन कट करायला मदत करणं, प्लस सांधा टाकल्यानंतर तो बरोबर बसलाय की नाही हे सगळ्यामध्ये आपल्याला तो गाईड करतो. पण ही जी प्रोसेस जी आहे बोन कट केल्यानंतर ते ऍक्च्युली सांधा टाकणं किंवा सांधा ओपन करणं, सांधा बंद करणं हे सर्जनच करतात. मी म्हटल्यासारखं रोबोट हा एक असिस्टंट म्हणून आपल्या बरोबर ओटीमध्ये असतो.
1: याबद्दल सर अजूनही माहिती देऊयात, पण त्याआधी श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता ऑर्थो केअर, स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज आणि रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेची सेवा सुद्धा उपलब्ध. या सेवेचा लाभ घेण्यासाठी जरूर संपर्क करू शकता महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मुन्नार हॉटेलजवळ, सातारा इथे. संपर्क 9075023025, 9075023025, 9075023025. डॉक्टर अभिषेक महाजन सर, जेव्हा आपण म्हणतो की रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया, तर यामध्ये आणि नॉर्मल शस्त्रक्रियेमध्ये काय फरक आहे, याचा बेनिफिट काय आहे?
0: तर आता नॉर्मल जी शस्त्रक्रिया आहे, कन्व्हेन्शनल रिप्लेसमेंट आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये सगळं म्हणजे प्लॅनिंग पासून बोन कट्स घेणं, बोन जे खराब झाले ते काढणं आणि फायनल सांधा टाकणं, ते टाकलेला सांधा बरोबर आहे की नाही ह्याचं असेसमेंट करणं, हे सगळं ह्युमन आय किंवा आय बॉलिंग आपण त्याला म्हणतो, ते ह्युमन बिईंग किंवा सर्जन त्यांचे असिस्टंट ही टीम ठरवते बरोबर आहे चुकले. तर चांगला सर्जन असेल, एक्सपिरियन्स सर्जन असेल तर कन्व्हेन्शनल देखील उत्तम रिझल्ट देतो.
1: okay.
0: जे की मागचे एक 5 वर्षापासूनच रोबोट्स अवेलेबल आहेत, त्याच्या आधी विदाउट रोबोटिक किंवा नॉन रोबोटिक पद्धतीनं सांधेरोपण केली जात होती. त्यामुळे चांगल्या केलेलं कन्व्हेन्शनल किंवा जुन्या पद्धतीचं ऑपरेशन देखील हे चांगलं होऊ शकतं, त्याचं लाईफ किंवा लॉन्जिव्हिटी, पेशंटचं आउटकम हे देखील चांगलं असतं. पण आता रोबोट्स म्हणल्यासारखं काही ह्याच्यामध्ये रोबोट आपल्याला गाईड करतो. एक्झाम्पल, आता सांधा खराब पेशंट आला, त्या पेशंटचं किती डिफॉर्मिटी आहे, किती अँगल आहे, ते अगदी पॉइंट मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं, जे की ह्युमन डोळ्याला तेवढं पॉइंटनं मोजणं हे पॉसिबल नसतं. किंवा बोन कट्स घेताना अगदी मिलीमीटर मध्ये सुद्धा ते रोबोट बोन कट्स घेऊ शकतं. किंवा सांधा आपण ज्या अँगलमध्ये बसवतो किंवा ज्या इन्क्लिनेशनने बसवतो ते सुद्धा अगदी पॉइंटच्या अॅक्युरेसी पर्यंत सांधा तो बसवला रोबोट आपल्याला हेल्प करतो. त्यामुळे रोबोटिकमध्ये अॅक्युरेसी जी आहे ती डेफिनेटली कन्व्हेन्शनल पेक्षाही बेटर राहते.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, अशा सर्व सोयींनी सुसज्ज अशा हॉस्पिटलमध्ये आपण देखील योग्य मार्गदर्शन घेऊ शकता. ऑर्थो केअर, स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज आणि सांधेरोपणसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया सुद्धा महाजन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मुन्नार हॉटेलजवळ, सातारा इथे. संपर्क 9075023025, 9075023025, 9075023025. पुन्हा भेटूयात. महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर अभिषेक महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार श्रोते हो.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात महाजन हॉस्पिटल. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 103.1 MHz आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 19व्या रोजगार मेळ्यात देशभरातल्या 51,000 नव्यानं भरती झालेल्या तरुणांना नेमणूक पत्रांचं वितरण करणार आहेत. पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. देशभरात 47 ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या 18 रोजगार मेळ्यांमध्ये आयोजित जवळपास 12 लाख नेमणूक पत्रांचं वितरण होणार आहे. राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान देणाऱ्या तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळा महत्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निरोस ख्रिस्तोडौलिसस यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी बहुपक्षीय प्रयत्नांना बळ देणं आणि संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन तो स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. भारत आणि सायप्रस यांच्या दरम्यान काल दिल्ली इथं झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. यामध्ये संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन महासंघानं घोषित केलेल्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व दहशतवाद्यांविरुद्ध आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध समन्वयानं कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवादाशी निगडीत आर्थिक व्यवहार, हिंसक कारवाया यांचा सामना करण्यासाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचं दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आज सकाळी भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आले. ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. कोलकाता मुक्कामादरम्यान ते मदर तेरेसा यांच्या समाधीस्थळी भेट देण्याची आणि व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट देण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रुबिओ यांचं दिल्लीत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी उद्या ते चर्चा करतील. तसंच दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यालाही उपस्थित राहतील. मंगळवारी भारतानं आयोजित केलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुन्हा दिल्लीला पोहोचतील. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार क्वाडच्या मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या बैठकीत सध्या सुरु असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागानं माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या ब्रिक्स कार्यगटाची दुसरी बैठक आयोजित केली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत डिजिटल तंत्रज्ञान, आगामी संपर्क जाळं व नवोन्मेष, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी क्षमता बांधणी या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांची सामायिक वचनबद्धता दिसून आली. भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्याच्या उद्देशानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेच्या इन्व्हेस्टमेंट कंपनी इन्स्टिट्यूटचे आशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मोहलेन कॅम्प यांची नवी दिल्लीत भेट घेतली अशी माहिती गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात दिली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाई नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशभरात इंधन पुरवठा स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊन खरेदी न करता गरजेनुसार इंधन खरेदी करावं असा सल्ला समाज माध्यमांवरील संदेशातून दिला आहे. काही किरकोळ विक्री केंद्रांवर येणारा ताण तेल विपणन कंपन्यांद्वारे देखरेख ठेवून समन्वित वितरणाद्वारे हाताळला जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 91 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजे सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे शहरातून आणखी एका महिलेला अटक केली आहे. मनीषा हवालदार असं या महिले

असं नाव असून राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजे एनटीएनं तिला तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं. या प्रकरणी देशभरातून 11 आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान सीबीआयनं राज्यातील लातूर जिल्ह्यात डॉ मनोज देशमुख आणि बालरोगतज्ञ डॉ विनोद स्वामी या दोन डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी पीव्ही कुलकर्णी या आरोपीमार्फत आपल्या पाल्यांसाठी फुटलेला प्रश्नसंच विकत घेतल्याचा संशय सीबीआयनं व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आणखी काही पालक विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लातूरसह महाराष्ट्राच्या इतर भागातही सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांची प्रतिष्ठित 2025 संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मेजर बराक सध्या लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम युनिफिल या दलात भारतीय बटालियनमध्ये महिला पथकाच्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत. मेजर बराक हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय शांतता सैनिक ठरल्या आहेत. भारत तिबेट सीमा पोलीस दलांच्या महिला संघाच्या माउंट एव्हरेस्ट चढाईच्या पहिल्या यशस्वी मोहिमेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात शहा यांनी दुर्गम भूप्रदेशात आणि आव्हानात्मक हवामानात ही अभूतपूर्व कामगिरी साध्य करून या संघानं त्यांच्या दलाचं राष्ट्र प्रथम हे ब्रीद सार्थ ठरवल्याचं नमूद केलं आहे. अग्नी एक या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या चंदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रातून काल यशस्वीरित्या पार पडली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्षेपणामुळे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंड पडताळून पाहिले गेले आहेत. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली. अग्नी एक हे भारताच्या सामरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी बनावटीचं कमी पल्ल्याचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना आता अर्ज करण्यासाठी मायदेशी परत जावं लागणार आहे. युएस सिटीजनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या धोरणात्मक लेखी संदेशात नमूद केल्यानुसार केवळ अपवादात्मक परिस्थितीतच अमेरिकेतून ग्रीन कार्डला मंजुरी मिळू शकेल. त्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी परदेशातून अथवा मायदेशातूनच दूतावासाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या निर्णयाचा परिणाम सध्या अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लाखो नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष म्हणून केविन वॉश यांनी काल शपथ घेतली. जेरम पॉवेल यांच्या जागी वॉश यांची नेमणूक झाली आहे. पॉवेल यांच्याशी व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेल्या मतभेदानंतर आणि त्यानंतर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांचे पती अब्राहम विल्यम्स यांना हाडाचा अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्या 30 जूनपासून कार्यमुक्त होतील अशी घोषणा त्यांनी केली. गेल्या 1.5 वर्षांपासून नॅशनल इंटेलिजन्स संचालकांच्या कार्यालयाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नॅशनल इंटेलिजन्सचे प्रिन्सिपल डेप्युटी डिरेक्टर एरन लुकॉस हे नॅशनल इंटेलिजन्सचे प्रभारी संचालक म्हणून कार्यभार सांभाळतील असं ट्रम्प यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेतील स्पेसएक्स या अंतराळ संस्थेनं आज सकाळी त्यांची सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली स्टारशिप सुपर हेवी रॉकेट प्रणाली प्रक्षेपित केली. त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यावरील मोहिमांसाठी पुनर्वापर करण्यायोग्य अंतराळयान विकसित करण्याच्या प्रयत्नांमधला हा एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबीनं दिशाभूल करणाऱ्या अनेक अनोंदणीकृत आर्थिक प्रभावक म्हणजेच इन्फ्लुएन्सर्स आणि संस्थांवर रोखे बाजारामध्ये काम करण्यास बंदी घातली आहे. समाज माध्यमांवरील विविध व्यासपीठांच्या माध्यमातून पंप अँड डंप रॅकेट चालवल्याचा आरोप या संस्था आणि प्रभावकांवर आहे. महाराष्ट्रात मुंबई ते मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सोयीची असलेली ही वाहतूक असून गेटवे ऑफ इंडियावरून लॉन्चेस रवाना होतात. राखी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक.

0: हे दोन डॉक्टरांची ही चौकशी आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एक मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत ऐकणार आहोत. मुक्ता या चित्रपटातलं नाधव महानोर यांचं, स्वर रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांचा. या गीताला संगीत दिले आनंद मोडक यांनी.

0: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
1: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
0: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
1: रयत शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
0: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
1: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
0: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
1: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट? जवळ तर आहे वरिये मध्ये.
2: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
3: बसला अनोख्या पासून बचाव करा.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज. केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे, केसांचा कमकुवतपणा, केसातील कोंडा इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, राजपथ कन्याशाळेजवळ सातारा. तसंच उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 2-36-36-9.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज. केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे, केसांचा कमकुवतपणा, केसातील कोंडा इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, राजपथ कन्याशाळेजवळ सातारा. तसंच उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 2-36-36-9.
3: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
4: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
3: आणि कपडे?
4: अगं बाई, तू राहिलेस की हो?
3: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
4: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
3: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
4: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
5: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत हमाल दे धमाल या चित्रपटातलं विवेक आपटे यांचं, स्वर आशा भोसले आणि रवींद्र साठे यांचा, आणि या गीताला संगीत दिलंय अनिल मोहिले यांनी.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकणार आहोत. तू तिथं मी या चित्रपटातलं विजय कुवळेकर यांचं, स्वर रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांचा. या गीताला संगीत दिलंय आनंद मोडक यांनी.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत कुमार सानू आणि अलका याग्निक सहकारी यांच्या आवाजातलं समीर यांचं, संगीत आहे नदीम श्रवण यांचं, चित्रपट दिवाना.

103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत. आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची। ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड, आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाइट्स, सोबत नवीन कार घेऊन टाक। त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं। वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा। कार नाही तर माझा फोटो तरी घे। तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।
3: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15-30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर।
4: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये।
3: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये।
4: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा।
3: संपर्क 74-47-47-97-79।
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999182।

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999827.
2: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत दिलवाले या चित्रपटातलं समीर यांचं, स्वर कुमार सानू यांचं आणि या गीताला संगीत दिले नदीम श्रवण यांनी.

0: दिल तो पागल है या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या आवाजात या गीताला संगीत दिलं होतं उत्तम सिंग यांनी.
1: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ सदाशिवपेठ मोती चौक सातारा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: काय ग, बारावी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
2: रयत शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
1: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
3: दात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास, या अधिक लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
4: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
5: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
5: होऊ दे ना पूर्ण
4: आमचं बाळाचं स्वप्न.
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
6: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
7: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
6: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
7: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
6: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
3: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकणार आहोत। दिल मांगे मोर या चित्रपटातलं समीर आणि अरुण भैरव यांचं गीत, स्वर सोनू निगम आणि अलका याग्निक यांचं, आणि या गीताला संगीत दिलंय हिमेश रेशमिया यांनी।

FM बँड 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोत्यांनो, सकाळचे 9:30 वाजलेत. ऐकणार आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजातील मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सुरेश वाडकर आणि आरती अंकलीकर टिकेकर यांच्या आवाजातील प्रवीण दवणे यांची रचना, संगीत श्रीधर फडके यांचं.

सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत मधुरा दातार यांच्या आवाजातलं संजय दामले यांचं, संगीत आहे जितेंद्र कुलकर्णी यांचं.

संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या आवाजातील संदीप खरे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं सलील कुलकर्णी यांनी. सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सुरेश वाडकर आणि अपर्णा संत यांच्या आवाजातील संजय उपाध्ये यांची गीतरचना. संगीत आहे अपर्णा संत यांचं.

शैलेश रानडे यांच्या आवाजातील संदीप खरे यांची रचना आपण ऐकलीत. संगीतही होतं संदीप खरे यांचं. सुगम संगीताचा आनंद आताच आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.
1: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
3: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14.
4: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
5: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
4: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
6: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.
7: आंतरराष्ट्रीय थायरॉइड दिनानिमित्त रोटरी क्लब सातारा कॅम्प आणि दिशा डायग्नॉस्टिक सेंटर आयोजित विशेष थायरॉइड तपासणी शिबिर सोमवार 25 मे 2026 रोजी.
8: रुग्णांची तपासणी पूर्णपणे मोफत.
7: थायरॉइड तपासणी फक्त 150 रुपयांत, तर CBC, हिमोग्लोबिन आणि शुगर तपासण्या 50% सवलतीत.
8: स्थळ तेजोनिधी होमिओपॅथिक क्लिनिक सातारा. वेळ सकाळी 10 ते 1.
7: संपर्क 82 75 48 12 50.
9: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
9: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
9: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
9: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95 185 68 006.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर।
2: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये।
1: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये।
2: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा।
1: संपर्क 74 47 47 97 79।
3: 103.1 MHz वर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 10 वाजलेत। आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम। डॉक्टर महाजन स्किन केअर
4: सूचना। ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार

0: हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाजन स्किन केअरचे डॉक्टर सुरेश महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: आज आपण केस बघणार आहोत 21 वर्षाच्या तरुणाची. तो म्हणतोय की मला आर्मीमध्ये भरती व्हायचं होतं. माझं फिजिक खूप चांगलं होतं आणि त्यामुळे हाईट आणि इतर मेजरमेंट मुळे मी सिलेक्टही झालो. रनिंग आणि थिअरी मध्ये मी सिलेक्ट झालो. मेडिकल टेस्ट मध्ये सुद्धा मी सिलेक्ट झालो. पण माझ्या हातावर गोंदण होते त्यामुळे मला त्यांनी गोंदण काढून येण्यास सांगितलं.

0: घेतलं होतं आणि त्यामुळे हाईट आणि इतर मेजरमेंटमुळे मी सिलेक्टही झालो. रनिंग आणि थिअरीमध्ये मी सिलेक्ट झालो, मेडिकल टेस्टमध्ये सुद्धा मी सिलेक्ट झालो, पण माझ्या हातावर गोंदण होते त्यामुळे मला त्यांनी गोंदण काढून येण्यास सांगितले. चौकशी शेवटी मला असं कळलं की डॉक्टर महाजन स्किन केअर क्लिनिकमध्ये गोंदण काढण्याची सोय आहे. मी डॉक्टर सुरेश महाजन सरांना कन्सल्ट केले, त्यांनी लेझर मशीनच्या सहाय्याने आणि 5-3 सेटिंग्समध्ये कुठल्याही जखमेशिवाय आणि व्रणाशिवाय माझे गोंदण काढले आणि त्यामुळे मी आर्मीमध्ये भरती होऊ शकलो. सध्या माझे पोस्टिंग डेहराडून इथे आहे. सो सरांचे त्याबद्दल मनपूर्वक आभार. काय सांगाल सर यांच्याबद्दल तुम्ही?
1: गोंदण हे एक फॅशन झालेली आहे आणि गोंदण करण्यासाठी जो डाय वापरला जातो तो त्वचेमध्ये ते इंजेक्ट केला जातो आणि तो एकदा इंजेक्ट केला की तो तिथं कायमचा राहतो, कधी जात नाही. आणि एक मजा म्हणून किंवा फॅशन म्हणून केलेली ही जी कृती आहे त्याचा पुढे जाऊन काय परिणाम होईल हे तरुण वयात माहिती नसतं.
0: बरोबर.
1: पण ज्यांना आर्मीमध्ये, आता सातारा जिल्ह्यामध्ये आर्मीमध्ये जाण्याचं प्रमाण खूप आहे आणि त्यांना ज्यावेळेस कळतं की हे गोंधळमुळे आपण फेल झालेलो आहोत किंवा आपण भरती होऊ शकत नाही, त्यावेळेस खरंच एक त्यांना पॅनिकी सिच्युएशन झालेलं असतं. त्यामुळं अशा प्रकारचं गोंधळ करताना काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि स्पेशली तरुण मुलांमध्ये ज्यांना आर्मीमध्ये जायचं आहे. आपल्याकडे काही गावं असतात की तिथून खूप लोक आर्मीमध्ये जातात.
0: हो बरोबर.
1: तर ते काढण्यासाठी ते दिवस कुठे साताऱ्यामध्ये सोय नव्हती पण आपल्याकडे ती सोय आता झालेली आहे.
0: अच्छा. आणि तुम्ही म्हणालात तसे की तरुणपणी सुद्धा काढलं जातं आणि काही काही गावांमध्ये, खेडेगावांमध्ये जन्मखून म्हणून किंवा जन्मल्यानंतर आपल्या बाळाचं नाव म्हणून सुद्धा गोंदवलं जातं.
1: स्त्रिया सुद्धा कुंकवाच्या ठिकाणी करतात.
0: पण मग आता हे काढण्यासाठी कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट उपलब्ध आहे आणि त्याचे काही इफेक्ट्स असतात का हे आपण सगळं जाणून घेऊयात. त्याआधी श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा येथे संपर्क 9658960960, 9658960960, 9658960960. डॉक्टर सुरेश महाजन सर, मग यांच्या केसमध्ये आपण यांना ट्रीटमेंट काय दिली? ते म्हणाले की 3 सेटिंग्स मला घ्यावे लागले आणि मग ते गोंधण पूर्णपणे गेलं.
1: गोंधण काढण्यासाठी कुठल्याही प्रकारचं मलम येत नाही, कुठल्याही प्रकारच्या गोळ्या येत नाही किंवा काही कोणते जात नाही. त्याच्यावर एकच उपाय म्हणजे लेझर आणि एनडी याग नावाचं एक लेझर आहे. आता हे लेझर काय करतं तर जे गोंधण केलेलं असतं तो जो डाय असतो त्याचे बारीक खडे असतात, पण ते खडे इतके बारीक नसतात की रक्तवाहिन्यामध्ये जातील, त्यामुळे त्या मानाने ते मोठे असतात. एनडीयाग लेझर काय करते की ते आम्ही त्या गोंधणावरती ते शूट करतो. शूट केल्यानंतर जसं आपण एखाद्या बंदुकीने एका दगडावर शूट केलं की ते ठिकऱ्या उडतात आणि ते बारीक तुकडे तयार होतात, तीच पद्धत इथं वापरली जाते.
0: ह्या
1: लेझरच्या किरणामुळे ते जे खडे असतात ते एका खड्याचे 10-15 असे छोटे छोटे तुकडे तयार होतात आणि छोटे तुकडे झाले की ते मग रक्तवाहिन्यामध्ये असे शोषले जातात. आणि एका सिटिंगमध्ये जर ते खडे छोटे असतील तर एका सिटिंगमध्ये गोंधळ पूर्णपणे जातं, आणि जर ते खडे मोठे असतील तर त्यांना त्याचे 10 नेक्स्ट टाइम त्या 10 आणखीन 10 असे बारीक तुकडे करावे लागतात आणि मग ते ऍब्सॉर्ब होतात. त्याशिवाय गोंधण किती खोल आहे हे सुद्धा अवलंबून असतं. तर साधारणपणे किती खोल असेल, किती मोठे कडे असतील, तर 3-4 सिटिंग मध्ये गोंधण पूर्णपणे नाहीस होतं आणि त्वचेला कुठल्याही प्रकारची जखम होत नाही, व्रण राहत नाही आणि काय तिथं प्रक्रिया केली हे सुद्धा कळत नाही. त्यामुळे अतिशय सेफ असं हे ट्रीटमेंट मेथड आहे.
0: जशी स्किन आधी होती
1: तशीच दिसायला लागते.
0: बरं. पण मग तुम्ही म्हणालात की हे रक्तामध्ये शोषलं जातं तर त्याचाही काही साईड इफेक्ट
1: काहीच होत नाही.
0: या केसद्वारे हे कळून आलेलं आहे की गोंधण सुद्धा तुम्हाला काढायचं असेल तर ते अगदी पूर्णपणे आणि सेफली काढता येतं. श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा येथे संपर्क 9658960960, 9658960960, 9658960960. पुन्हा भेटूयात. महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर सुरेश महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: डॉक्टर महाजन स्किन केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
6: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरु

0: आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर सत्येन गुजर सर गेली 25 वर्ष एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून आपल्याला परिचित असून पुणे आणि मुंबईमध्ये यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक मोहोळकर हॉस्पिटल जवळ बुधवार पेठ कराड. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023. डॉक्टर सत्येन गुजर सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. मागच्या भागामध्ये पोट साफ न होणे, मलावष्टंभ याबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली, कशामुळे ते होतं हे आपण ऐकलं, आता उपचार कसे केले जातात याबद्दल सांगा.
1: असं आहे, वेगवेगळ्या आजारांमध्ये मलावष्टंभ म्हणजे पोट साफ न होणं हे लक्षण दिसू शकतं. मग तो विष्टब्दा जीर्ण नावाचा आजार असू देत, वातज ग्रहणी असू देत, उदावर्त सारखे व्याधी असू देत, किंवा वयोमानानुसार वात वाढत जाऊन आतड्यांना कोरडेपणा येणं आणि त्याच्यामुळे पोट साफ न होणं अशा प्रकारची लक्षणं असू देत. तुमच्या आहार विहार अग्नीची पचनशक्ती कमी झाल्याचा या सगळ्याचा परिणाम म्हणून हळूहळू आतड्यांची हालचाल मंदावते. वात खाली सरकणारा असतो, वाताची अनुलोम गती असते, त्याच्यामुळे अन्नभाग किंवा मलभाग हा खाली सरकत असतो आणि त्याच्यामुळे आतड्यांची हालचाल खालच्या बाजूला होऊन मलभाग पण पुढे सरकला जातो. ज्या वेळेला तुमचं पोट साफ होत नाहीये, शौचाला खडा होतोय, दोन दोन दिवस पोट साफ होत नाही, त्या अर्थी कुठेतरी ह्या वाताच्या गतीला अडथळा निर्माण झाला असतो, वाताची गती बिघडलेली असते, आतड्यांचं काम व्यवस्थित होत नसतं आणि त्याच्यामुळे त्रास होत असतो. त्यामुळे हे का होते हे बघणं आधी खूप महत्वाचं असतं, कारण बऱ्याच वेळेला पोट साफ होत नाहीये म्हणून रेचक औषधं दिली जातात. पोट साफ होणारी औषधं की आज घेतले औषध आणि उद्या पोट साफ झालंय अशा औषधांच्या रुग्ण शोधात असतो. म्हणजे कसं आहे, रुग्ण आधी एक चमचा औषध घेऊन त्याचं पोट साफ होत असतं, नंतर एक दीड वर्षांनी दोन चमचे घ्यावं लागतं तरी पोट साफ होत नाही. ही औषधं जी रेचक औषधं असतात ही औषधं आतडी पिळवटून शौचाला करणारी असतात आणि त्याच्यामुळे आज औषध घेतले उद्या पोट साफ होते पण त्याच्यामुळे आजार बरा झालाय का? आतड्यांची हालचाल जी मंदावलेली आहे, वाताची गती व्यवस्थित नाहीये, आतड्यांना कोरडेपणा आलेला आहे, त्याच्यामुळे पोट साफ होत नाहीये, ही जी कारण मीमांसा आहे, जी कारण परंपरा आहे ती तशीच राहते. तुम्ही फक्त औषध घेऊन रेचक औषध घेऊन आतडी पिवटून शौचाला झाल्यामुळे काय होतं, हळूहळू उलट आतड्यांचा कोरडेपणा वाढत जातो. त्यामुळे रुग्णानुसार, रुग्णाच्या प्रकृतीनुसार कोणत्या कारणांमुळे त्याचा आजार आहे ह्याचा विचार करून प्रॉपर आयुर्वेदिक उपचार होणं गरजेचं असतं, तर मलावष्टंभाचा त्रास हा कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. 8-10 प्रकारचे पेशंट असतील ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय, सगळ्यांना आपण एकच आयुर्वेदिक औषध देऊ, एकच गोळी देऊ किंवा चूर्ण देऊ असं नाहीये. प्रत्येक रुग्णानुसार त्याचं औषधे बदलत राहतात. त्यामुळे पोटातल्या औषधांनी वात शमन करणारी औषधं, वाताची गती अनुलोमक करणारी नॉर्मल करणारी औषधं, आतड्यांचा कोरडेपणा कमी करणारी, अग्नीची पचनशक्ती वाढवणारी, आतड्यांचं सारकिट्ट विभाजन सुधारणारी औषधं करणं गरजेचं असतं. तर हे कॉन्स्टिपेशन हे कायमस्वरूपी बरं होतं, नाहीतर हे 40-50 नंतर 60 नंतर प्रचंड त्रासदायक होतं. रुग्णाला पोट साफ होण्याशिवाय दिवसभर दुसरं काही सुचत नाही, पोट कधी साफ होतं यासाठी फक्त तो औषधांच्या शोधात राहतो आणि उलट प्रॉब्लेम वाढत जातात. ओरल मेडिसिन बरोबर पोटातल्या औषधांबरोबर काही पंचकर्म उपचार सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाचे असतात. स्पेसिफिकली बस्तीचा उपयोग खूप चांगला होतो, कारण वातामुळे कोरडेपणा वाढतो, तो कमी होण्यासाठी निरोग बस्ती असू दे, स्नेह बस्ती, तेलाचे बस्ती याचा उपयोग खूप चांगला होत असतो. त्याच्यामुळे पोट साफ होण्यासाठी किंवा पोट साफ होत नाहीये म्हणून तात्पुरते उपचार न करता आपल्या प्रकृतीनुसार काय कारण आहे त्यानुसार प्रॉपर आयुर्वेदिक उपचार घेणं हे खूप
0: महत्वाचं आहे. मला वाटतं हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवूया आणि आज इथंच थांबूया. श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक मोहोळकर हॉस्पिटल जवळ बुधवार पेठ कराड. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 83 90 90 20 23. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आरोग्याची गुरुकिल्ली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोत्याहो, यानंतर ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांची

0: विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
2: मला सुद्धा. आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसा दिसतो ते बघायचंय.
3: मला रंग बघायचे, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचा आहे आणि आकाश पण बघायचंय.
1: टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची.
2: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
3: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
4: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं, आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय. तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्कार.
4: आपण लॅसिक लेझर बद्दल बोलत होतोच, पण त्याचबरोबर लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांबद्दलही बोलत होतो. त्यांच्यामध्ये मायोपिया हा खूप कॉमनली आढळला जातो. मला वाटतं त्यालाच भिंगाचा चष्मा असणं असंही म्हणतात. तर हा आजार नेमका काय आहे याबद्दल सांगा.
5: मायोपिया म्हणजे नियर साइटेडनेस. ते युजली पेशंट्सला काय होतं की जवळचं दिसतं पण दूरचं कमी दिसतं. जसं की आपल्या डोळ्याची लांबी जी आहे कॉर्नियापासून रेटिना पर्यंत, ती युजली आम्ही असं म्हणतो की 24 मिलीमीटर असायला हवी. तर ती थोडीशी जरी जास्त असेल, म्हणजे सपोज नॉर्मल डोळ्यापेक्षा 1 मिलीमीटर डोळा जर लांब असेल तर त्या पेशंटला -3 चष्मा येतो. आणि तो जर 1 मिलीमीटर छोटा असेल तर त्याला +3 नंबर येतो. हा, तर हे म्हणजे मायोपिया किंवा हायपरमेट्रोपिया. सो डोळ्याची लांबी ही मायनस किंवा प्लस नंबर ठरवते, की नंबर कमी आहे का जास्त आहे ते पण ठरवते, की वयाच्या 18 वर्षापर्यंत नंबर वाढण्याची शक्यता असते किंवा तो वाढतोच कुठल्या लोकांमध्ये, ज्या लोकांमध्ये मायोपिया आहे.
4: डॉक्टर देशपांडे सर, जसं तुम्ही आता म्हणालात की मग 18 वर्षापर्यंत नंबर वाढतच जातो, मग जर आपण त्यांच्यामध्ये लॅसिक लेझर सारखे उपचार केले तर हा नंबर जाऊ शकतो का? आपण उपचार का करत नाही?
5: तर मी तुम्हाला सांगितले की लॅसिक लेझरची वयोगट जो आहे तो 18 ते 40 किंवा 42 पर्यंत आहे. तर त्याचं कारणच ते आहे की आम्हाला युजली असं वाटतं की मुलांचं जे हाईट आहे ती युजली 16 ते 18 पर्यंत फ्रीज होते आणि मुलींची जी हाईट आहे ती 14 ते 16 मध्ये फ्रीज होते. सो एकदा उंची वाढायचं थांबलं की नंबर वाढत नाही. सो वयाचा 18व्या वर्षी युजली आम्ही असं सांगतो की पेशंटचा नंबर स्टेबल होतो, त्याच्यानंतर तो वाढत नाही. का? कारण की तिथलं जे बोन आहे, ज्या बोनच्या अंतर्गत तो डोळा ठेवलेला आहे, तो डोळा हा सॉफ्ट आहे, तो काही बोनला ढकलून ग्रो होणार नाही किंवा तिथे वाढणार नाही, त्याच्यामुळे त्याची डेफिनेटली ग्रोथ स्टॉप होते. त्याला मायोपिया जेवढा आहे तेवढा फ्रीज होतो किंवा तो प्रोग्रेसिव्ह मायोपिया मध्ये युजली राहत नाही. मग एकदा त्याचा नंबर स्टेबल झाला की 18 नंतर कधी पण, कारण की 18 युजली आम्ही पकडतो की त्याची हाईट वाढणार नाहीये त्याच्यामुळे नंबर वाढणार नाही. पण जर तुम्ही 14व्या वर्षी लेझर करायचं म्हणालात तर त्याला पुढचे 4 वर्ष जर त्याची लांबी वाढली तर मग परत त्याला चष्मा लावावा लागेल. म्हणून त्या लॅसिकचा उपयोग होत नाही पीडियाटिक पेशंट्स मध्ये किंवा लहान मुलांमध्ये. तर तो फक्त आणि फक्त त्याचा लेझरचा उपयोग करायचा असेल आणि चष्मा काढून टाकायचा असेल तर तो युजली एकदा नंबर स्टेबल झाल्यावर किंवा वयाच्या 18व्या वर्षानंतर.
4: नक्कीच, अशीच माहिती ऐकूयात पुढच्याही भागात. तोपर्यंत श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
5: नमस्कार.
6: डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: लहान मुलांमध्ये जो डायबिटीस आपण बघतो त्यांना आपण टाईप 1 डायबिटीस असं म्हणतो, आणि मोठ्यांमध्ये जो बघतो त्याला टाईप 2 डायबिटीस असं म्हणतो, म्हणजे जो 50 नंतर बघितला जायचा. आता हा जो 25 जो डायबिटीस येतोय हा नेमका कुठला डायबिटीस आहे, टाईप 1 आहे का टाईप 2 आहे, कशामुळे होतो याबद्दल आज बोलूयात.
3: कसं याच्यामध्ये की जर का आपण बघितलं की लहान मुलांमध्ये टाईप 1 म्हणतात कारण त्यांच्याकडे पॅनक्रियाज काम करत नसतो, मग याला ऑटो इम्युन कंडिशन्स म्हणतात. मग ऑटो इम्युन कंडिशन जर का आपण बघितलं तर म्हणजे कसं आहे की आपलीच प्रतिकार शक्ती आपल्या विरोधात काम करायला लागते. आता त्याला अनेक कारणं आहेत, त्याच्यावर मी अनेक ठिकाणी बोललेलो पण आहे, बरोबर ना. पण जर का आपण बघितलं की आता जर का ह्या मिडिल एज मध्ये होणारा जर का डायबिटीस आपण जर का बघितला तर त्याच्यामध्ये अशी मल्टिपल कारणं सांगितली जातात. म्हणजे कसं आहे की जर का आपण खाण्यापिण्यामध्ये जर का बघितलं, बरोबर की नाही, म्हणजे आता ग्लुटीन बद्दल पण बरंच येते, म्हणजे आता जेव्हा हरित क्रांती झाली त्यावेळेला जे हायब्रिडायझेशन झालं त्यावेळेला जो काही म्हणजे नवीन गहू तयार झाला त्याचं ग्लुटीन आणि पूर्वीच्या याचं ग्लुटीन याच्या आधी जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यानंतर आपण जे काही प्रिझर्व्हेटिव्ह वापरतो प्रत्येक याच्यामध्ये, फूड इंडस्ट्री जी आहे ती अडिक्शनसाठी अनेक केमिकल्स वापरते, या सगळ्या गोष्टी काय करतात, तुमचं पचन डिस्टर्ब करतात. मग पचन डिस्टर्ब झाले की मग अनेक प्रकारचे बी कॉम्प्लेक्स असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, कॅल्शियम असेल, पोटॅशियम असेल, मॅग्नेशियम असेल, अनेक मिनरल्स असतील, यांचं ऍब्सॉर्प्शन काय व्हायला लागले, डिस्टर्ब व्हायला लागले. आणि मग त्याच्यामुळे शरीरामध्ये अनेक गोष्टींची जर का डेफिशियन्सी क्रिएट व्हायला लागली तर मात्र शरीर प्रॉपरली काम करू शकणार नाहीये. आणि मग जर का शरीर प्रॉपरली जर का काम नाही करून झालं की त्याला आपण मेटाबॉलिक इम्बॅलन्स म्हणतो.
2: ओके.
3: आणि डायबिटीस इज अ मेटाबॉलिक डिसीज. आणि जर का हा मेटाबॉलिक इम्बॅलन्स झाला तर त्याच्यातून शुगर वाढायला लागते, कारण शुगर इज द एनर्जी, बरोबर ना. म्हणजे आपण गेलो की पहिल्यांदा ग्लुकोजच लावली जाते, बरोबर ना. आणि मग त्याच्यातून काय होतं, मेटाबॉलिक इम्बॅलन्स मधून शुगर वाढायला लागते. आणि हे हल्ली तरुण मुलांमध्ये बऱ्याचशा प्रमाणात वाढत चालले.
2: श्रोते हो, डायबिटीस हार्ट किडनी कॅन्सर संधिवात मणक्याचे आजार वाताचे पित्ताचे पोटाचे विकार वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
3: बेसिकली आता असे जे अनेक मुलं येतात आमच्याकडे, बरोबर आहे ना, मग काही जणांमध्ये मेडिसिननी कंट्रोल होत असते, काही जणांमध्ये अनेक प्रकारचे मेडिसिन दिले जातात पण कंट्रोल होत नाही, मग डायरेक्ट त्यांना इन्सुलिन चालू केलं जातं, बरोबर ना. जर का मेडिकली याला बघितलं तर ते 1.5 म्हणतात. 1.5 काय म्हणतात, कारण जर का कसं असतं की बऱ्याच जणांचं जर का बघितलं इन्सुलिन चालू केले गेले पण तुम्ही सी पेप्टायडेस टेस्ट केलं, म्हणजे पॅनक्रियाज काम करतोय की नाही याच्यासाठी ती टेस्ट असते, ती केली तर पॅनक्रियाज व्यवस्थित काम करत असतो. म्हणजे असं नाही की इन्सुलिन तयार होत नाहीये किंवा बीटासिन्स काम करत नाही असा काही प्रकार नाहीये. मग त्यामुळे त्यांना टाईप 1 पण म्हणता येत नाही, म्हणून मग त्यांना 1.5 का म्हणतात. कारण काय होतं की जर का ही म्हणजे परिस्थिती जी आहे, म्हणजे शहरातलं जे काही एकूण वातावरण बिघडलेलं आहे त्याच्यामुळे हळूहळू बीटा सेल्स डॅमेज होत जाऊन कधी कधी काय होतो तो टाईप 1 मध्ये कन्वर्ट होतो. त्याच्यामुळे त्याला 1.5 म्हणलंय. म्हणजे कधी कधी तो 1 मध्ये पण कन्वर्ट होतो, कधी कधी तो 2 मध्ये पण जातो, म्हणून त्याला 1.5 असं म्हणलेलं
2: आहे.
3: पण जर का नुसतं शुगर कंट्रोल करण्यावर भर दिला तर मात्र कसं होतं की एक 10-12 वर्ष आपण त्या शुगर कंट्रोल करण्यावर काम करतो आणि 10-12 वर्षानंतर मात्र कॉम्प्लिकेशन ज्या वेळेला क्रिएट व्हायला लागतात त्या तेवढं वय काही फार नसतं, म्हणजे साधारण 40 आलेले असतात. आणि 40 जर का तुम्हाला कॉम्प्लिकेशन क्रिएट झाले तर मग तुम्ही किती काळ जगणार, हा सगळ्यात मेजर पार्ट इथे असतो. तर त्यामुळे जर का तुम्हाला कमी वयामध्ये डायबिटीस झालेला असेल तर तुम्ही प्रॉपर आयुर्वेदिक सल्ला घ्या आणि तो कसा रिव्हर्स होईल याच्यावर काम करा, तरच फ्युचर कॉम्प्लिकेशन आपल्याला टाळता येऊ शकतील.
2: श्रोते हो, डायबिटीस हार्ट किडनी कॅन्सर संधिवात मणक्याचे आजार वाताचे पित्ताचे पोटाचे विकार वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स.

0: प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार।
2: ऍडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात। श्रोते हो, यानंतर ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची।
3: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात

0: फ्रेंड्स, 10वी म्हणजे आयुष्यातला टर्निंग पॉइंट, करिअरला दिशा देणारं वर्ष. माझा भाचा आता 10वीतच आहे, पण आपण डॉक्टर व्हायचं हे त्याने लहानपणापासूनच ठरवलंय आणि त्यासाठी त्याच्या आई बाबांचा फुल सपोर्ट आहे. फक्त प्रश्न होता तो त्याच्या तयारीसाठी साताऱ्यातील खात्रीशीर इन्स्टिट्यूट कोणती ह्याचा. मी आधी बऱ्याच जणांकडून फॉक्सन एज्युकेटर बद्दल ऐकलं होतं, त्यामुळे मी वायसी कॉलेज समोर कमाठीपुरा कमानीच्या बॅक साईडला ए स्क्वेअर हाईट्स मध्ये थर्ड फ्लोरवर असणाऱ्या फॉक्सन एज्युकेटर मध्ये गेले. इन्स्टिट्यूटचे संचालक यतीश जाधव सरांकडून मी ऍडमिशन विषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. आम्हाला आपल्या इन्स्टिट्यूट बद्दल जरा जाणून घ्यायचं होतं.
1: मी 3-4 वर्ष झाली फॉक्सन एज्युकेटर्स ही इन्स्टिट्यूट चालवतोय. मी स्वतः बीटेक आहे. आमच्याकडे 11वी आणि 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी MHT, CET, NEET, JEE, NDA, ऑलिम्पियाड अशा सारख्या परीक्षांची तयारी करून घेतली जाते.
0: ओके, पण ह्यातल्या परीक्षा कोणकोणत्या अभ्यासक्रमासाठी असतात
1: सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचं असेल त्यांच्यासाठी नीट ही ऑल इंडिया लेव्हलची एंट्रन्स एक्झाम आहे. ज्यांना इंजिनियर बनायचं असेल त्यांच्यासाठी ऑल इंडिया लेव्हल JEE मेन्स आणि JEE ऍडव्हान्स अशा दोन एक्झाम्स आहेत. ज्यांना आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये ऑफिसर व्हायची इच्छा आहे त्यांच्यासाठी NDA. महाराष्ट्रातले जेवढे इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्रिकल्चरल कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी MHT, CET अशा परीक्षा असतात.
0: साधारणपणे या कोचिंगसाठी केव्हा जॉईन व्हावं लागतं?
1: जनरली 11वी आणि 12वी करत असताना याची तयारी करून घेतली जाते. 8वी 9वी 10वी पासून सुद्धा आपण जॉईन होऊ शकता. माझ्या मते हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं फायद्याचं राहतं, कारण 8वी ते 10वीला म्हणजे स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमात फक्त Science 1 आणि Science 2 हे दोनच विषय असतात. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय विद्यार्थ्यांना 11वीत गेल्यावरच कळतात.
0: ओके सर, या बॅचेसचं टायमिंग काय असतं?
1: JEE, NEET, NDA अशा सारख्या ज्या नॅशनल लेवलच्या एक्झाम्स आहेत ज्यांचा NCERT सिलेबस आहे, विद्यार्थी आमच्याकडे सकाळी 8:30 ते 6 वाजेपर्यंत थांबतात. जे विद्यार्थी रेग्युलर कॉलेज करून CET ची तयारी करतात त्यांच्यासाठी स्टेट बोर्डची बॅच 3 ते 6 आहे. 8वी 9वी 10वी यांच्यासाठी फाउंडेशन बॅच. त्यांचे बॅचेस आठवड्यातून 2 दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार 3 तास असतात.
0: ओके सर, रिपीटर बॅचेस पण आहेत ना तुमच्या, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: हा, काय होतं बऱ्याच वेळा JEE, NEET हे काय आहे हे बऱ्याच मुलांना माहितीच नसतं. मग आम्ही संपूर्ण वर्षाचा प्लॅन तयार करून देतो. NCERT बेस्ड फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची तयारी करण्यावर भर देतो. या स्कोरवर MBBS, BAMS, BDS, BHMS, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि व्हेटरनरी हे सगळे कोर्सेस अवलंबून आहेत. ही बॅच सकाळी 8:30 ते 6 आहे. CET मध्ये मार्क्स पडले नाहीत तर इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्रिकल्चरल यामध्ये करिअर होऊ शकत नाही. भले बोर्डाच्या परीक्षेत 100% पडले तरी CET द्यावीच लागते. मग कमी वेळात जास्तीत जास्त तयारी आम्ही क्रॅश कोर्स मध्ये करून घेतो.
0: खरंच कोचिंग क्लासेसची भूमिका फार महत्वाची. मग अशा वेळेला तुमच्या क्लासेसचं वेगळेपण काय सांगाल?
1: स्ट्राइव्ह फॉर एक्सलन्स ही आमची टॅगलाईन आहे. आमच्याकडे एक्सपर्ट फॅकल्टी टीम आहे. आम्ही प्रत्येक धड्यावर 3 म्हणजे संपूर्ण वर्षात 500 टेस्ट घेतो. रोज मुलांचे 6 ते 11 डाऊट सॉल्व्हिंग स्टडी सेशन घेतो. प्रत्येक लेक्चर रेकॉर्ड होते आणि ते मुलांना ऍप वरती दिले जाते. आमची साताऱ्यातली एकमेव इन्स्टिट्यूट आहे जी स्टेट बोर्ड आणि NCERT दोन्हीचे लेक्चर्स देते. आमच्या क्लास मधल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं ऍडमिशन होईपर्यंत आमची जबाबदारी असते.
0: दॅट्स गुड सर. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्याल का?
1: घे ना, 930-92-76-874.
0: 930-92-76-874. थँक यू सर. सो फ्रेंड्स, आम्ही तर ठरवलंय इथंच ऍडमिशन घ्यायची आणि तडफदार तनयाचा सल्ला असा की

0: एका उत्कृष्ट कोचिंग इन्स्टिट्यूटच्या शोधात असाल तर YC कॉलेज समोर कामाठीपुरा कमानीच्या मागे असणाऱ्या फॉक्सन एज्युकेटरला अवश्य भेट द्या आणि आपण बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
1: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात ओळख बाजारपेठेची. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करत आहोत, पूना गाडगीळ आणि सन्स.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड सातारा आणि फलटण.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
4: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो, आपल्याला माहिती आहेच की भारतीय महिलांना सोन्याचे दागिने खूप आवडतात, पण सगळ्यात आवडणारा दागिना म्हणजे गळ्यातला सोन्याचा हार किंवा विविध सुवर्ण माला. आज पूना गाडगीळ आणि सन्स या लोकप्रिय सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आपल्याला सोन्यांच्या विविध माळांच्या प्रकारांची, यांच्या स्वरूपाची माहिती देणार आहेत. तसंच त्याची शुद्धता, मजुरी ही कशी असते याचीही माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
6: नमस्कार. माळा वेगवेगळ्या प्रकारच्या येतात, कारण त्याच्यामध्ये जे मणी वापरले जातात त्या मणीच्या आकारानुसार त्याला नावं दिली गेली आहेत.
3: बर.
6: म्हणजे मोहन माळे, जोंधळी माळे, त्याच्यानंतर व्हर्टिकल मण्याची माळ असते, कंठी मण्याची माळ असते.
3: बर.
6: तर हे सगळे जे मणी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे, असं समजा कंठी मणी असेल तर साधारणपणे षटकोनी असतो, जोंधळी माळ म्हटलं तर तो गुळगुळीत मणी येतो, मोहन माळ म्हटलं तर त्याला जरा रफनेस असतो,
3: डिझाईन
6: असतं त्याला, एक जनरिक म्हणजे इनबिल्ट डिझाईन असतं. मोहनमाळेचा जर आपण एक विचार केला तर मोहनमाळेमध्ये साधारणपणे 15 ते 17 ग्रॅम पर्यंत मोहनमाळ 24-25 इंचाची मिळू शकते. आता त्याला जर तुम्ही एक्सटेन्शनला चेन लावली तर त्याचं वजन वाढू शकतं, पण अदरवाईज ती 17-18 ग्रॅम पर्यंत होऊ शकते.
3: एक पदरी,
6: एक पदरी, कारण आता मल्टीपदरच्या पण फॅशन निघाली. मल्टीपदरमध्ये 3 पदर केले जातात. एका बाजूच्या पदरांना 2 सेंटरला पदकं असतात, दुसऱ्या साईडला 1 सेंटरला पदक असतं आणि मग ती घातली जाते. पण एक पदरी जी माळ आहे ती साधारणपणे 15 ते 17 ग्रॅमची 24 इंचापर्यंत होते. साधारणपणे 100 मिलीग्रॅमचा 1-1 मणी असतो त्यातला, आणि त्यामुळे 120 ते 125 मणी. आणि मग मंगळसूत्र जसं गुंफलेलं असतं तारांमध्ये, तशा प्रकारच्या तारांमध्ये ते मणी गुंफले जातात आणि त्याची माळ बनवली जाते. हौशी कलाकार आपल्याकडे की ते 1-1 मणी वेळोवेळी घेत राहतात. 100 मणी साठले की घरवालीला जाऊन ती माळ द्यायची असते त्यांना. त्यामुळे त्यांचं 1500-1700 रुपये टाकून 1-1 मणी घेऊन मग काहीतरी 1-2 वर्षामध्ये ती एक मोहन माळ किंवा माळ तयार होते. आता या माळांना पारंपरिक इतिहास आहेत, आणि आता जर आपण मोहन माळ म्हटलं तर त्यातल्या हलक्या वजनाच्या मोहन माळा बनतात, वजनाला हलक्या, क्वालिटीला नाही.
3: अच्छा, आणि याच्या प्युरिटी विषयी काय सांगाल?
6: प्युरिटी तर 22 कॅरेट हॉलमार्क, आणि साईडला जो फासा असतो किंवा रिंग असते बंद करणारी, तोंड बंद करणारी, तर त्याच्यावरती हाऊसमार्क म्हणजे सराफाचं नाव किंवा कारागिराचं नाव एम्बॉस केलेलं असतं, त्याच्यावरून कळतं ते कुठून घेतलंय, कुणी बनवलंय.
3: बर. सर, तुम्ही म्हणताय ही माळ बनवायची तर 15 ते 17 ग्रॅम त्याचं वजन होईल आणि त्याची मजुरी पण असते, तर साधारण याची किंमत किती जाते?
6: आता आजच्या भावाने म्हणजे आपण 1,50,000 रुपये 10 ग्रॅमला भाव आहे असं गृहित
3: धरूया,
6: तर त्या भावाने जर विचार करायचा झाला तर 17 ग्रॅम वजन 22 कॅरेटचं जर आपण विचार करायचा झाला तर ते साधारणपणे 2,50,000 आसपास त्याची किंमत होईल सोन्याची. 2,50,000-2,60,000. 14% ते 16% दरम्यान कुठेतरी याला मजुरी लागू शकते, तर ती मजुरीचा जर विचार केला आपण 2,50,000-16% तर ती साधारण 30-35 हजार रुपयाची मजुरी आणि GST असं सगळं मिळून 3 लाखापर्यंत ही माळ होऊ शकते
3: अंदाजे.
6: हा, तर 3 लाखाची माळ करायची असली तर तुम्हाला दर महिन्याला साधारणपणे 10 महिन्याच्या स्कीम मध्ये जायचं असलं तर 30,000 रुपये सेव्ह करायला पाहिजे.
3: म्हणजे एक पदरी जर का मोहन माळ करायची झाली तर एवढा आपल्याला साधारण खर्च येऊ शकतो. मोडक सर, आज आपण श्रोत्यांना, खास करून महिला श्रोत्यांना, सोन्याच्या विविध माळांची माहिती दिलीत. माझ्या जवळच्या पूना गाडगीळ आणि सन्स या शोरूमला आजच भेट द्यावी असं मलाही वाटतंय. श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते.

0: धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
1: पूना गाडगिळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. 103.1 MHz वर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:31 झालेत. ऐकणार आहोत लोकगीते.

लोकगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातील परीश ठाकूर यांची रचना. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं.

0: आदेश्वर ज्वेलर्स सुवाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: वाह, बसला. अनोळख्या पासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
5: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं, बोबडं बोबडं बोलणं,
4: या दोन जीवांचं आता

0: हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण, आमचं बाळाचं स्वप्न।
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर।
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट।
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006। आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98-81-38-71-14 98-81-38-71-14।
4: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
5: आदेश्वर ज्वेलर्स। अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
4: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
5: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
4: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
6: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची। ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड। आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाइट्स, सोबत नवीन कारे घेऊन टाक। त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं। वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा। कार नाही तर माझा फोटो तरी घे। तुम्ही कोण?
7: RBI सांगते,
6: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।
8: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
8: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच।
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
8: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा।
9: लोकगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। आता ऐकणार आहोत अनंत चिपळेकर आणि सहकारी यांच्या आवाजातील मधुकर ठाकूर यांचं गीत। संगीत दिलंय मधुकर पाठक यांनी।

नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: रोज रोज हवे हवे
2: ताजे ताजे नवे नवे
1: हेल्दी बाईट हॅपी लाईफ रुची अँब्रोसिया.
3: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
4: रेशीम गाठी मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 9926 38 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाईट www.reshimgathimaratha.com.
5: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
6: देत आहे 18 महिने मुदतीची
5: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
6: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
5: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
6: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
5: नियम आणि अटी लागू.
7: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे ओनली ऍट गोरे.
8: पुस्तके प्रश्नसंच वार्षिक सराव पेपर्स आणि

0: मार्गदर्शन वर्ग
1: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी न्यू इंग्लिश स्कूल चौक सातारा 99 22 815 978
2: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
3: आदेश्वर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव
2: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
3: आकर्षक मिनी गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव
2: आदेश्वर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा

0: कृष्णा शिंदे आणि शकुंतला यांच्या आवाजातील लोकगीत आताच आपण ऐकलं.
1: बेतले जर कधी जीवाशी, डीसीसी उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
2: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल.
2: सातारा डीसीसीच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
3: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
4: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
3: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
5: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90-96-05-93-15 किंवा 99-75-86-70-99.
6: सातारकर रसिकांना एकांकिका बघण्याची सुवर्ण संधी.
7: दादा महाराज करंडक एकांकिका स्पर्धा 2026.
6: राज्यभरातील कलाकार सादर करणार भन्नाट कथा आणि मनोरंजनाची धम्माल.
7: दिनांक 22-23-24 मे, स्थळ श्री शाहू कला मंदिर सातारा, सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत. परिवारासोबत नक्की या.
6: प्रवेश विनामूल्य.
7: आयोजक सातारा नगर परिषद सातारा.
8: साताऱ्यात घर स्वप्नवत दर 99 Avenue.
9: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
8: 99 Avenue, विकास नगर सातारा. 97-92-99-99, 97-92-99-99.
10: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा. 90-21-28-45-70.
11: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून.
10: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
11: जस्ट बेसिक, आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
12: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
13: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
12: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
13: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
12: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
13: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
12: मी पण ऐकलंय IIM च्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
13: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट? जवळ तर आहे वरियेमध्ये.
14: अगं, उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
15: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
14: आणि कपडे?
15: अगं बाई, तू राहिलेस की हो?
14: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
15: हो, चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
14: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
15: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
16: पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज. केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे, केसांचा कमकुवतपणा, केसातील कोंडा इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, राजपथ कन्याशाळेजवळ सातारा. तसंच उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 2-36-36-9.
0: लोकगीतांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत शाहीर आगवणे आणि सहकारी यांच्या आवाजातील बुधाजी खोळी यांची रचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 11 वाजलेत. नाट्यपदांचा आनंद घेणार आहोत नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूया सुवर्ण तुला या नाटकातील विद्याधर गोखले यांची पदरचना. गात आहेत प्रसाद सावकार आणि संगीत दिलंय वसंत देसाई यांनी.

0: दुसरीकडे नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
1: येवा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सोल कोकणी बांधलेली.
2: ऍट मोहितेस फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
1: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचो मजो.
3: आदेश्वर ज्वेलर्स, सुवाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
4: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
5: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
4: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा.
6: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर, सातारा. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनोमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर, सातारा.
7: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान.
8: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
7: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स म्हणजे
8: चांदीची खाण, आनंदाचं वाण.
9: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, मुख्य शाखा, सम्राट गणपती चौक, सातारा. शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा.
10: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
11: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल. J13-15 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-790-68-67.
12: आज काय सकाळी सकाळीच लगभग?
13: हो, ही काही मशीन्स रेग्युलर चेकअप आणि सर्व्हिसिंग साठी मंदा ट्रेडर्स कडे पाठवतोय.
12: गुड, आणि ते भारीच आहेत.
13: येस, बट हाऊ डू यू नो अबाउट देम?
12: कम ऑन, आमचे पण जुने

0: सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर आहेत ते अगदी नंबर वन अँड ऑल ऍट वन.
1: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, जेके, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
2: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804.
3: आंतरराष्ट्रीय थायरॉइड दिनानिमित्त रोटरी क्लब सातारा कॅम्प आणि दिशा डायग्नॉस्टिक सेंटर आयोजित विशेष थायरॉइड तपासणी शिबिर सोमवार 25 मे 2026 रोजी.
4: रुग्णांची तपासणी पूर्णपणे मोफत.
5: थायरॉइड तपासणी फक्त 150 रुपयांत, तर CBC, हिमोग्लोबिन आणि शुगर तपासण्या 50% सवलतीत.
4: स्थळ तेजोनिधी होमिओपॅथिक क्लिनिक सातारा. वेळ सकाळी 10 ते 1.
5: संपर्क 82-75-48-12-50.
6: आदेश्वर ज्वेलर्स, सुवाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा.
7: नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. यानंतर ऐकणार आहोत स्वरसम्राज्ञी या नाटकातील विद्याधर गोखले यांची पदरचना. स्वर आहे कीर्ती शिलेदार यांचं आणि संगीत दिलंय नीळकंठ अभ्यंकर यांनी.

0: रत्न आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: रेशीम गाठी मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 9926 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाइट www.reshimgathimaratha.com. आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: रोज रोज हवे हवे,
4: ताजे ताजे, नवे नवे.
3: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
5: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
6: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
7: देत आहे 18 महिने मुदतीची
6: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
7: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
6: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
7: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
6: नियम आणि अटी लागू.
8: 4th-7th स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
9: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
8: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 99 22 815 978.
1: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
10: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई. गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपतीवाडी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
11: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
12: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
11: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
12: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
13: सातारकर रसिकांना एकांकिका बघण्याची सुवर्ण संधी.
14: दादा महाराज करंडक एकांकिका स्पर्धा 2026.
13: राज्यभरातील कलाकार सादर करणार भन्नाट कथा आणि मनोरंजनाची धमाल.
14: दिनांक 22-23-24 मे. स्थळ श्री शाहू कला मंदिर सातारा. सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत. परिवारासोबत नक्की या.
13: प्रवेश विनामूल्य.
14: आयोजक सातारा नगर परिषद सातारा.

0: भालचंद्र पेंढारकर यांच्या आवाजातील बाळ कोल्हटकर यांची पदरचना आपण ऐकलीत. दुरितांचे तिमिर जाओ या नाटकातली.
1: साताऱ्यात घर स्वप्नवत दर 99 अॅव्हेन्यू
2: 1 BHK 17.25 लाख 2 BHK 24.20 लाख सर्व खर्चांसहित पार्किंग सह
1: 99 अॅव्हेन्यू विकासनगर सातारा 97972999999 97972999999
3: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 90 21 28 45 70
4: आदेशवर ज्वेलर्स सुवर्ण अधिक मासाचा मान सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा.
5: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून
3: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा जेम्स लेडीज स्वतंत्र विभाग.
5: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
6: येवा मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली चव मात्र सर कोकणी बांधलेली.
3: ऍट मोहितेज फिश पॉइंट विलासपूर सातारा.
6: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
7: रांगोळे शेगडी फेस्टिवल ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
3: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
7: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे सिटी पोस्टा समोर सातारा.
8: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान.
9: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान.
8: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
9: चांदीची खाण आनंदाचं वाण.
3: श्री वर्धमान ज्वेलर्स NX मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
10: जगण्याचे तत्व स्वास्थ्याचे महत्व कच्च्या घाण्याचे तेलत्व स्नेहसत्व.
11: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल J1315 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-790-68-67.
12: आज काय सकाळी सकाळीच लगभग
13: हो ही काही मशीन्स रेग्युलर

0: आणि सर्व्हिसिंग साठी मंदा ट्रेडर्स कडे पाठवतोय.
1: गुड. आणि ते भारीच आहेत.
0: येस, बट हाऊ डू यू नो अबाउट देम?
1: कम ऑन, आमचे पण जुने सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर आहेत ते. अगदी नंबर वन अँड ऑल ऍट वन.
2: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, जेके, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
3: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
4: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा, सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनोमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा.

स्वयंवर या नाटकातील कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची पदरचना आपण ऐकलीत पंडित कुमार गंधर्व यांच्या आवाजात. नाट्यसंगीताचा आनंद आत्ताच आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

FM बँड 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 11:30 वाजलेत. ऐकणार आहोत कार्यक्रम एकही कलाकार.

रसिक हो, आजच्या एकही कलाकार या कार्यक्रमाचा प्रवास करणार आहोत अशा आवाजाचा, ज्या आवाजात भक्ती, पंजाबची माती आणि बॉलिवूडची अफाट ऊर्जा एकत्र मिसळलीय. आज आपण बोलणार आहोत 90s आपल्या दमदार आणि भारदस्त आवाजानं सर्व रसिकांना थिरकायला लावणाऱ्या, गळ्यात सुफी गाण्यांची नजाकत आणि स्वरांमध्ये रॉकस्टार सारखी ताकद बाळगणाऱ्या जसपिंदर नरुला यांच्याबद्दल. तेव्हा सुरू करूया आजचा एकही कलाकार हा कार्यक्रम.

जसपिंदर नरुला यांचा जन्म एका संगीतमय कुटुंबात झाला. वडील प्रसिद्ध पंजाबी संगीतकार तर त्यांची आई गायिका होत्या. वडिलांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांचं संगीताचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर शास्त्रीय संगीताचं रितसर शिक्षणही त्यांनी घेतलं. नवी दिल्लीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर संगीतामध्ये त्यांनी बीए ऑनर्स ही पदवी संपादन केली. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातूनच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात पीएचडी देखील केली. आवाजातील अफाट ऊर्जा आणि सुफी बाज ही त्यांची मुख्य ओळख.

दिल्लीमधील एका खासगी कार्यक्रमात जसपिंदर नरुला यांचे गाणे ऐकून प्रसिद्ध संगीतकार कल्याणजी अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी त्यांना मुंबईला येण्याचा सल्ला दिला. पुढे कल्याणजी यांचे सुपुत्र संगीतकार विजू शाह यांनी चित्रपटात गाण्याची संधी जसपिंदर नरुला यांना दिली. त्यांनी मास्टर, आर्या पार, बडे मिया छोटे मिया, सोल्जर अशा या चित्रपटांसारख्या गीतांमध्ये सुरुवातीला गाणी गायली आणि आपल्या सांगीतिक कारकिर्दीला सुरुवात केली.

1998 मध्ये आलेल्या प्यार तो होना ही था या चित्रपटातील प्यार तो होना ही था या गीतानं त्यांना रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं. त्यांच्या दमदार आणि वेगळ्या धाटणीच्या आवाजाला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या गीतासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. सुरुवातीला जसपिंदर नरुला यांनी फक्त भजनं आणि गुरबानी गीतं गायली, आपल्या करिअरला सुरुवात केली. पण जेव्हा या गायिकेने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत प्रसिद्धीही मिळवली.

श्रोते हो, 90च्या दशकात गोविंदा आणि रवीना टंडन यांच्यावर चित्रित एका गीतानं धुमाकूळ घातला. ते गीत म्हणजे अखियो से गोली मारे. जसपिंदर नरुला म्हणजे खणखणीत आवाज आणि हाय पीच हे समीकरणच झालं. चला तर मग ऐकूया सुपर डुपर एनर्जेटिक गाणं.

जसपिंदरजींच्या आवाजाची रेंज इतकी मोठी आहे की दमदार गीतांसोबतच तितक्याच गोडव्याने काश्मीरी गीतांवर सुद्धा त्यांनी मिशन काश्मीर या चित्रपटातील बुमरो हे गीत देखील सहजतेनं गायलं. या गीतात जो खट्याळपणा गोडवा आहे तो त्यांच्या आवाजातून अनुभवायला मिळतो.

श्रोते हो, जसपिंदर नरुला यांच्या आवाजाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा आवाज हाय पिचला जितका खणखणीत लागतो तितकाच तो रोमॅन्टिक गीतांमध्येही हळवा आणि भाऊक वाटतो. विरासत चित्रपटातलं यानंतरचं आणि शेवटचं गीत आजही ऐकत राहावंसं वाटणारं. जसपिंदर नरुला यांना सुरुवातीला चित्रपटात गाण्याची अजिबात आवड नव्हती. त्यांना फक्त सूफी आणि धार्मिक गाणी गायची होती. पण नशिबानं त्यांना मुंबईत आणलं आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांनी थक्क केलं.

पार्श्वगायिका जसपिंदर नरुला यांच्या आवाजातील गीतांचा आनंद आज आपण घेतला. एकही कलाकार या कार्यक्रमात. एकही कलाकार हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 103.1 MHz आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते हो दुपारचे 12 वाजतायत. यानंतर वनिता मंडळ आणि त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ हा कार्यक्रम.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, सध्या समाजसेवा हे व्रत करिअर म्हणून काही जण ठरवून करत आहेत. त्यासाठी वेगवेगळे कोर्सेसही आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे, त्यामुळे समाज परिवर्तन होतंय. संपर्क साधनांमुळे काम सगळ्यांपर्यंत पोचतंय आणि त्यातून काही गोष्टी सोप्या होत आहेत. पण साधारण 50 वर्षांपूर्वी आजूबाजूच्या परिस्थितीमुळे अस्वस्थ होऊन संस्कार वर्ग सुरू करणाऱ्या मालुताई जोशी आज आपल्या भेटीला आल्या आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, पण त्याआधी कार्यक्रमात ऐकूया हे गाणं.

0: मुळशी आज आपल्या सोबत आहेत. सांगलीत अनेक जणांना मालुताईंच्या संस्कारांनी मोठं केलेलं आहे आणि आज ती माणसं प्रतिष्ठित आणि समाजाचं देणं पुन्हा एकदा देण्याच्या परिस्थितीमध्ये पोहोचलेली आहे. निग्रहानं पाऊल टाकत मालुताईंचं हे कार्य वाढत गेलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडून त्यांचा हा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
1: नमस्कार.
0: आता मी जशी तुमची ओळख करून दिली की सांगलीत मालुताई म्हणल्यावर संस्कार मिळणार असं ठिकाण, मालुताईंकडे गेलं की आपल्याला शिकायला मिळणार, पण ह्याची सुरुवात तुमच्या बालपणापासून झाली असेल ना? तुमचं कुठलं गाव, बालपण कुठलं?
1: माझं बालपण माझं कवठे एकंद तासगावच्या अलीकडचं. म्हणजे मी 10 वर्षापर्यंत तिथं होते. नंतर माझी आई गेली, ती गेल्यानंतर मग मी हिंगण्याला गेले. पण माझी जी आई होती त्या आईला कुणी वेडवाकडं मागलेलं चालायचं नाही. ते कसं सांगते मी तुला, एकदा काय झालं, मी गाणं शिकून आले आणि मी घरात येताना म्हणत आले, कॉलेजातल्या मुली आम्ही हवे तसे करणार, कोण आम्हा पुसणार, असं उड्या मारत म्हणत म्हणत आले. त्याबरोबर आई खरं माझी सतत थांतरुणाला खेळलेली असायची, तिला उठायला यायचं नाही. तर तिनं मला हातानं जवळ बोलावलं, मी जवळ बसल्याबरोबर ती मला म्हणाली, तर मग तू काय म्हणत होतीस, आपण जेव्हा कॉलेजात जातो शिकतो तेव्हा हवं तसं वागायचं नसतं, आपला देश आहे केवढा मोठा, आपलं राष्ट्र आहे, आपला आपल्या अवतीभोवती माणसं असतात, तर त्यांच्यासाठी आपल्याला जगायचं असतं. तर म्हटलं अगं मला आवडलं गं गाणं, तर मग तुला आवडलंय ना, मग त्याच चालीवर तू दुसरं गाणं कर. आणि मला लगेच आलं, कसं आलं मला आठवत नाही, पण मला लगेच ते गाणं आलं. पण मग मी कॉलेजातल्या मुली आम्ही शूर फार होणार, आई बाबांच्या आज्ञेत आम्ही राहणार, कॉलेजमध्ये आम्ही जाणार, शिवाजी महाराज यांचा आदर्श आम्ही घेणार. आईला इतका माझा आनंद झाला, तिने माझं पटकन एक पापी घेतली. आईने
0: तीच आठवण आईची
1: काय.
0: बरोबर. 16 सप्टेंबर 1931 ही तुमची जन्मतारीख आहे, होय की नाही? म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य लढा बऱ्यापैकी बघितलात, भारताला स्वातंत्र्य मिळालं तो काळ अनुभवलात. तुमच्या घरचं वातावरण कसं होतं? घरी काय काय तुम्हाला आणखीन शिकायला मिळत होतं?
1: माझे वडील खरं म्हणजे सतत बाहेरच असायचे. ते जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मी हिंगण्याला बोर्डिंग मध्ये होते त्या काळामध्ये.
0: बर, मग हिंगणा म्हणल्यावर महर्षी कर्वे, बाया कर्वे ह्या सगळ्या व्यक्ती तुम्हाला बघायला मिळाल्या असतील, त्यांना भेटायला मिळालं असेल.
1: त्यांच्या तर आमच्या मनात खूप आदर असायचा ना. आम्ही दुरून बघितलेलं आहे, दुरून आम्ही त्याला नमस्कार केलेला आहे, बायाजीना आणि अण्णांना.
0: आत्ता तुम्ही एवढंच जे समाजकार्य केलं त्याची ज्याला म्हणू आपण मुळं किंवा बीज त्या काळातली होती का? त्यावेळी तुम्हाला असं काही वाटायचं की हे सगळं बघून की आपण पण पुढे जाऊन असं करावं?
1: हा संस्कार होत गेला, तिथला अन्न आहे ना, हा संस्कार आम्हाला होत गेला असेल. कारण मी सगळी वस्तीगृहात राहिले असल्यामुळं आणि माझी आई लहानपणीच गेली असल्यामुळं बाकीच्या मुली सुट्टीला ज्या घरी यायच्या तसं मला कधी घरी यायला मिळालं नाहीये. त्यामुळं हा तिथला संस्कार, म्हणजे हिंगण्याचा संस्कार म्हटलं तर समाजासाठी करणं, दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या हितासाठी ही चर्चा असायची, हेच त्यांचं करणं, तिथलं वागणं, उठणं बसणं घासाघासात आम्हाला हा संस्कार मिळत गेला असला पाहिजे. त्याच्याशिवाय काय हे मला सुचलं नाही इथं, हे देणं त्यांचं आहे.
0: बहुतेक बरोबर, म्हणजे ते दिसत होतं, आजूबाजूला घडत होतं, त्यातून तुम्हाला आपोआप तो संस्कार तुमच्यावर होत गेला.
1: होत गेला.
0: शिक्षण तुमचं पूर्ण झाल्यावर पुढे काय काय?
1: मी हिंगण्याहून आले 1950 साली आले, तिथं माझं ट्रेनिंग झालं. आताचं DED आहे ना, तसं तिथं माझं ट्रेनिंग कॉलेज हिंगण्याचं झालं. आणि अक्का कळत्रेच्या प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये मी 1 वर्ष नोकरी केली. आणि मग इथं शेजारी जोशी राहत होते माझे मिस्टर, तिथं आमची दोघांची ओळख झाली. आणि लगेचच म्हणजे 50 साली मी नोकरी केली ना, 51 साली आमचं लग्न झालं लगेच
0: दोघांचं. बरोबर.
1: आणि मग जोशी इथं बालचंद कॉलेजच्या वर्कशॉप मध्ये होते, त्यामुळे इथंच परत आम्ही बिराड केलं सांगलीत.
0: सांगलीत. आणि मग आता तुम्ही जर संस्कार वर्ग वगैरे नंतर सुरू केलेत त्याची सुरुवात कुठे झाली?
1: आम्ही सांगलीत राहत होतो, जोशी त्यांना स्वतःचा वर्कशॉप सुरू करायचं होत. मग त्यांनी वर्कशॉप सुरू केलं काकांनी आणि आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला, वर्कशॉपसाठी जागा मिळाली, प्लॉट मिळाला. त्यावेळेला 500 रुपये आम्हाला भरून सभासद व्हावं लागणार होतं आणि यांना पगार होता 70 रुपये फक्त काकांना तेव्हा. त्याच्यामध्ये माझी एक नणंद, एक दीर शिकायला, आम्ही दोघं आणि भाड्याच्या जागेत राहत होतो. तर ते आम्हाला जरा अवघड जात होतं आणि 500 रुपये कसे भरायचे. म्हणून मला एकदा खूप असं रडायला यायला लागलं. तर माझी मावशी शेजारी राहत होती, ती म्हणाली गं मालू तू अस्वस्थ काय असायचे, रडबली का झालीस? म्हटलं नाही असं असं आहे. तर त्यावेळेला मला मावशीने 500ची नोट दिली होती. मग ते 500 रुपये भरले.

0: ऐकूया निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ. मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या दिसणाऱ्या अनेक गोष्टींनी घटनांनी आपण अस्वस्थ होत असतो. काहीतरी तिथं चुकतंय असं वाटत असतं. त्याचवेळी मी काय करणार, जाऊ दे असा आपल्या मनात विचार येतो आणि आपण ते सगळं सोडून देतो. पण काही जण मात्र मी काय करणार असं न म्हणता मी काय करणार हे ठरवतात, वेगळी वाट तयार करतात. तिथं असणारे खड्डे दगड काटे सगळं सहन करतात आणि एक पायवाट हळूहळू हमरस्ता होत जाते. आपण काही वेगळं केलंय असं त्यांना वाटतही नसतं. आज आपल्या भेटीला आपली जी मैत्रीण आलेली आहे त्या मैत्रिणीची ओळख या सगळ्यातून आपल्याला दिसती. 50 वर्षाहून अधिक काळ समाजसेवा हे आपण समाजाचं देणं आहे म्हणून केलेल्या मालुताई जो

0: मला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला आणि आमच्या इथं वर्कशॉप सुरू झालं. मग रात्रंदिवस मी पण कामाला मदत करायची काकांना. सायकलवर आम्ही डबल सीट यायचं. एक आम्ही औद्योगिक वसाहतीमध्ये एक खोली काढली, आम्ही दोघांनी बांधली होती ती खोली, म्हणजे विटांची खोली, आणि तिथं आम्ही मग राहायला आलो. जोशी खूप कष्टाळू होते आणि जिद्दी होते भयंकर. आणि बघता बघता आम्ही प्लॉट, आम्ही वर्षात दीड वर्षात प्लॉटच घेतला आणि तिथं आम्ही राहायला आलो. आणि आता मी सध्या या पंचशील नगरमध्येच राहते.
1: पण तुम्ही नोकरी पण करायचात ना?
0: हो, आम्ही जेव्हा औद्योगिक वसाहतीत राहिलो होतो तेव्हा माझी बापडबाची नोकरी चालू होती. पण आता जायला यायला उशीर व्हायला लागला ना, आम्हाला लांब पडायला लागलं, त्यामुळे मग मी ती नोकरी सोडली. आणि मग वर्कशॉपमध्ये पण मला हातभार लावावा लागायचा, काम काही हाताची काम असायची ती मी करायची.
1: मग तिथं घर आणि वर्कशॉप असं सुरू झालं.
0: तिथं सुरू झालं.
1: मग तुम्ही संस्कार वर्ग सुरू कसं काय बरं केला, का वाटलं तुम्हाला करावं?
0: काय झालं, मी जेव्हा पंचशील नगरमध्ये राहायला आले त्यावेळेला सांगलीचा जो साखर कारखाना आहे तो आशिया खंडातला एक नंबरचा साखर कारखाना होता. तसंच माधवनगर कॉटन मिल जोरात होती त्या काळामध्ये, त्यामुळं औद्योगिक वसाहत देखील खूप जोरात होती. दूरदूरच्या सुद्धा जिल्ह्यातली तरुण जी मुलं आहेत ती नोकरी करावी, नवरा बायकोनी यायचं आणि जगण्याचं त्याला ते साधन म्हणून लांब लांबून खूप, म्हणजे अशा आमच्या घराभोवती चारी बाजूला नजर टाकेल एवढी झोपडपट्टी होती. म्हणजे लोक यायचे, झोपड्या टाकायचे, तिथं राहायचे आणि मग औद्योगिक वसाहती साखर कारखान्यामध्ये माधवनगर कॉटन मिलला आणि बारक्या बारक्या वर्कशॉपमध्ये नोकरीला सगळे लोक यायचे. तर झोपडीमध्ये आई वडील दोघं कामाला जाणार, संध्याकाळी पुरुष ठरलेला दारू पिऊन येणार, झोकांड्या खात येणार. बाई बिचारी त्याच्याबरोबरच कामाला गेलेली, पण ती भराभरा पुढे चुलीला जळण घालतीय, बाळाला अजूनही अंगावर घेतीय पत्राखाली, तोपर्यंत दारू पिऊन येणार, बायकांना मारणार, असं सगळं बघायचं. आणि मग त्यांची मुलं हे सगळं बघत होती. ही सगळी माझ्याभोवती खेळायची ना, शाळेत कुणी जात नव्हतं. त्याचं कारण असं, 14 वर्षाचं मूल मजुरीवर जायचं आणि 13 वर्षापासूनची जी लहान मुलं आहेत पाठचं भावंड सांभाळायला म्हणून घरात ठेवली असायची. मग त्या मुलांचं खेळ तेच की झोकांड्या खातोय, दारू पितोय आणि अगदी बोबडं बोलणारं मूल सुद्धा, मी आता दारू प्याला जातो पण का, मी बायकोला बदलणार काय, झिपल्या धलून बलवणार काय, हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की ही जी लहान मुलं आहेत ही जगणं हे असंच असतं, हा संस्कार घेत आहेत. त्या मुलांना मुद्दाम ठरवून घडवायला पाहिजे. त्याला माझ्या मनामध्ये जे शब्द आले की ह्या मुलांच्या मध्ये निकृष्टाची घृणा आणि उत्कृष्टाची ओढ निर्माण करायलाच हवी, हे शब्द मला कुणीतरी ईश्वरी देणगे ही मला मिळालेले शब्द आहेत. एक मूल म्हणजे कुटुंबाचा आधार असतो, एक उद्याचं कुटुंब आहे. आणि मग मी ती सगळी मुलं संध्याकाळी गोळा करून घरात घ्यायची, त्याला सुंदर गाणी सांगायची, गोष्टी सांगायच्या छान छान. मुलं शाळेत जात नव्हती कुणी, त्याच्यातून आपापच पाडे म्हटले जायला लागले मुलांचे, त्यांचे अभ्यास घेतले जायला लागले. तेव्हा मला आठवतंय काकांनी पत्राच्या 30 पाट्या आणल्या होत्या एकदम या मुलांना द्यायला. मी मुलांचा अभ्यास घेते म्हटलं, मोठ्या पेन्सिलीचा बॉक्स. मग या मुलांना मी रोज संध्याकाळी त्यांना उत्कृष्टाची ओढ निकृष्टाची घृणा हे माझ्या मनामध्ये मी ध्येय ठेवून त्या मुलांना मी गोष्टी सांगणं, गाणी सांगणं, त्यांचे अभ्यास घेतले त्या मुलांचे. ते 60-70 तरी मुलं असायचे, कारण खूप होती पुरुष. तर एवढी मुलं असावी, ती सगळी मुलं माझी दुसऱ्या वर्षी पहिलीपासून दुसरी लागली. 29 नंबरची शाळा आहे आमच्या पंचशील नगरमध्ये. सगळी मुलं परीक्षेला बसवली, सगळी मुलं पास झाली, दुसरीत गेली सगळी मुलं, शाळा सुरू झाली,
1: शिक्षण मुलांचं सुरू झालं
0: आणि संध्याकाळी अभ्यासाची जबाबदारी माझी
1: तुम्ही घेतली. त्या अफूच्या गोळीची काहीतरी एक गोष्ट होती ना?
0: हो हो.
1: ते काय घडलं होतं बरं?
0: म्हणजे असं सरकडं रांगणारं मुलं असतं ते कुठं जाऊ नये म्हणून मुलांना भरपूर अफू घालायचे. तर मंदा नावाच्या 2-2.5 वर्षाची ती मुलगी होती, तिला ती सतत ती आपूच्या बुंदीतच असायची मंदा. म्हणजे तिच्या काळी जी भुबळ्या असतात ती कधी दिसायचीच नाही, ती आपल्या पापड्यांच्या खालीच गेलेली असायची सतत. आणि मी ह्यांची लहान मुलं सांभाळते म्हणताना तिने एक दिवस ते आणून माझ्या पुढे ठेवलं की ती गोळा तसाच्या तसा. 5-6 महिन्यानंतर तिची भुबळं खाली आली, काळी भुबळं. पुढे ती मंदा फार काही तिच्यात सुधारणा झाली नाही, पण ती माणसाची जेवायला लागली, खायला लागली, चालायला लागली जरा.
1: मग या मुलांच्या आया तुमच्याकडे पाठवायच्या मुलांना?
0: हो हो. प्रत्येक आई कामावर जात होती ग, त्यामुळे घरात मूल ठेवणं पेक्षा माझ्याकडे पाठवणं तिला सोपं जायचं ना.
1: तुम्ही काय सांगायचा त्यांच्या आयांना?
0: मग जसं त्या मुलांचे मी अभ्यास घ्यायला लागले, शिकवायला लागले, मूल चांगलं व्हायला लागलं, मग मी प्रत्येक घरात जाऊन सांगितलं की तुमचं मूल हे तुमचं उद्याचं पालक आहे, तुमचा उद्याचा आधार आहे, मी ह्या मुलांना शिकवते, अभ्यास घेते, त्यांना चांगलं वळण लावते तुमच्या मुलांना. आणि मग खूप मुलं यायला लागली सगळी.
1: ही मुलं जी यायची ना त्यांना ना स्वच्छतेची सवय असेल, औषधोपचार वगैरे असं काही

0: त्यांना नीटचं झालेलं नसेल ना, कशी असायची ती मुलं?
1: एक तर सगळ्यांना पडसं असायचं. माझ्या कमरेला एक मोठा टॉवेल ठेवलेलाच असायचा. सगळ्यांना खरूच ही जवळजवळ आई वडिलांना पण असायची खरूच. त्या काळात मुलं आणली की जाड जाड जाड मी भाकरी करायची, तेल मीठ लावून भाकरी खाल्ली की पोरं झोपायची, झोपली की त्यांच्या कमरेला वगैरे जे खरूच त्याच्यावर मी बोरिक पावडर टाकायची, तेव्हा बेतानं सगळं हलक्या हातानं टाकायची. उन्हाळ्यात तर सगळ्यांचे डोळे यायचे, म्हणजे आई वडिलांचे पण डोळे यायचे. पण मी आधी तुरटी फिरवून तुरटीचं पाणी करून मग ते पाणी खळाखळा उकळायचं आणि ते गार झालेलं पाणी आहे मुलांच्या डोळ्यात घालायचं. पण डोळ्यात चुरचुरत मग मी काय करायची, सगळी मुलं गोल बसवायची आणि मध्ये मी झोपायची आणि माझ्या डोळ्यात मी एक थेंब टाकून घ्यायची आणि आई खूप आग होती ग बाई असं म्हणायचं ना, पुन्हा उठून बसायचं. हा काय गार वाटतंय असं म्हटलं की पोरं पण सगळी झोपायची, हौसेनं घालून घ्यायची. मग असं मी मोठ्या बाटल्याच्या बाटल्या करून ठेवल्या होत्या. त्यांच्या आई वडिलांना पण मी ते तुरटीचं पाणी पाठवायची डोळ्यात घालायला.
0: म्हणजे असे छोटे छोटे प्रयोग करत मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना पण प्लस करत गेला. सुरुवातीच्या काळात त्याला विरोध झाला असेल ना, ती सगळी झोपडपट्टी होती. काय अनुभव त्यावेळेस आठवते तुम्हाला?
1: एक झोपडपट्टी फार मोठी होती आणि तिथं मी मुलांना एक दिवस जायची सांगायला. तर तिथं एक दादा होता, पत्र्याची शेड होती, पत्र्याचं दार होतं, दारातच संडास केला. म्हणताना मी बघितलं पाणी टाकून, मी स्वतःच धुतलं, धुतलं मी सगळी पोरं आत घेऊन बसले. त्या माणसाने बघितलं मी काय तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी त्याने काय केलं, उंबरा होता त्या उंबऱ्यावर पाऊल टाकलं की ते उंबऱ्याच्या आतल्या बाजूला, म्हणजे पाऊल पडलं की तिथं पडावं, तिथं घाण केली. तो पण मी दुसऱ्या दिवशी धुतला. तिसऱ्या दिवशी मी ज्या पत्रावर मी जिथं बसते तिथं घाण केली, तरी तो पण मी धुतला. असा लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला
0: तरी तुम्ही निग्रहानं म्हणजे करत राहिला.
1: त्यातला एक मुलगा पुढे खूप चांगला निघाला, म्हणजे मला माहित नाही एकदा एसटी स्टँडवर तो मला भेटला. तो पण मोठा झाला तर मी तर सगळं विसरूनच गेले होते. एसटी स्टँडवर भेटला आणि मला म्हणला, काकी मला ओळखलं का तुम्ही? म्हटलं नाही रे राजा, नोकरी करायचं कुठं, छान कपड्यामध्ये माझ्या समोर आला. काही मिळाल्याचा एक आनंद वेगळा असतो.
0: बरोबर. तर ही मुलं तर सुधारत होती तुमच्याकडे येत असताना, पण पालकांच्या पण सवयी बदलणं गरजेचं होतं. त्यासाठी काय काय करायचं?
1: आयांचे संपर्क ठेवला होता, त्यांच्यासाठी मी पोथी वाचन सगळ्यांनी घरी यायच्या आणि मी पोथी वाचायची. एकेका प्रत्येक ओळीचा अर्थ सांगायचा आणि त्याच्यातून मग त्या बायकांना मला जे काही शिकवायचं असेल, म्हणजे मुलांची कसं वागावं काय करावं शिकवत होत. दारुडे नवरे असल्यामुळे मारहाण तर करायचंच बायकांना, पण त्यांचे पैसे पण ते हुसकून घ्यायचे. मग मात्र मी काय केलं, घरामध्ये मी प्रत्येकाच्या नावाची स्वतंत्र पिशव्या केल्या तयार. घरामध्ये त्या सगळ्या पिशव्या ओळीनं लावलेल्या होत्या. मग बाईनं कुठं काही जरी बाहेरनं मिळवून आणलं असेल पैसे चार, तर ते सगळे त्या पिशव्यात त्या बायकांचे साठायला लागले. जे सणावारीला त्यांना काही जेवायला खायला करायचं असेल, राहण्याचं असेल, किंवा जर काही कपडे घ्यायचे असतील मुलांच्यासाठी, ह्याच्यासाठी तो खर्च व्हायचा. पुस्तकं वगैरे मात्र तर कधी मी आयानं घेऊन दिलं नाही. जोशी काका ह्या सगळ्याला पाट्या पेन्सिली पुस्तकं सगळं पुरवत होते. आमची गाडी होती, जर गरोदर बाई असेल तर तिचं पोट दुखायला लागलं की लगेच आमच्याकडे निरोप कुणाकडे तरी यायचेच, सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जायचं. त्या बाईची सुटका होईपर्यंत काका थांबायचे. तिची सुटका झालेली दिसली, तिचं बाळ दिसलं की काका घरी यायचे. तसा काकांचा पण खूप आधार होता.
0: दोघांनीही एक व्रत घेतल्यासारखं तुम्ही काम करत होता. मुलांचा तुमच्यावर विश्वास बसला की आपल्या प्रत्येक प्रश्नावर जोशी काकींकडे उत्तर आहे. तर असं काही प्रसंग घडले का?
1: दोन सांगते तुला मी त्यातले. पावसाळ्याचे दिवस होते, गाडी एक आली, त्या गाडीचं दार उघडलं आणि त्यातनं एक कुत्र तिथं सोडलं पाण्याच्या तिथं आणि ती गाडी निघून गेली. पूर्ण रक्ताळलेलं होतं सगळं, ते रक्त त्याच्या सगळ्या अंगाला रक्त लागलं होतं. ते कुत्र बघितलं, त्यातला एक जण म्हणाला वाटतं चल आपण काकीकडे घेऊन जाऊया म्हणून. मी ठेवून घेतलं अर्थात त्या कुत्र्याला. इतकं ते आशानं बघत होतं त्यावेळेस माझ्याकडं. डॉक्टरांचं औषध पण सुरू केलं त्याला आणि इतकं छान झालं ते कुत्र, अगदी गुपगुपीत आणि छान. आमच्या पंचशील नगरमध्ये जे मारुतीचं मंदिर आहे ना, तिथे पाठीमाग एक बाळ झालं गाढवा, एक
0: गाढविणी
1: गाढविणीला. ते बाळ बाहेर येत असताना तिचे खूप हाल झाले आणि ती गाढवीण तिथल्या तिथंच गेली. आणि ते गाढवाचं जे पिल्लू होतं ते उठून उभं राहिलं जरा ते गाढवा, त्यावर तिथली जी आसपासची परिस्थिती, चल आपण काकींकडे घेऊन जाऊया म्हणून त्या गाढवाला हळू हळू हळू माझ्याकडे घेऊन आले ते लोक. आणि ते आलं गाढव आमच्याकडे, तो जन्माला आलं गाढव. थानानं पेलं पाहिजे ना, त्याचं काय दूध बीत पिळते. तर मग मी काय करायची, पिशवी केली, पिशवीत दूध घालायचं, तिचं तोंड बांधायचं आणि थानाला तोंड लावेल तसं त्या गाढवाच्या तोंडामध्ये मी रोज दूध द्यायची. किती दिवस मला माहित नाही, पण जे दिवशी ते गाढव गाढवासारखं ओरडलं

0: त्या दिवशी मी हरिपूर रोडला गाडीवाले लोक राहतात, जे दिवशी ओरडलं त्या दिवशी मी म्हणजे हरिपूर रोडला गेले आणि मग त्याच्या ताब्यात ते गाडी होती.
1: तुमची अशी ख्याती झाली की सगळ्यांसाठी मालूताई हा एक उपाय आपल्याकडे आहे, तर अनेक बायका पण तुमच्याकडे अशाच अचानक यायच्या ना मदतीसाठी, मदत मागायला. आठवतात तुम्हाला
0: रेखा म्हणून एक होती, माझ्या 30-40 वर्ष होती रेखा, तर रेखाची अवस्था इतकी वाईट होती की रेखाला किती असत नसेल रेखा, तिच्या तोंडात नाची खाली लाळ गळायची, लाळ वर ओढायची जर तिला ताकद नव्हती, ती अशी पुसून काढावी लागायची, इतकी अशक्त होती. पातळ भात करायचा तिच्या तोंडात तिला घालायचा, तेवढा घास खाल्ला की झोपायची, मग तिला थोडं परत तरतर यायची, पुन्हा तो दुसरा घास खाल्ला पुन्हा झोपायची, इतकी तिची अशक्त पडा होता रेखाचा. तिला पोटभर अन्न खायला हवं लागायचं आणि नंतर पुढे पुढे रेखा छान राहिली, म्हणजे एखाद्या मुलासारखी राहिली माझ्याकडे रेखा. कोल्हापूरून एक तिला फसवून आणली ती खरं वास्तवी, एक मुलगा होता तिचा तो हिच्यासारखा सुंदर होता आणि मग ही माझ्याकडे राहिली. तिचं सारखं काय वाटायचं, मी तुमच्याकडे किती दिवस राहायचो, माझा त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा मला खर्च, मला काही वाटायचं नाही खर्च होतोय माझाचा, तिला वाटायला लागलं पुढे पुढे की ह्यांच्यावर आपलं सगळं किती अवलंबून राहायचं. म्हणून तिनं काम बघितलं बाहेर, मला सांगितलंच नाही. मग माझ्याकडे सायकली होत्या तर ती सायकल घेऊन गेली, मला म्हणाली मी काम बघितलं जाते, मी तिच्याकडे जाऊ देत नव्हते पण ती गेलीच कामावर, तिनं स्वयंपाकाचं का कसलं तरी काम धरलं. तिचा नवरा तो जो होता तरी सगळीकडे माणसं ठेवली होती आणि ही सायकलवर न गेल्यावर तिला पकडली त्यांनी. मग तो ग्रस्त माझ्याकडे आला तिला घेऊन, तो अगदी माझ्या पायात पडला, लगेच म्हणाला तुम्ही खरंच चांगलं ठेवलेत म्हणजे माझ्या बायकोला, मी आता घेऊन जातो. तो पुढे जावं म्हणून माझ्याकडे येत होता पुढे.
1: आणखीनही काय बऱ्याच जणी आल्या,
0: एक सुला आणि शोभा दोन जावा माझ्याकडे कशा आल्या मला माहित नाही, त्यांना मी कशी माहिती असं काही माहित नाही. अंगावर पिणारी बाळ दोघींच्या पण आणि त्याच्यापेक्षा 2.5 वर्षांनी मोठी अशी दोन मुलं, आणि त्यांनी असं ठरवलं होतं की माझ्याकडे मुलं सोडायची आणि पाठीमागे आमच्या रेल्वे जाते तर तिथे जीव द्यायचा, काकी चांगलं सांभाळतील. आणि त्या दारात आल्या, आमच्या गेटच्या तिथं आल्या आणि त्या दोघी बाहेर लुडबुडायला लागल्या. मी आणि आतनं बघितलं आणि मग मी दार उघडलं आणि त्यांना आत घेतलं, तर त्या म्हणल्या नाही ही आमची मुलं, बघा आम्ही जरा जाऊन येतो. पण मला जरा संशय आला त्यांचा, मी त्यांना सोडलं नाही, त्यांना आत घेतलं. भुकेत जाऊ होत्या, त्याला भाकरी केल्या मी पहिल्यांदा, जेवायला घातलं दोघींना, आधी मुलांना दूध दिलं, त्यांनी नंतर सांगितलं की काकी आम्ही असं असं करणार होतो म्हणून. पण त्याशी त्यांनी माझं वागणं बघितलं आणि त्या तिथं राहिल्या माझ्याकडं. मग त्या दोघी जरी पण इतक्या जिद्दी होत्या, त्यांना काही ते आपल्या स्वतःच्या पायावर आपलं उभं राहावं असं त्यांना वाटायचं. त्यामुळे काकी तुमच्या जीवावर आम्ही किती दिवस राहायचो, आम्हाला उभं करा. मग त्यांना मी येरळा प्रोजेक्ट मध्ये आणि तिथं त्या शिकल्या, म्हणजे चांगल्या शिकल्या आणि मग आपल्या मुलांना पण नंतर घेऊन गेल्या त्या दोघीजणी. त्या मला काही असं वाटत नाही, पण त्या म्हणतात आम्ही 5 वर्ष तुमच्याकडे होतो. त्यांची जी लहान मुलं आहेत ती मी नगरपालिकेच्या शाळेत घातली होती, तिची जी धाकटी मुलगी होती ना ती इतकी अशक्त, म्हणजे ती रडायला लागली तर तिचा आवाजच यायचा नाही, तोंडाचा आत दिसायचा. मग तिला डॉक्टरांच्याकडे नेऊन औषध वगैरे देऊन हॉस्पिटलवर ठेवावं लागलं मला. तिचा जे दिवशी आवाज आला रडण्याचा ते दिवशी मला एवढा आनंद झाला. आणि मग त्या राहायला लागल्या आणि नंतर त्यांना येरळा प्रोजेक्टच्या ह्याच्यात पाठवलं मी आणि चांगलं चाललंय त्यांचं. त्या मुलींचं
1: अशा ज्या यायच्या किंवा आजूबाजूला ज्या झोपडपट्टीतल्या बायका होत्या त्यांना पण तुम्ही काहीतरी शिकवायचा प्रयत्न करायचात ना, म्हणजे त्यांनी काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहावं, निदान शिवण काम करा, ब्युटी पार्लर,
0: त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पडवतो बुशर पडवतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतं त्यांना. मग मी रात्रभर विचार करत होते आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत, आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं आणि येताना 2 धावदोराच्या मध्ये जी जागा असते येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनारणे म्हणून होती आणि आणखीन एक होती, त्या ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडेच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना 2 मशीन घेऊन दिली, त्या मशीनवर नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
1: काका तुमच्या पाठीशी होते त्यामुळं हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं, तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते मुलं येत राहतात तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते, तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
0: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना गणू

0: का दफ्तरदार मुख्य म्हणजे मग यांनी आपापल्या सगळ्या मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला हे काम पुढे चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली. आमची एक मोठी संस्था उभी राहिली, काका असताना संस्था होती आमची. मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं.
1: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जात?
0: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला. आमचा पापड उद्योग खूप जोरात चालू होता, पालक पापड. त्याला इतकं छान विक्री व्हायची, परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला. पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे मोती मी कोल्हापूरहून घेऊन यायची, कोल्हापुराला जाऊन आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने हातातल्या बांगड्या ते मोत्याचे तोडे ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला, 4 पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
1: बरोबर.
2: निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ. मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा पूर्वार्ध आपण ऐकला. या मुलाखतीचा उत्तरार्ध ऐका 13 जून रोजी वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा.
1: दारावरची बेल वाजली म्हणून मी दार उघडलं, तर बाहेर एक मध्यमवयीन गृहस्थ आणि 17-18 वर्षाचा एक मुलगा उभा होता. चटकन ओळखता आलं नाही मला. मग तो मुलगाच पुढे येऊन म्हणाला, मॅडम मी वैभव, तुमचा विद्यार्थी, ओळखलं ना? एकदम लक्षात आलं आणि मी त्या मुलासोबत असणाऱ्या गृहस्थांकडे पाहिलं. त्यांनीही हात जोडले माझ्याकडे पाहून. मी त्यांना आत घेतलं आणि म्हणाले, काय वैभव, कसा आहेस आणि काय करतोस, आणि वैभवचे बाबा तुम्ही कसे आहात? वैभवच्या बाबांचे हात जोडलेलेच होते आणि तशा स्थितीत ते म्हणाले, बाई आता सगळं ठीक झालंय, वैभवचा 12वीचा रिझल्ट लागला तेच सांगायला आलोय. अरे वा वैभव, मग काय म्हणतो काय तुझा रिझल्ट? मॅडम आजच रिझल्ट लागला, 67% मार्क मिळाले, कॉमर्सला आहे मी. अरे वा छान छान, अभिनंदन. थांब हां, तुझ्या हातावर काहीतरी गोड ठेवू दे बरं मला. असं म्हणून मी त्यांना बसायला सांगून स्वयंपाकघराकडे वळले. खोबऱ्याची बर्फी होती तीच दोघांच्या हातावर ठेवली. वैभवच्या वडिलांचे डोळे तर भरलेलेच होते. ते म्हणाले, बाई आमचा वैभव तुमच्यामुळं वळणावर आला, नाहीतर त्याचं काही खरं नव्हतं बघा. इतक्यात वैभवनंही पेढ्याची पुडी मला दिली आणि म्हणाला, खरं आहे पप्पांचं, तेव्हा

मला बोलला ते बरं झालं बाई, पण खरं सांगतो तेव्हाही मला राग नव्हता आला तुमचा, पण फार वाईट वाटलं होतं. माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग सर्रकन आला. वैभव 10वी अमध्ये माझ्याच वर्गात शिकणारा, चांगला ताडमाड, उंच, शरीरानं सशक्त, चांगला खेळाडू सुद्धा, पण अभ्यासाची आवड नाही, व्रात्य मुलांमध्ये गणना होईल असा होता. शाळा बुडवायचा, अभ्यासही कमी, आणि केला तर तो कधी पूर्ण नसायचा. वर्गामध्ये तास चालू असताना सतत बडबड, नवीन शिक्षकांना त्रास देणं, असा हा खोडकर वैभव. मी वर्गशिक्षक असल्यानं माझ्या तासाला शांत असायचा, पण नंतर मात्र इतर तासांना जागा बदलणं अशा त्याच्या बाकीच्या खोड्या चालू व्हायच्या. सगळे शिक्षक माझ्याकडं त्याची तक्रार करायचे, आणि कितीही ताकीद दिली तरी पुन्हा तो तेच करायचा. नाही म्हणायला एक गोष्ट चांगली होती त्याची, ती म्हणजे त्याचं हस्ताक्षर, अत्यंत रेखीव आणि सुबक. पेपरमध्ये जे काही लिहायचं ते अगदी नीटच असायचं. शेवटी एकदा आम्ही त्याच्या वडिलांना शाळेत येऊन भेटायला सांगितलं. 3-3 वेळा निरोप दिल्यावर एकदाचे ते आले, ते दुपारी 1:30 सुमारला. मी स्टाफरूममध्ये वैभवलाही बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाले, काय रे बाबांना मी का बोलवलं ते लक्षात आलं असेल ना? वैभव शांतपणे मान खाली घालूनच उभा होता. तू सांगतोस की मी सांगू, आणि हे सगळं ऐकून बाबांना काय बरं वाटणार आहे का रे? माझं बोलणं मध्येच तोडत त्याचे बाबा म्हणाले, बाई मला कल्पना आहे, त्याच्या मित्रांनी पण मला निरोप दिला होता, पण मी तुमची क्षमा मागतो. मी पतसंस्थेमध्ये शिपाई आहे, दुपारी 1:30 ते 2 अशी जेवणाची सुट्टी असते, पण त्याच वेळात कुणीतरी काहीतरी काम सांगतं, आणि मग मी ठरवलं तरी शाळेत मला येता आलं नाही. आज आलो जेवणाच्या सुट्टीत लगोलग. मी खाली मान घालून उभ्या असलेल्या वैभवला म्हटलं, बघ बरं, तुझ्या बाबांना आज तुझ्यामुळं जेवायला मिळणार नाही आहे, आणि त्याची तुला काही किंमत नाही. त्याचे बाबाच पुढं म्हणाले, बाई काय सांगू, पतसंस्थेत पगार फारच कमी आहे, घरी काय तो पुरा पडत नाही, 2 मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही दोघं नवरा बायको पोटाला चिमटा घेऊन कष्ट करतो, याची आई घरी शिवण शिवते, आणि हा पोरगा हा असा वागतो, आईचं सुद्धा घरी ऐकत नाही बघा. बाई आजपर्यंत बोललो नव्हतो, घरी कुणाला काहीच बोललो नाही, पण आज माझ्या या पोरासमोरच सगळं सांगतो. पतसंस्थेतनं आल्यावर संध्याकाळी एका हॉटेलात कामाला जातो, तिथं ग्लाससुद्धा विसळतो, अपमान झाला तरी तो गिळतो. हे सगळं लाजेखातर बोललो नव्हतो, पण आता हे मुलासमोर सांगावं लागतंय. आमचं नशीबच हे असं आहे, पोरांना काही कमी करत नाही, पण यांना त्याची फिकीर नाही. आता याच्यापेक्षा तरी जास्त मी काय करू, मी असा हा अशिक्षित. पुढं त्यांना अधिक बोलवेना, डोळ्यांना धारा लागलेल्या. वैभवची स्थिती पण काही वेगळी नव्हती, तोही रडायला लागला, आणि मी प्रथमच असं एका पुरुष पालकांना अश्रू ढाळताना बघत होते. शेवटी मी वैभवला म्हणाले, पाहिलंस बाबांना किती त्रास होतोय ते, आता तुझं तूच ठरव बघ कसं वागायचं ते. वैभव काही बोलला नाही त्यावेळी. मग मीच त्याला वर्गात जायला सांगितलं, त्याच्या बाबांनाही सांगितलं की काळजी करू नका, वागेल आता तो नीट, असं सांगून त्यांना परत पाठवलं. अवघा 10-15 मिनिटांचा तो प्रसंग, पण त्यानंतर वैभवचं वागणं खूपच बदललं. अलीकडं तो शांत शांत राहायला लागला होता. त्याचं अक्षर चांगलंच होतं, पण थोडा आता अभ्यासही करतोय हे जाणवायला लागलं. पुढं तर वर्ग सजावट स्पर्धेत सगळी जबाबदारी त्यानं आपणहून घेतली. वर्गाचा सेक्रेटरी सुद्धा मी त्याला केला होता. त्याचा 10वीचा रिझल्ट सुद्धा चांगला लागला, पण पुढं कधी फारसा शाळेमध्ये तो आलेला दिसला नाही. पण आता आला होता तो डोळ्यात एक वेगळी चमक घेऊन. त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला मला दिसत होता, आणि हे काम केलं होतं त्याच्या वडिलांच्या अश्रूंनी. वैभव मुळात संवेदनशील असणार, त्यामुळं तो सुद्धा आतून हल्ला होता त्यावेळी. आता तर पोलीस खात्यामध्ये भरती होण्याचं स्वप्न आहे त्याचं, तशी तयारीही करतोय असं तो सांगत होता. अनेकदा आईचे अश्रू किंवा तिला मुलांबद्दलची वाटणारी काळजी आपण ऐकतो पाहतो, पण वडिलांच्या अश्रूंनी झालेला असा बदल मी प्रथमच पाहिला होता. इथं वडिलांनी मुलाला वास्तव जाणून दिलं, तो त्यांचा निरुपाय होता म्हणून, तरीही ते त्यांच्या लाजेपेक्षा त्याला ते

0: समजणं जरूर आहे असं त्यांना वाटलं. पूर्वी माहीत नसलेलं सत्य या मुलालाही कळलं. वडिलांची अगतिकताही त्याला कळली आणि त्या अश्रूंनी त्या मुलाचं शहाणपण वाढवलं, त्याची समजूत मोठी केली. अश्रूमध्ये ताकद असते म्हणतात ते खरं आहे.
1: अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. पुन्हा भेटू. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz. दुपारचे 12:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहा.

0: प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम मालिका निरंतर स्वरलहरी. लेखक किशोर कुलकर्णी. निवेदन सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.
1: कल्पना करा, 1965 वर्ष आहे. रात्रीचे साधारण 2 वाजलेत. बाहेर अचानक सायरन वाजू लागतो.
2: सगळीकडे काळा कुट्ट अंधार. खिडक्यांना आधीच काळे कागद लावलेले आणि घराच्या एका कोपऱ्यात एका छोट्याशा टेबलावर एक रेडिओ आहे.
1: संपूर्ण जगाशी, देशाशी आणि स्वतःच्या सुरक्षेशी जोडणारा एकमेव धागा कोणता असेल तर तोच तो कोपऱ्यात ठेवलेला, थोडा खरखरणारा पण एक स्पष्ट आवाज देणारा रेडिओ म्हणजेच आकाशवाणी. म्हणजे हवेतील लहरींवरून लढणारा अदृश्य सैन्य असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
2: श्रोते हो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील संघर्षाच्या कालखंडात जावं लागेल.
1: श्रोते हो, 1962 चीन युद्ध आणि त्यानंतर लगेचच आलेलं 1965 पाकिस्तानचं युद्ध हे 2 आघात होते.
2: आपण विचार करू शकतो श्रोते हो की तो काळ भारतासाठी किती कठीण आणि कसोटीचा काळ असेल.
1: सीमेवर देशाच्या अस्तित्वाची लढाई सुरू होती तेव्हा देशांतर्गत पातळीवर भीती, असुरक्षित वातावरण असणं हे स्वाभाविक आहे.
2: हो श्रोते हो, 1900

0: 62, 65 आणि 71 च्या युद्धांमध्ये जेव्हा देशाचं अस्तित्वच पणाला लागलं होतं तेव्हा भारताची राष्ट्रीय प्रसारण संस्था असणारी आकाशवाणी ही केवळ बातम्या देणारी संस्था राहिली नव्हती
1: तर खऱ्या अर्थानं ती देशाची ढाल बनली. त्यामागचं तंत्र काय होतं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे या अदृश्य सैन्यानं लोकांच्या मनावरती कसा ताबा मिळवला हे या भागामध्ये आपण बघणार आहोत.
0: श्रोते हो, 60 आणि 70 दशकामध्ये भारतासारख्या अवाढव्य देशात जिथं भौगोलिक आणि भाषिक विविधता एवढी मोठी आहे तिथं एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती पोहोचवण्याचं रेडिओ शिवाय दुसरं कोणतंच साधन नव्हतं. मुळी
1: बघा, युद्ध सीमेवर लढलं जातं
0: हो
1: हे खरंय, पण त्या युद्धाचं पडसाद संपूर्ण देशात उमटतात.
0: सगळेच नागरिक त्या तणावातून जात असतात.
1: आकाशवाणीनं नेमकी हीच देशांतर्गत आघाडी अत्यंत भक्कमपणानं सांभाळली.
0: हो, हे ऐकायला खूप सोपं वाटतंय, पण जेव्हा सीमेवर खऱ्या अर्थानं बॉम्ब पडताय तेव्हा एका स्टुडिओमध्ये बसलेला माणूस माईक मध्ये बोलून काय करू शकतो.
1: आपण आकाशवाणीला अदृश्य सैन्य म्हणतोय, पण ते काम कसं करत होतं जर हे एका उदाहरणासह सांगायचं झालं की आकाशवाणी त्या काळामध्ये देशाच्या मज्जा संस्थेचं काम करत होती.
0: तसंच सीमेवर काही घडलं संपूर्ण देशाला एकाच वेळी सावध करण्याचं आणि एकाच सूत्रात बांधून ठेवण्याचं काम या रेडिओ लहरी करत होत्या.
1: युद्धाच्या काळात शत्रूचा सर्वात मोठा डाव हा केवळ जमिनी बळकावण्याचा नसतो,
0: हो ना,
1: समोरच्या देशाचं मानसिक खच्चीकरण करण्याचं असतो.
0: हो,
1: लोकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असतो.
0: बापरे, म्हणजे देशाला आतूनच तोडून टाकायचं.
1: हो, आणि आकाशवाणीनं त्याविरुद्ध एक अत्यंत पद्धतशीर अशी मनस्वी रणनीती वापरली.
0: शत्रू राष्ट्राचे जे रेडिओ स्टेशन्स होते ते अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण दावे करत होते, म्हणजे आम्ही इतकी शहरं काबीज केली, भारताचं सैन्य पळून जात आहे, अशा धादांत खोट्या बातम्या ते पसरवत असत.
1: अरे बापरे, म्हणजे लोकांमध्ये घबराट पसरवायची.
0: हो ना, आणि अशा वेळी आकाशवाणीनं एक वेगळाच मार्ग निवडला बरं का, संयमित सत्याचा मार्ग,
1: विश्वासार्हता.
0: हो, आणि माहिती अत्यंत तटस्थ आणि शांत भाषेत लोकांपर्यंत पोहोचवली.
1: शांत आणि पारदर्शक पत्रकारितेतून मिळवावा लागतो तो विश्वास आकाशवाणीने मिळतो.
0: बरोबर,
1: सत्य लपवण्यापेक्षा ते योग्य प्रकारे सांगणं जास्त प्रभावी असतं. आकाशवाणीनं माहितीचं युद्ध अत्यंत प्रभावीपणाने लढलं.
0: हो हो, कारण 1965 आणि 71 युद्धात शत्रूनं फक्त सीमेवर गोळ्या चालवल्या नाही तर हवेतून खोट्या बातम्यांच्या फैरीही झाडत गेल्या होत्या.
1: शत्रू राष्ट्रांचं रेडिओ स्टेशन भारतीय नागरिकांना उद्देशून विशेषतः सीमेवरच्या राज्यांमध्ये तिथल्या स्थानिक भाषांमध्ये जसं की उर्दू, पंजाबी, बंगाली यामध्ये ते अशा खोट्या बातम्या पसरवत.
0: बापरे, म्हणजे थेट स्थानिक लोकांना टार्गेट करत होते असं म्हणायचंय तर मग.
1: हो, विचार करा,
0: म्हणजे अफवा पसरवून देशातच युद्ध पेटवण्याचा डाव होता मग त्यांचा.
1: युद्धाच्या त्या दहशतीच्या वातावरणात जेव्हा आधीच सगळीकडे गोंधळ आहे तेव्हा अशी एखादी बातमी कानावर पडली की माणसाची काय अवस्था होईल.
0: हो ना,
1: पण आकाशवाणीनं फॅक्ट आणि चेकिंग तंत्र वापरलं होतं.
0: बरं,
1: 1965 मध्ये पण तेच केलं बरं का.
0: हो, जेव्हा शत्रूच्या रेडिओवरून एखादी अफवा यायची तेव्हा आकाशवाणीचे निवेदक अत्यंत शांतपणे अचूक तारखा, वेळा, भौगोलिक स्थान आणि स्थानिक प्रशासनाचे संदर्भ देऊन शत्रूंचे दावे खोडून काढत होते.
1: आकाशवाणीचं काम फक्त बातम्या आणि अफवांचं खंडन करण्यापुरतंच मर्यादित नव्हतं बरं.
0: हो ना,
1: आपल्याकडं असलेल्या त्या स्रोतांनुसार या अदृश्य सैन्याची खरी ताकद आणखी एका वेगळ्या आघाडीवरती दिसून येते.
0: हो, आकाशवाणीची भूमिका अत्यंत दुहेरी आणि गुंतागुंतीची होती हे इथं नमूद करावं वाटतं. एकाच वेळी त्यांना दोन आघाड्यांवर लढायचं होतं, एक व्यावहारिक आणि दुसरी भावनिक.
1: हा, प्रॅक्टिकल म्हणजे नागरी सुरक्षेचे नियम.
0: हो, हवाई हल्ल्याचं सायरन वाजल्यावर नागरिकांनी काय करावं, खंदकांमध्ये कसं लपावं, अन्नधान्याची साठवणूक कशी करावी याच्या सूचना वारंवार प्रसारित केल्या जात होत्या त्या काळी.
1: अच्छा, पण भावनिक पातळीवरती काय.
0: बघा, माणूस फक्त सूचनांवर जगू शकत नाही, त्याला एक भावनिक आधार लागतो आणि इथं एंट्री होते ती संगीताची.
1: गाण्यानं गोळ्या थांबत नाहीत हे खरं असलं तरी गाणं म्हणजे मॉरल सपोर्ट.
0: हो हो, सीमेवरचा तो सैनिक आपल्या जवळच्या छोट्या रेडिओवर लता मंगेशकर किंवा मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं एखादं देशभक्तीपर गीत ऐकतो, त्याला बळ मिळतं.
1: एकाच

0: लहरींवरून एकाच वेळी एकच भावना अनेक नागरिक अनुभवत असत.
1: बापरे, हे ऐकूनच तर माझ्या अंगावर काटा आला. बरं काटा
0: हो. आपण ज्या देशासाठी जीव धोक्यात घालतोय तो संपूर्ण देश, ते लोक आपल्या पाठीशी आहेत आणि अगदी खंबीरपणे आहेत.
1: हो ना.
0: त्याचवेळी घरात बसलेल्या नागरिकांच्या मनात त्या सैनिकांच्या प्रति कृतज्ञता आणि देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्जा निर्माण होते.
1: हो,
0: हे काम आपल्या आकाशवाणीने केलं बरं.
1: खरंच ना, संगीत माणसाच्या तर्काला वळसा घालून थेट त्याच्या भावनांना हात घालतं. देशभक्ती गाण्यांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधलं होतं त्यावेळी.
0: 1962 भारत चीन युद्धाच्या वेळी आकाशवाणीवरून राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी कोणते गीत ऐकवले जायचे ठाऊक आहे का?
1: हो, तर मग लता मंगेशकर यांनी गायलेलं ए मेरे वतन के लोगो, जरा आंख में भर लो पानी, हे प्रदीप यांचं गाणं तर हम खास यावेळी लावलं जायचं, ज्यामुळे हे ऐकताना सामान्य नागरिक आणि सैनिकांमध्ये एक प्रकारचा जोश यायचा.
0: हो, आणि ते दुसरं गाणं बा, जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती बसेरा,
1: हो
0: भारत देश है मेरा.
1: किती छान गाणं होतं
0: हे. रफी साहेबांचं गाणं तर अजरामर झालं.
1: हो ना, ते 1965 युद्धाच्या वेळी प्रसिद्ध झालं होतं. यासोबतच या काळातलं शहीद चित्रपटातलं मेरा रंग दे बसंती चोला हे पण किती लोकप्रिय गाणं ठरलं होतं की नाही, जे आजही रेडिओवरून प्रसारित झालं तर सर्वांमध्ये राष्ट्र चेतना जागृत होत असते.
0: म्हणजे आकाशवाणीचं हे काम एका अदृश्य धाग्यासारखं होतं.
1: हो ना,
0: ज्यानं काश्मीरच्या बर्फाळ सीमेच्या भागापासून तर थेट कन्याकुमारी पर्यंत एका क्षणात जोडून ठेवलं होतं.
1: नक्कीच.
0: 1962, 65 आणि 71 या निर्णायक युद्धापर्यंत या रेडिओच्या लहरींनी आशेचा किरण पसरवायचं काम अखंडपणे केलं. केवळ मनोरंजनाचं साधनच असलेली आकाशवाणी ही रेडिओ देशाची सर्वात मोठी ढाल बनली.
1: हो,
0: आणि बनत आहे.
1: हो ना, आकाशवाणीनं त्या कठीण काळात हे सिद्ध केलं की जेव्हा एखादं माध्यम सत्याची कास सोडत नाही, पारदर्शकता ठेवते आणि आपल्या नागरिकांच्या भावनिक सुरक्षेची जबाबदारी घेते, तेव्हा ते खऱ्या अर्थानं राष्ट्राचा कणा बनते.
0: 1971 मध्ये रेडिओनं भारत पाक युद्धामध्ये माहिती देण्याचं काम केलं.
1: हो,
0: पण याच जोडीला भारतात असलेल्या दुष्काळाला परतवून लावण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून खंबीर भूमिका आकाशवाणीने निभावली.
1: हो ना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. 1971-72 काळात देशात दुष्काळी परिस्थिती होती. आकाशवाणीनं शेतीवाडी आणि ग्रामीण कार्यक्रमांद्वारा शेतकऱ्यांना दुष्काळात पीक व्यवस्थापन, पाण्याची बचत आणि पर्यायी शेतीविषयी तांत्रिक माहिती सुद्धा दिली.
0: पण आपण आज अशा एका जगात आहोत की जिथे माहिती मिळवणं ही समस्या नाहीये, तर मिळणाऱ्या अफाट माहितीतून खरं काय आणि खोटं काय
1: तेच तर
0: हे शोधणं कठीण झालंय.
1: हो ना, आपल्या हातातल्या स्मार्टफोन्सवर दर सेकंदाला नवनवीन बातम्या, व्हिडिओ आणि मेसेजेस धडकत असतात. डीप फेक आणि फेक न्यूज या महास्फोटात समाज वेगवेगळ्या गटांमध्ये आता विभागला गेलाय.
0: प्रत्येकाची आपापली एक वेगळी रियालिटी तयार झालेली.
1: हो ना, बरोबर, अगदी.
0: अशा वेळी जेव्हा आपल्याला एकत्र आणण्याऐवजी एकमेकांपासून दूर नेणारे हजारो आवाज आजूबाजूला आहेत,
1: हो,
0: तेव्हा एकाच सत्यावर आधारित असलेल्या आणि संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या एका खणखणीत आवाजाची उणीव प्रकर्षाने झाली.
1: हो, हे वास्तव बर का, आणि ते नाकारता सुद्धा येणार नाही.
0: बरोबर.
1: आज आपल्या इथं तांत्रिक दृष्ट्या अनेक प्रगत साधनं आहेत, पण संकटाच्या वेळी संपूर्ण देशाला मानसिक दृष्ट्या एका पातळीवर आणण्याची क्षमता या सर्व साधनांमध्ये आहे का?
0: पण भविष्याचा वेध घेताना एका क्षणासाठी असा विचार करा.
1: हा,
0: समजा.
1: हो,
0: उद्या एखादं महाभयंकर सायबर युद्ध सुरू झालं. कोणीतरी एका क्लिकवर देशाची संपूर्ण इंटरनेट व्यवस्था हॅक केली तर काय होईल?
1: काय होईल मग?
0: सर्व आधुनिक सर्व्हर्स क्रॅश झाले.
1: हो,
0: मोबाईलचे टॉवर्स बंद पडले.
1: हो ना,
0: आणि तुमच्या हातातला लाख रुपयांचा स्मार्टफोन फक्त एक काचेचं तुकडं बनून राहील.
1: बरोबर.
0: सर्वत्र डिजिटल अंधार पसरला तर रेडिओची भूमिका खूप मोलाची ठरते. बर का?
1: अगदी बरोबर. अशा अकल्पित आणि भयानक परिस्थितीत जेव्हा आपली सगळी अत्याधुनिक डिजिटल हत्यारं निकामी ठरतील, तेव्हा माहिती आणि संवादाचा फक्त रेडिओ किंवा आकाशवाणी सुरेल.
0: रेडिओच्या लहरीच आपले एकमेव अदृश्य सैन्य बनून कठीण परिस्थितीमध्ये उभे राहतील.
1: हो,
0: युद्धाच्या त्या धुसर जगात जिथे सगळं काही अनिश्चित असतं, तिथे सत्याचा आणि विश्वासाचा तो एक स्पष्ट आवाज जो असतो ना,
1: हो हो,
0: तो कधी अदृश्य होऊ शकत नाही. याचा विचार आपण करायलाच पाहिजे.
1: हो, नक्कीच. या माहितीच्या गदारोळात स्वतःचा तो स्पष्ट

0: आणि सत्य आवाज आकाशवाणीतून मिळेल असा पक्का विश्वास आपल्याला आहे.
1: श्रोते हो, आता ऐकूया आकाशवाणीचे 90 वर्षांचे श्रोते रामकृष्ण जोशी यांचं मनोगत.
2: नमस्कार, माझं नाव आहे रामकृष्ण कत्तू जोशी, मूळ राहणारा खेडेगावात आहे, धरणगाव तालुक्यामध्ये निंबोड म्हणून गाव आहे. त्या गावाचा मी रहिवासी आहे. काय खेडेगावात शिक्षण नाही, काही नाही, अशा परिस्थितीत मी गाव सोडून नातेवाईकांकडे शिक्षणाला गेलो. 12वी पर्यंत शिक्षण केलं आणि फारच शिकवण माझं सिलेक्ट झालं वनरक्षक म्हणून. नंतर मला प्रमोशन मिळालं त्या वनपाल म्हणून. 26/7/1940 मी जळगावला वन ऑफिस मध्ये हजर झालो. पण अंबळनेरहून माझं रिटायरमेंट झालं 1960 मध्ये. रेडिओ घेतला क्रिप्स रेडिओ आडव्या दांडीचा. मग आकाशवाणीवरचे सगळे कार्यक्रम, आकाशवाणीचा कार्यक्रम आवडीचा म्हणजे गीत मला फार आवडीच माझं मनोरंजन आकाशवाणीच्या याच्यातला. तर मोठमोठे चांगले कार्यक्रम आकाशवाणीने दिले त्यावेळेला. त्याच्या परिस्थितीमध्ये झाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. तर त्यावेळेला तर आकाशवाणीने अनेक प्रकारचे कार्यक्रम दिले. स्वातंत्र्य मिळालं तो कार्यक्रम आकाशवाणीने सांगा म्हणजे जबरदस्त नेहरूंचा कार्यक्रम दिला. ते वेळेला आकाशवाणीने इंदिरा गांधीचं भाषण सुद्धा मी ऐकलं आहे आकाशवाणीवरचं. आता जवळजवळ माझं 91 चालू आहे आणि आकाशवाणीला 90 वर्ष झाली सवयी होत आहे. याबद्दल आकाशवाणीचं कौतुक करावं इतकं आहे आपलं माहिती प्रमाणे.
1: रामकृष्ण जोशी यांचं मनोगत आपण ऐकलं.
0: श्रोते हो, तर मग भेटूया पुढील भागात. नमस्कार.
3: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणीच्या 90 वर्षापूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम मालिका ऐकली निरंतर स्वरलहरी. लेखन केलं होतं किशोर कुलकर्णी यांनी. निवेदन होतं सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आज की सवाल एक बार फिर से दोहराए देते हैं। पहला सवाल हम आपसे ये कर रहे थे कि आपकी पसंद के महिला जुगलबंदी वाले गीत कौन कौन से हैं। जैसा कि मैंने अपनी पसंद का गीत आपको बताया, फिल्म जहां आरा का लता मंगेशकर और आशा भोसले का गाया वो गीत जब जब तुम्हें भुलाया तुम और याद आए, है ना। ठीक उसी प्रकार और भी बहुत सारे गीत हैं, तो आपको कौन सा गीत पसंद है या बताइए कौन कौन से गाने पसंद है। और एक सवाल हम आपसे,
1: नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन। देशातल्या 47 शहरांमध्ये 51 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी। आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन। आणि त्या बातम्या विस्तृतपणे। भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना बोलत होते। मोदी पुढे म्हणाले की देशातील तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत आहे। प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं की भारत जगाचा एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत आहे।
2: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
1: सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिदर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिदर 91 पैशांनी महागला आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे। कोलकात्यामध्ये पेट्रोलचा दर 110.64 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 97.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे। आज चेन्नईत पेट्रोलचे दर 105.31 रुपये तर डिझेलचा दर 96.98 रुपये प्रतिलिटर झाला आहे। याच महिन्याच्या 15 तारखेला तेल कंपन्यांनी दरवाढ केली होती। गेल्या 9 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही 1 रुपयांची वाढ झाली आहे। पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे। काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहा।

सार्वजनिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते एका संरक्षण आणि हवाई संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखादी युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 वट्यापर्यंत 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचं आज सकाळी भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यासाठी कोलकाता इथं आगमन झालं. ही त्यांची पहिलीच भारत भेट असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इंडो पॅसिफिक धोरण क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याच्या दृष्टीनं त्यांची भेट महत्वपूर्ण ठरणार आहे. रुबिओ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली. त्यानंतर मंगळवारी ते भारतानं आयोजित केलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला हजर राहणार आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी क्वाड बैठकीत सहभागी होणार आहेत. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो इबोला विषाणूच्या बुंदी बुग्यो प्रकारच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याची पातळी वाढवली आहे. कॉंगोमध्ये हा धोका उच्चवर्ण अतिउच्च पातळीवर गेला आहे तर जागतिक स्तरावर अद्याप कमी प्रमाणात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस अधनॉन घेब्रेसेस यांनी म्हटलं आहे. या आजाराची आतापर्यंत 82 जणांना लागण झाली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती असली तरी या रोगाचा प्रसार वेगानं होत असून सुमारे 750 जणांना याची लागण झाली असून 177 जणांचा मृत्यू उडवल्याचा संशय असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातले शास्त्रज्ञ या आजारावरची लस विकसित करत असून येत्या 2 ते 3 महिन्यात ही लस वैद्यकीय चाचण्यांसाठी उपलब्ध होईल. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालयानं सांगितलं. सेनादलांमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे घेण्यात येणाऱ्या समानता पुरस्कार यंदा भारतीय सैन्य दलातील अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 3रा भारतीय लष्करी अधिकारी आहेत. भारतीय शांती सेनेत कार्यरत मेजर अभिलाषा बराक सध्या संयुक्त राष्ट्र सैन्य दलाकडून लेबनॉन

तैनात आहेत. जिनिव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकेल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 7-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातील जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत होईल. एपीओ अर्थात आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या बैठकीच्या 68व्या सत्राची काल नवी दिल्लीत सांगता झाली. 20 ते 22 मे रोजी भारत मंडपम इथं 3 दिवस चाललेल्या बैठकीत परिसंवाद, धोरणात्मक चर्चा आणि उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51,000 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश। 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी। आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक। भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते। नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे। ऊर्जा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नवनवीन संधींचा उल्लेख त्यांनी केला। परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली।
1: आज क्लीन एनर्जी, क्रिटिकल मिनरल्स, ग्रीन हाइड्रोजन और सस्टेनेबल मैन्युफैक्चरिंग से जुड़े सेक्टर्स भी बहुत तेजी से ग्रो कर रहे हैं। इनसे जुड़ी पार्टनरशिप एक नई इकोनॉमी के न्यू अपॉर्चुनिटीज के दरवाजे खोल रही है। स्वीडन, नॉर्वे और इटली जैसे देशों के साथ ग्रीन ट्रांजिशन और सस्टेनेबल टेक्नोलॉजी में भी सहयोग बढ़ रहा है। ये भारत को क्लीन मैन्युफैक्चरिंग से जुड़ी फ्यूचर इंडस्ट्रीज में मजबूत करेगा।
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे असंही मोदी म्हणाले। हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला। देशभरातून निवडलेले नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील। याआधीच्या 18 रोजगार मेळ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली आहे। सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली। त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागला आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रति लिटर झाला आहे। गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे। पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे। काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरुपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे। पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। एका कार्यक्रमासाठी शिर्डी इथं गेले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले। काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20-30% वाढ झाल्याकडेही फडणवीस

आधी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्यानं राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 आठवड्यापर्यंत 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाजमाध्यमावरच्या पोस्टरद्वारे त्यांनी ही टीका केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाजमाध्यमावरच्या पोस्टरद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची 623 बैठक बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली. यावेळी जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा भविष्यातल्या संभाव्य धोक्यांचा आढावा घेतला. बँकेचं एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.42% वाढलं तर जोखमीच्या तरतुदींपूर्वीचा खर्च 27.60% वाढला आहे. जी रामजी या ग्रामीण रोजगार कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जी रामजी कायद्याचा मसुदा नागरिकांची मतं मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला. या प्रस्तावित मसुद्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुकाणू समिती, संक्रमणकालीन तरतुदी, केंद्रीय ग्रामीण रोजगार हमी परिषद, वेतन आणि बेरोजगार भत्ता, प्रशासकीय खर्च, तक्रार निवारण आदी तरतुदींचा समावेश आहे. जी रामजी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक, प्रशासकीय आणि आर्थिक चौकट निश्चित करणं हे या नियमांचं उद्दिष्ट असल्याचं ग्रामविकास मंत्रालयानं म्हटलं आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीनं आणि नियोजनबद्ध रीतीनं केलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांना पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या शोधात होते. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालय सूत्रांनी सांगितलं आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातल्या जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. प्रस्तावित राज्य देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या कायद्यात वक्फ जमिनींना वगळून हिंदू मंदिरांच्या मालमत्तांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा महासंघानं केला आहे. महासंघानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारनं याबाबत चर्चा करायला बोलावल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. जिनेव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 6-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या खरात आडगाव इथं एका बोअरवेलच्या खोदकामाच्या ठिकाणी 2 मजुरांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात 16 वर्षांचा एक मुलगाही जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. सोलापूरमधले काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि आंबेडकरी नेते प्रवीण निकाळजे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं आज सकाळी निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. प्रवीण निकाळजे हे 2017 प्रभाग क्रमांक 20 निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग.

देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑईलची हमी, शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश, 2025-26 साठी केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. तर फ्रेंड्स, युवावाणी कार्यक्रमाच्या मागच्या भागात आपण स्पर्धा परीक्षांमध्ये यश कसं मिळवायचं याविषयी सूरज देबाजी सर यांच्याकडून माहिती घेतली. आजच्या कार्यक्रमात सुद्धा आपण याविषयी आणखी सविस्तर आणि मस्त अशी माहिती घेणार आहोत. तर मग ऐकूया आजचा युवावाणी हा कार्यक्रम. मूळचे इचलकरंजीचे आणि सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून बीटेक इलेक्ट्रॉनिक्स या शाखेचे पदवीधर आणि सध्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी या पदावर कार्यरत असणारे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2024 साली घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ या पदी निवड झालेले सूरज देबाजे सर. आजच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं आणि सूरज देबाजे सरांचं भरभरून स्वागत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: या पदावर नियुक्ती झाल्यानंतर जो प्रशिक्षणाचा काळ असतो तो तुमचा सिंधुदुर्ग मध्ये गेला, तो अनुभव काय होता?
1: गट अ आणि ब चे जे राजपत्रित अधिकाऱ्यांची राज्यसेवेतून ज्यावेळी निवड केली जाते तर त्याला एक प्रशिक्षण धोरण आहे शासनाचं, की ते कार्यक्रम आहे, प्रशिक्षण कार्यक्रम, ज्याच्यामध्ये मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. सगळ्याच केडरचे जे सिलेक्ट झालेले त्या वर्षीचे अधिकारी आहेत एकत्र येऊन त्यांचं मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. त्यानंतर अनिवार्य संलग्नता काही असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला विधी संलग्नता आहे, न्यायालयीन संलग्नता आहे, आदि गाव संलग्नता, आदिवासी संलग्नता, दिल्ली दौरा, महाराष्ट्र दौरा, अशा प्रकारे आर्मी अटॅचमेंट, अशा वेगवेगळ्या संलग्नता असतात की जिथे जाऊन एक्सपिरियन्स घ्यायचा असतो वेगवेगळ्या त्या त्या सिच्युएशनमध्ये जाऊन. ते झाल्यानंतर तुमचं तांत्रिक प्रशिक्षण असतं की त्या वेगवेगळ्या पदावर जे निवड झालेले अधिकारी आहेत वेगवेगळ्या विभागातले, तर त्यांचं ते तांत्रिक वेगवेगळ्या त्या विभागाचं प्रशिक्षण घेतलं जातं. आणि त्यानंतर तुमचा असतो टप्पा जिल्हा संलग्नतेचा. जसं मी सिंधुदुर्गमध्ये आलो, जसं मी आता कौशल्य विकास विभागाचा एक अधिकारी म्हणून मला माझ्या डिपार्टमेंटनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मला प्रोबेशनला दिलं, तसं महसूलमध्ये एखादं त्यांचं प्रशिक्षण धोरण कदाचित वेगळं असेल. म्हणजे जिल्हा संलग्नतेवेळी तुम्ही डिपार्टमेंटकडे जाता की डिपार्टमेंटच्या प्रशिक्षण धोरणानुसार तुम्ही त्या त्या ठिकाणी काम करता. तसं मी सिंधुदुर्गमध्ये आलो. सुरुवातीचा फेज मला फक्त कार्यालयीन कामकाज कसं असतं, काय असतं बाबा, काय पद आहेत, आवक जावक काय आहे, पत्रव्यवहार कसा आहे, म्हणजे जे प्रोबेशनमध्ये ऐकलेलं, टिप्पणी काय आहे, ती टिप्पणी कशी लिहिली जाते, त्याच्यावर रिमार्क कसा दिला जातो, इनवर्ड काय, आउटवर्ड काय, त्या पत्रावर प्रत्युत्तर संदर्भ काय आहेत, जीआरचा संदर्भ कसा दिला जातो, हे पत्रव्यवहार समजायला लागले. त्यानंतर वेगवेगळ्या मीटिंग बघायला लागलो मी. यावेळी कलेक्टर ऑफिसच्या वेगवेगळ्या मीटिंग्स असतात, त्यावेळी कार्यालय प्रमुखांना आमंत्रित केलं जातं. त्यावेळी आमचे कार्यालय प्रमुख मला सुद्धा लावून द्यायचे की सूरज तू जा, तू मीटिंग अटेंड कर. तिथे एक्सपिरियन्स वाढायला लागला. त्यानंतर इन बिटवीन तसंच स्किलच्या बॅचेसचे इन्स्पेक्शन असेल ह्या गोष्टी शिकत गेलो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक आमचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चालू झाली 9 जुलै 2024 जी आर आहे, त्यावेळी ती स्कीम लॉन्च झाली आणि त्या स्कीममध्ये मी बऱ्यापैकी काम केलं. त्यावेळी म्हणजे स्कीम लॉन्च झाल्यापासून स्कीमचं मोबिलायझेशन असेल, स्कीम तळागाळापर्यंत कशी पोहोचेल, त्यासाठी जे आवश्यक असलेले कॅम्प, तहसील ऑफिसमधले कॅम्प, वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाहिराती असतील, वेगवेगळ्या आयटीएस कॉलेज असतील तिथे जाऊन पब्लिसिटी, तिथं मोबिलायझेशन, स्कीमची माहिती देणे, मुलांच्यापर्यंत पोहोचणे, उद्योग आस्थापनेत जाऊन माहिती देणे, एमआयडीसी असतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इतर उद्योग आस्थापन असेल इथं जाऊन भेटी देणे, सरकारी कार्यालयांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून काय रिक्त आहेत, म्हणजे असं त्या स्कीममध्ये मी भरपूर काम केलं. कारण तो पिकचा कालावधी होता आणि तिथं जरा जास्त काम केलं मी. त्यानंतर मग मी सेवा सोसायटीच्या मीटिंग अटेंड करणे, मग तिथे वेगवेगळ्या सेवा सोसायटींचे वाद असतील ते प्रत्यक्ष मीटिंगमध्ये, कारण सेवा सोसायटीची जे मीटिंगचा जो भाग आहे तर त्याचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात आणि सदस्य सचिव म्हणून आम्ही तिथं आमच्या डिपार्टमेंट रोल प्ले करत असतो. मग तिथं संबंधी आला की लोकांचे कसे वाद कसे मिटवले जातात त्या मीटिंगमध्ये, कसं समजून घेतलं जातं, कामकाज समजून घेऊन त्यांची समजूत घालून कसं काम पुढे घेऊन गेलं पाहिजे, तर ते तिथं मला रिअलाइज व्हायला लागलं. त्या गोष्टी खूप शिकलो मी. रोजगार मेळाव्यामध्ये असेल, कारण कसं आहे डिपार्टमेंटचा रोलच आहे की कॅटलिस्टची भूमिका करणं, उत्प्रेरक, म्हणजे तुम्ही बाकीचे विभाग जसे रिसोर्स प्रोव्हाइड करतात, जसं ग्राम विकास ग्रामीण विकासासाठी रोल प्ले करतं, नगर विकास रिसोर्स प्रोव्हाइड करत असतं, आरोग्य विभाग आरोग्याच्या वेगवेगळ्या सवलती देत असतं ते इम्प्लिमेंट करत असतं, तसं कौशल्य विकास विभाग हे जास्तीत जास्त कॅटलिस्टचं रोल प्ले करते. म्हणजे रिसोर्सेस इतर विभागांचे आहेत, फक्त ते जास्तीत जास्त कसे ऍक्टिव्हली वापरले जातील, युवक वर्ग कसा त्या फील्डमध्ये येईल, याची माहिती देण्याचं मेजर काम हे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग करते.
0: खूप मोठं आणि महत्वाचं काम आहे, होय की नाही? कारण युवा वर्गाला सगळ्यात जास्त गरज आहे रोजगाराची तर आहेच आहे, पण कुठेतरी एका ठिकाणी सेटल होणं आणि मग आपलं पुढचं आयुष्य जे आहे ते छान आपल्याला पाहिजे तशी प्रगती करता या

0: पण मार्गदर्शन मिळत नाही. पण तुमच्या विभागातर्फे चांगलं काम हे केलं जात आहे सध्या. 2024 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षाची घेतली होती, त्यामध्ये तुम्ही सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ या पदावर नियुक्त झालात आणि 28व्या क्रमांकानं. तर या यशाबद्दल आणि त्या प्रवासाबद्दल पण ऐकायला आवडेल.
1: हो निश्चितच, तो खूपच म्हणजे माझ्या जीवनातला खूप चांगला प्रवास होता. म्हणून मी राज्यसेवा 2021 ज्यावेळी रिझल्ट लागला मुलाखत झाल्यानंतर, त्यावेळी माझी रँक 215 होती राज्यामध्ये. आणि ज्या प्रमाणात यश मी एक्सपेक्ट केलं होतं की चांगलं यश मी त्यावेळी क्लास वन इन ते मार्क मेन्सचा मार्क चांगले आले होते, पण त्या मेन्सच्या मार्कावर क्लास वन होईन सुद्धा अपेक्षा होती. पण मार्क्स इंटरव्ह्यूमध्ये थोडाफार तपावत आली, मार्क कमी आले इंटरव्ह्यूला आणि माझी रँक खाली घसरली. त्यामुळे ते थोडं वाईट वाटलेलं मला की आपली रँक चांगली असती पण रँक खाली आली आपली. त्यावेळी क्लास टू म्हणून निवड झाली माझी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी. पण मी थांबलो नाही, त्यावेळी ठरवलं की नाही आपला आकडा अभ्यास आहे चांगला, आपण फ्लोमध्ये राहू शकतो, अभ्यास करू शकतो, ठीक आहे. म्हणून मी सर्व्हिस जॉईन केली आणि त्यानंतर माझा अभ्यास चालूच होता. इवन प्रशिक्षण संस्थांमध्ये सुद्धा थोडा थोडा अभ्यास चालूच असायचा माझा तिथं. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जॉईन केलो त्यावेळी खऱ्या अर्थाने मला त्या जिल्ह्याचा फायदा झाला की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं जे क्लायमेट आहे, ते निसर्गरम्य वातावरण आहे, तिथली म्हणजे एक ओव्हरऑल म्हणजे लोकसंख्या सुद्धा कमी आहे, कामाचं नेचर सुद्धा खूपच म्हणजे काम जास्त अतिरिक्त भार नाही. जसं सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जसं वर्कलोड आहे तसं त्या जिल्ह्यामध्ये इतकं वर्कलोड नाही आहे, त्याचा सुद्धा फायदा झाला मला अभ्यासाच्या याच्यामध्ये. बाकीच्या सगळ्या गोष्टी हँडल करत असतानाच सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आमच्याच डिपार्टमेंटची अभ्यासिका सुद्धा आहे, कारण आमच्या डिपार्टमेंट ग्रंथालय सदृश अभ्यासिका ही योजना आमच्या विभागाची आहे. ग्रंथालय सदृश अभ्यासिका ज्याच्यामध्ये ग्रंथालयाची आमच्याच ऑफिसला लागून एक ग्रंथालय सुद्धा असतं, त्याच्यामध्ये पुस्तकं प्रोव्हाइड केली जातात मुलांना, अभ्यासासाठी ग्रंथालय आहे ती करू शकतात. मग तिथं थोडंसं डिपार्टमेंटचा तिथं भागच असल्यामुळे थोडं अभ्यासाची ती ज्योत राहिलीच टिकून की बाबा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग ती काम करत असताना मग सकाळी नियोजन असायचं माझं. कलेक्टर ऑफिस सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमची एक लायब्ररी होती ओरसला, त्याच्यावर ती एक लायब्ररी होती. म्हणजे लायब्ररीची अशी काही कमतरता नव्हती, तिथंच अवेलेबल भेटलं मला. काम करतोय तिथंच अभ्यासिका आहे, मग तिथंच ह्याच्यावर मग मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभ्यासिकेत बसायचो की सकाळी माझं नियोजन असायचं, सकाळी 6 उठणे, व्यायाम करणे, 7 आवरून अभ्यासिकेत जाणे, 7 ते 10 पर्यंत तिथं अभ्यास करणे, 10-10:30 पर्यंत ऑफिसला जाणे. मग तिथून मग कामाचं नेचर कसं असेल त्याच्या मग नंतर ऑफिस जर सुटलं की त्यानंतर लगेच तिथं अभ्यासाला बसायचो, फ्रेश होऊन यायचो तिथंच अभ्यास, कारण राहायला सुद्धा तिथंच दोर असला, तिथंच येऊन फ्रेश होऊन परत येऊन बसायचो अभ्यासाला, तिथंच 9-10 पर्यंत तिथंच करायचो. मग ही जर्नी माझी चालूच होती. जो रिझल्ट आला 24 हे माझं जॉईन केल्यानंतर हे चालूच होतं, सकाळी जाणे, काम करणे, परत येणे, परत संध्याकाळचं रुटीन, परत जाणे, म्हणजे हे सायकल चालवतं. हे असं करत करत एक्झाम 2-3 पुढे गेली 24 ज्यावेळी जाहिरात आली, त्यावेळी फॉर्म भरला मी, त्यावेळी एक्झाम 2-3 पुढेच गेली. मग हे माझा प्रवास चालूच होता. म्हणजे ऍक्च्युली पूर्वपरीक्षा झाली 1 डिसेंबर 2024, तोपर्यंत माझा अभ्यास बऱ्यापैकी झाला होता आणि पूर्वपरीक्षा पण चांगल्या मार्काने, चांगले मार्क आले पूर्वपरीक्षेला. त्यानंतर क्लिअर झालं की यार आपण रेसमध्ये आहे, क्लिअर आहे आणि आपल्याला ह्यावेळी पोस्ट भेटणार. मग त्यानंतर माझा अभ्यास चालू झाला, ठेवलाच मी तसाच. ही मॅरेथॉन आहे, ही काही स्प्रिंट नाही आहे, तुम्हाला थोडं करत जावं लागणार आहे. असं नाही की 2 महिने मी फुल ताकदीनं अभ्यास करतो म्हणजे माझा रिझल्ट येईल, किंवा 4 महिने करतो म्हणून नाही. तर तो एक प्रवास होता माझा, तो एक वर्षभर माझी ती चालूच होती प्रोसेस, काम अभ्यास काम अभ्यास, ते सातत्य कन्सिस्टन्सी कंटिन्युअस होती माझी. ते मी प्रोसेस एन्जॉय करत होतो, बर्डन म्हणून करत नव्हतो की मला भारी वाटायचं की परत त्या अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करा, त्यात नवीन काय आहेत, नवीन आणि परत गोष्टी काय क्लिअर होतात काय, जे की मागच्या वेळी मला कळाले नव्हते अभ्यासातले फ्लॉज, ते मला आणि परत क्लिअर व्हायचे. आणि ते क्लिअर झाल्यानंतर जो आनंद यायचा तो मला आणि परत अभ्यास करायला मोटिवेट करायचा दुसऱ्या दिवशी. अरे यार नवीन काय तर आपल्याला कळालं, अरे ही अभ्यासाची पद्धत आहे. मग मी चांगल्या चांगल्या मग माझे जे इक्विपमेंट्स घेतले, मग ते आयपॅड एक घेतला, टॅब घेतला, त्या टॅबवर चांगल्या चांगल्या नोट्स काढायला लागलो, तिथून इनोव्हेटिव्ह केलं, त्यात पीडीएफ सेव्ह जतन करून ठेवायला लागलो, त्याच नंतर रिवाईज करता येईल. मग ते काम केलेलं जे आहे 7-8 महिन्याचं, ते नंतरच्या मुख्य परीक्षेला कामाला आलं माझ्या. जे नियोजन केलं होतं थोडंफार ते नंतर रिव्हिजनला असतील, केलेल्या अभ्यासाचं रिव्हिजन जे कट्टर कंटेंट जो गोळा करून ठेवलेला आहे तो रिव्हिजन करायला मला तिथं नंतरच्या मेन्सच्या कालावधीत मला मदत केला. त्यामुळेच एवढं मला कमी काम करत असताना सुद्धा मोठे यश मला संपादन करता आलं.
0: कारण बऱ्याचदा काय वाटतं की एकदा नोकरी लागली तर आता आपल्याला पुढच्या परीक्षा द्यायला जमेल की नाही, याच्यावरचं पद आपल्याला साध्य करायचं असतं पण जमेल की नाही. पण तुम्ही ती चिकाटी जी आहे ती सातत्यानं राखली आणि आपली महत्वाकांक्षा जी आहे ती तुम्ही कमी होऊ दिली नाही. एकूणच जाणवते की तुम्ही सेल्फ स्टडीला खूप जास्त महत्व दिलं. स्वतः अभ्यास करणं, स्वतःच्या नियोजनाप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पाडणं, याला तुम्ही जास्त महत्व दिलंय. 2019 साली तुम्ही प्री आय एस ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर आणि पुण्याच्या यशदा

0: इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा तुम्ही होता प्रशिक्षणादरम्यान, तर हा अनुभव काय आहे आणि आपल्या तयारीमध्ये या ज्या प्रशिक्षण संस्था आहेत यांचा कितपत वाटा असू शकतो?
1: खूपच चांगल्या ह्या संस्था आहेत, शासनाची योजना आहे की सगळ्यात महत्वाचा रोल ह्या संस्थेचा हाच आहे की ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये महाराष्ट्रातल्या मुलांनी जास्तीत जास्त रिप्रेझेंट करावं, ह्याचा खरा हा उद्देश हाच आहे या संस्थेचा. ज्यावेळी मी अभ्यास करत होतो इचलकरंजीमध्ये माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेत, त्यावेळी काही मित्र झाले होते माझ्या अभ्यासाबरोबरच अभ्यास करताना, तर त्यामध्ये अविनाश खोत नावाचा एक माझा मित्र होता की त्यानं मला प्रोव्होक केलं की सुरुवातीला की तू सूरज तुझा अभ्यास चांगला आहे, तू कदाचित हित का ट्राय करत नाहीस, हिथं जा, तुला स्टायपंड चालू होईल महिन्याला, राहण्याची अकॉमोडेशनची व्यवस्था होईल, तिथली लायब्ररी होईल, तिथं सगळं तुला फ्री भेटेल, कदाचित अभ्यासाच्या जर्नीमध्ये तुझा प्री मेन्सचा तिथं कालावधी निघून जाईल त्या संस्थेमध्ये अभ्यास करताना, तू बघ ती ट्राय कर. मग असं करत कर आम्ही सुरुवातीला फॉर्म भरला तो प्री एस्टिंग कोल्हापूरची, पण तिथं काही फेल झालो मी. परत 19 फॉर्म भरला मी, थोडंसं कोल्हापूरला शिफ्ट झालो होतो मी 2-3 महिन्यासाठी की थोडा चेंज म्हणून थोडं मित्राबरोबर कोल्हापूरला अभ्यासाला गेलो, युनिव्हर्सिटी एरियामध्ये अभ्यास चालू केला. मग तिथं ज्यावेळी फॉर्म भरला पर्टिक्युलर त्याच एक्झामसाठी अभ्यास केलो मी की आपण प्री स्टेनिंग सेंटरमध्ये जाऊ अभ्यास करू, सिलेक्ट होऊ, तिथं जाऊन अभ्यास करू, जेणेकरून फायनान्शियल बर्डन असेल किंवा अभ्यासाचं नियोजन चांगली कंपनी भेटेल, अभ्यास करी मुलं एकत्र येतील तिथं त्यांच्याबरोबर अभ्यास करता येईल, चांगले वातावरणात अभ्यास करेन असं एक अपेक्षा होती. म्हणून मी फॉर्म भरला तो आणि सुदैवानं जो चेंज झाला होता अभ्यासामध्ये की म्हणजे 2-3 वर्ष एकाच लायब्ररीमध्ये अभ्यास करून आणि सडन शिफ्ट होऊन 2-3 महिन्यासाठी कोल्हापुरात अभ्यास केला, थोडासा जो चेंज झाला होता त्याचा फायदा बरोबर त्या एक्झामला झाला. आणि तिथं माझी प्री स्टेनिंग सेंटरमध्ये पण कसं ऑल महाराष्ट्रात एक्झाम होती ती प्रत्येक जिल्ह्याला, पर्टिक्युलर यशदाची ऑल जिल्ह्याला होती पण प्री स्टेनिंग कोल्हापूरची फक्त कोल्हापुरातच होते जिल्ह्याची. मग दोन्ही एक्झाम दिल्या मी, प्री स्टेनिंग सेंटर कोल्हापूरची पण दिली आणि यशदाची पण दिली, दोन्हीकडे पण सिलेक्शन झालं माझं. इथं 12 रँक आली आणि तिथं यशदामध्ये ऑल महाराष्ट्र रँक 2 आली माझी. मग मी ठरवलं की आपण कोल्हापूर प्री स्टेनिंग जॉईन करण्यापेक्षा आपण यशदाला जाऊ, जेणेकरून तिथं अजून जरा मॉब चांगला भेटेल आपल्याला, आणि मी तिथं जॉईन केलं आणि निश्चितच त्याचा मला फायदा झाला कारण तो पहिला ब्रेक थ्रू होता माझा जिथं माझी खरी सुरुवात झाली यशाची. तो एक आत्मविश्वास आणि जो म्हणतात ना म्हणजे एक्झाम पोस्ट मिळण्यात जो आनंद नव्हता तो तिथं सिलेक्शन झाल्याचा आनंद होता. मग तिथं गेल्यानंतर खरोखर युपीएससी करणारी जी मुलं होती किंवा राज्यसेवा सगळ्या बॅकग्राऊंडची महाराष्ट्रातल्या सगळ्या बॅकग्राऊंडची मुलं तिथं होती आणि तिथं अभ्यासाचे मग तिथंच चांगली सवय लागली, रुटीन अभ्यास करणे, डिस्कशन करणे, परत त्यांच्याबरोबर जे त्यांच्या नोट्स कशा आहेत, त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती काय आहेत, त्यांनी काय काय आतापर्यंतचे त्यांचे अनुभव काय आहेत अभ्यासातले, हे शेअरिंग व्हायला लागलं तिथं एकत्र आल्यामुळं. आणि मग त्याने परत मला कॉम्पिटिशनचा अंदाज येत गेला कारण तिथं सगळे पीक मुलं ना, सगळे चांगले मार्क्स पाडलेली मुलं तिथं आलेले, ती युपीएससी सुद्धा करतायत, राज्यसेवा करतायत सगळ्या प्रिपरेशनमध्ये, त्यामुळे तेवढ्या कमी कालावधीमध्ये मला पुण्यात राहून वेगळ्या ह्याची गरज पडली नाही की पुण्यात जाऊन कुठल्या तरी पेटेत अभ्यासिकेत करतो अभ्यास, जेणेकरून माझा अभ्यास म्हणजे वातावरण जनरेशन होईल, तर ते न होता फक्त या थोड्या कालावधीमध्ये माझं झालं. मी कधी पुण्यात कधी असा अभ्यास सुरुवातीला 5-6 महिने गेलो होतो, पण हे ज्यावेळी यशदाला आल्यानंतर जे कॉन्फिडन्स बुस्टअप झाला तो ओवरच राहिला कॉन्फिडन्स की आपण एक्झाम कुठेही क्रॅक करू शकतो. आणि तो प्रवास झाला. मग 20 कंबाईनचे मार्क्स चांगले आले, तिथं गेलो निघतच गेल्या पोस्ट. मग
0: जेव्हा इंजिनिअरिंग पदवी झाली तुमची, हा त्याच्यानंतर कॉलेजमध्ये प्लेसमेंट असतात आणि त्यावेळेस आपली एक मनस्थिती असते की आपण लगेचच इन्कम मिळवायला सुरू करूया जेणेकरून आपल्या घरच्यांना पण मदत होईल, आपल्यावर आधीच खर्च पण झालेला असतो. मग त्यावेळेस ते नाकारून तुम्ही पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला, मग काही खास कारण काय ठरवलं होतं
1: ह्याच्या पाठीमागे? नाही, स्पर्धा परीक्षा करणं तर क्लिअरच होतं मला, पण हा एक विषय होता की थोडं 1-2 वर्ष काम करून आपण करू का, थोडं फायनान्शियल थोडेसे सेव्हिंग होतील आपली, चांगली कंपनी करू, जॉब करू, थोडे वर्क एन्व्हायरमेंटचा अंदाज येईल, कामाचं कल्चर समजून जाईल, हे क्लिअर होतं मला, पण तेवढं धाडस मी केलं नाही. म्हणजे ही भीती होती की आपण ह्यात जर अडकलो आता, म्हणजे कंपनी प्लेसमेंट जर घेतली तर कदाचित हिथंच गुरपडून गेलो, तर कदाचित आपलं जेवढी जे फाउंडेशन करायसाठी जे 2-3 वर्ष लागतात ते कदाचित ह्याच्यामध्ये जायचे, त्यानंतर वेळ आपला नंतर जायचा पुढे, ही एक थोडी भीती होती, त्यामुळे मी केलं नाही, गेलो नाही. तर आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा की तुमच्या घरातल्यांचे फायनान्शियल बॅकग्राऊंड कसं आहे, तर हा सुद्धा खूप रोल प्ले करतो. आणि सुदैवानं माझ्या घरातली तेवढी फायनान्शियल कंडिशन चांगली होती, त्यामुळे मी जाऊ शकलो. कदाचित माझी फायनान्शियल कंडिशन जर वीक असती तर कदाचित सुद्धा मला भाग पडला असते की जॉब करत तू कर असा एक ऑप्शन होता. पण घरातल्यांचा सपोर्ट जो म्हणतात, जो पालकांचा जो सपोर्ट, तो खूप प्रत्येकाच्या आयुष्यात खूप रोल प्ले करतो. तसं माझ्या सुद्धा आयुष्यात झालं की माझ्या वडिलांनी, आई वडिलांनी कधी मला कसलीच कशा गोष्टीची कमी पडू दिली नाही की लहानपणापासून असेल एखादी वस्तू पाहिजे असेल, काही पैसे पाहिजे असतील किंवा काही माझा निर्णय असेल तुला काय करायचं आहे, तर

0: प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य आणि जी मागेल ती गोष्टी भेटलेली आहे त्याचा फायदा झाला. कदाचित दुसऱ्याचा तसं असेलही नसेल, कदाचित दुसरा असेल की त्याला फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगला नसेल किंवा घरातले म्हणत असतील की तुला आता काम करावं लागेल किंवा तुला हे करतच करावं लागेल असे असं. तिथं सुद्धा म्हणजे एखादा विद्यार्थी करू शकतो असं नाही की फायनान्शियल सपोर्ट फॅमिलीचा असेल तरच तो क्लिअर करतात एक्झाम असं नाहीये. तर काम करत सुद्धा यशस्वी झालेली काही नाही भरपूर एक्झाम्पल्स आहेत. कारण अल्टिमेटली एक्झाम पास करण्यासाठी यशस्वी होण्यासाठी गरजेचं असतं ते मोटिवेशन आणि तुमची कन्सिस्टन्सी. तुम्ही घणाचे घाव हळूहळू ज्यावेळी घालत राहता त्या एखाद्या दगडावर त्यावेळी ती इतकं ते तुमचे स्किल असेल तुमचं एफर्ट्स असतील ते इतके पुढं पुढं जसं जाणार तुम्ही तर इतके एफर्ट्स मजबूत होतात की तुमची सगळ्याच बाबतीत तुम्ही पुढं जाता. कामाच्या बाबतीत काम पण तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. तुमचा अभ्यासाचं उलट आणि नियोजन चांगलं होऊ शकतं. कारण मला एक माझा ऑब्झर्वेशन आहे की जी काम करत जी मुलं अभ्यास करतायत त्यांचं जर प्रोडक्टिव्हिटी खूपच जास्त असते जेवढी फुल टाइम करत असतात. हे सुद्धा माझ्या ह्याच्यानुसार मला कळालं. कारण मी फुल टाइम ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी माझी रँक 215 आली पण ज्यावेळी काम करत अभ्यास करलो त्यावेळी राज्यात 28 आलो मी. म्हणजे हे मला रिअलाइज झालं की असं काही नाही भ्रम मुलांनी ठेवू नये की मला कामच करायला लागले मग मी कसं करू असं नसते. ज्यावेळी तुम्ही पाय टाकणार त्याचवेळी मार्ग तुमचा पुढे पुढे दिसत जाणार. जसं गौतम बुद्ध म्हणतात तुम्ही रस्ता चालायला तर शिका रस्त्यावर तर तुम्ही तो तुमच्यातला जो ज्योत आहे तुमची ती आतली मनातली ती सुद्धा तुम्हाला रस्ता दाखवत जाईल पुढे वाटचाल करत असताना. तर तो आहे मला एवढंच म्हणायचं आहे की कसाही आपण आपल्या फायनान्शियल बॅकग्राऊंडकडे असेल किंवा आपली फॅमिली हेच असेल ह्याचं कसलंही मनात दुराग्रह न ठेवता पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे प्रत्येक फील्डकडे.
1: अडचणी या तुम्हाला त्रास द्यायला येत नसतात तर त्यात तुम्हाला काहीतरी नवीन शिकवायला आणि तुमच्यातून काहीतरी चांगलं काढून घेण्यासाठी असतात. या दृष्टिकोनातून केलं तर आणखी म्हणजे लढाईचं जे बळ आहे ते वाढतं. आता तुम्ही या पदावर कार्यरत आहात तर काय म्हणजे तुमचं स्वप्न काय आहे प्रशासकीय सेवेमध्ये आणखी मोठी भरारी घ्यायची आहे तुम्ही काय ठरवलंय स्वतःसाठी
0: पुढे जायची अजून इच्छा आहे माझी कदाचित मी जाईन सुद्धा पुढे असं वाटते मला. पण सध्याचा थोडासा अभ्यासाचा थोडाशी सध्याच्या सिच्युएशनमध्ये थोडी गती कमी आहे. कारण थोडंसं नियोजन करतोय की मी मला सुद्धा क्लिअर आउट कसं असते प्रत्येक टप्प्याला कोणतेही पाऊल टाकण्याच्या आधी पुढं थोडीशी क्लॅरिफिकेशन अजून येणं गरजेचं असते. तर ती क्लॅरिफिकेशन मला अजून काय करायचं आहे हे अजून क्लॅरिफिकेशन मी सुद्धा अजून करत आहे की मला अजून खरोखरच अजून पुढची काय एक्झाम करायची आहे किंवा दुसरा काय अजून मार्ग निवडायचा आहे पर्याय ह्यासाठी मी थोडस होल्डवर आहे. बाकी आता सध्या काम तर एन्जॉय करतोय मी माझं.
1: वा मस्त. आणि जसं तुमच्या तयारीमध्ये आपण बघितलं की घरच्यांचा तर सहभाग आहेच महत्वाचा वाटा आहे प्रशिक्षण संस्थांचा आहे तुमच्या स्वतःच्या चिकाटीचा आहे. तुम्ही स्वतःवर सतत प्रयत्न करत गेलात स्वतःमधून काय काय काढून घेता येईल यासाठी तुम्ही कार्यरत आहात अजूनही. तसंच मित्रमैत्रिणींचा पण काही वाटा आहे का मला ते ऐकून घ्यायला आवडेल.
0: हो मित्रमैत्रिणींचा वाटा तर खूपच म्हणजे खूपच मोठा वाटा आहे त्यांचा. कारण सुरुवातच झाली मित्रमैत्रिणींच्या ह्यांच्यामधून अभ्यासाची. त्यांनी प्रत्येक मोमेंटला मला मदत केलेली आहे. सुरुवातच झाली माझी ज्यावेळी मी माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेत अभ्यास करत होतो त्यावेळी सुरुवातीचा मित्र माझा प्रशांत भोसले म्हणून होता की त्याच्याकडे बघून मी अभ्यास करायचो की बाबा हा हिची कन्सिस्टन्सी किती आहे म्हणजे किती जबरदस्त आहे अरे हो किती नॉन स्टॉप 3-3, 4-4 तास बसून आहे कंटिन्युअस अभ्यास करतात मग आपण का करू शकत नाही. म्हणजे त्यांच्याकडे बघून मग त्यांच्यावर मैत्री करून घेतली मग त्यांच्यावर बोलायला लागलो मग त्यांच्यावर आणि परत मला सुद्धा मग मोटिवेशन भेटायला लागलं अरे आपण सुद्धा लॉंग टर्म अभ्यास करू शकतो 14-14 तास करू शकतो लायब्ररीत बसून दिवसभर. मग त्यानंतर दुसरा मित्र झाला अविनाश खोत म्हणून जी की त्यानं मला प्रशिक्षण संस्थेची ओळख करून दिली की नाही तू गेलं पाहिजेस तुझा अभ्यास चांगला आहे तू हे फॉर्म भर तू तिथं त्यानं मोटिवेट केलं जॉईन करण्यासाठी मोटिवेट केलं. अक्षरशः माझ्या मनात सुद्धा नव्हतं की या अशा संस्थेची एक्झाम देऊन आपण तिथं जाऊ जेणेकरून वातावरण बदल होईल. हे कोण केलं तर मित्रांनीच मदत केली की हे कर तू. म्हणजे मी त्यांच्याकडे विचारायला न जाता त्यांनीच मला केलं की मोटिवेट केलं की तू ही एक्झाम दे तू पुढे जाशील अजून. म्हणजे किती महत्वाची म्हणजे मित्रांचा रोल आहे. त्यानंतर माझे मित्र पुढे गेले सचिन निगवेकर म्हणून आहे ते ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत. त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर मग माझे मित्र झालेत प्रशिक्षण संस्थेमध्ये त्यांनी सुद्धा मोटिवेट केलं की तू अभ्यास करायला पाहिजेस अजून. त्यानंतर माझं आत्ता सध्याच्या ह्याच्यामध्ये इचलकरंजीमधले मित्र आहेत की जे अजून एक्झाममध्ये आहेत सिलेक्शन त्यांचं झालेलं आहे पण ते पुढच्या एक्झामची सुद्धा तयारी करत आहेत. त्यांनी सुद्धा मला हे केलं की मोटिवेट केलं आणि प्रत्येक मुवमेंटला मला मदत केली. म्हणजे मी जॉईन करून मला बाकीचे ज्या आता मी जॉईन करून मी सिंधुदुर्गला होतो इवन ते माझ्या घरातलं सुद्धा काही काम करायचे. मी जर त्यांना कॉल करून तिथं सांगितलं कारण ते इथं घरी ते गावी राहूनच अभ्यास करत होते मग माझं काम काही पडायचं माझी माझ्या गावी घराकडे मी सिंधुदुर्गला असल्यामुळे पण ते माझं काम करायचे अभ्यास सांभाळत की मी काही काम सांगितलं की नाही कधी म्हणायचे नाही. इवन ज्यावेळी मी अभ्यासाला थोड्या काळावर सुट्टी घेतली होती मग इकडे घरी आलो त्यावेळी

0: मला लायब्ररी लावून देण्यापासून माझ्यासाठी जे साहित्य आणणं असेल, सगळी व्यवस्था करणे असेल माझी, इवन मला एक्झामसाठी सोडायला असेल किंवा इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामध्ये असेल मदत, आणणे सोडणे इथंपर्यंत मला मदत केलेली आहे. म्हणून माझं यश एकट्याचं नाही आहे, मला वाटते ह्याची जाण तर आहे मला. हे सगळ्यांचं यश आहे, सगळ्यांचे, माझे आई वडील असतील, माझे मित्र असतील, नातेवाईक असतील, प्रशिक्षण संस्था असतील, माझ्या जर्नीमध्ये जे जे मला भेटत गेली, सगळ्यांचं यश आहे.
1: अगदी बरोबर आहे. तर सर, आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येतोय, जाता जाता काही खास संदेश तुम्हाला द्यायला आवडेल का?
0: हो, आयुष्यातील लढाई जी आहे ती कसं असतं, एखादी मॅच असली, एखादी मॅच आपण क्रिकेट खेळत असतो किंवा एखादी स्पोर्ट्स खेळत असतो, तर प्रत्येक मॅच ही आपण जिंकतो असं नसतं कधी, प्रत्येक मॅच ही जिंकण्यासाठीच खेळायची नसते किंवा जिंकेलच असं नसतं. तर ज्यावेळी तुम्ही ती मॅच हारता किंवा तुम्ही ज्यावेळी आयुष्यात एखादी तुमची संधी हुकते, त्यावेळी जी हार आहे ती सुद्धा एक प्रेरणादायी असली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे की प्रत्येक वेळी जिंकणं हे कधी आयुष्याचा भाग नसते. मी प्रत्येक गेलो आणि प्रत्येक वेळी जिंकणारच आहे मी, हा आयुष्याचा कधीच भाग नसतो प्रत्येकाच्या. जसे अप्स आहेत तसे डाऊन सुद्धा आहेत, त्यामुळं ती हार सुद्धा तुमची इतकी प्रेरणादायी असली पाहिजे की तुम्हाला परत ती मोटिवेट केली पाहिजे तुमच्या आयुष्यात, आयुष्य जगण्यामध्ये, आयुष्यातला आनंद देण्यामध्ये, तुमचं आयुष्य अजून सुखकर आनंदी होईल. तर ती हार सुद्धा तुम्हाला पचवता आली पाहिजे, त्याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे.

0: तर श्रोते हो, स्पर्धा ही वाढतच जाणार आहे, स्पर्धेचं स्वरूप सुद्धा बदलत जाईल, पण आपल्या मधील स्पर्धात्मक जी कौशल्य आहेत, आपली जी क्षमता आहे ती वेळोवेळी तपासत राहणं, ती वाढवत राहणं आणि काहीही झालं तरी आपली महत्वाकांक्षा आणि आपली चिकाटी जी आहे ती कमी होऊ न देणं हे कुठल्याही यशाचं खरं गमक आहे, असं सूरज बापुसो देबाजे सर, सध्या ते सांगली जिल्ह्यात कौशल्य विकास रोजगार उद्योजकता अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्याकडून आज आपण जाणून घेतलं. तर आकाशवाणीतर्फे त्यांचे भरपूर अभिनंदन करूया आणि आजच्या या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानूया. सर नमस्कार.
1: धन्यवाद.
0: आणि आजच्या या कार्यक्रमात आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते.

यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातमीपत्र. तत्पूर्वी काही संदेश.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25 ते 30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
1: जब भी हम सैन्य तयारियों की बात करते हैं तो आमतौर पर बंदूक टैंक मिसाइल फाइटर जेट्स की चर्चा होती है. लेकिन जिस प्रकार एक योद्धा के लिए उसका अस्त्र महत्वपूर्ण है उतना ही महत्वपूर्ण उसका गोला बारूद भी होता है. आज जिस प्लांट का यहाँ

0: उद्घाटन हो रहा है, यह एडवांस एक्सप्लोसिव आरडीएक्स और आधुनिक प्रपल्सन टेक्नोलॉजी पर पूरी तरह से आधारित होगा। यह प्लांट निश्चित रूप से हमारे जो सशस्त्र बल हैं, उसकी ऑपरेशनल आवश्यकताओं को पूरा करते हुए भारत के रक्षा उद्योग को मजबूत करने की दिशा में भी एक बड़ा कदम है।
1: या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुप चे गणेश निबे उपस्थित होते। संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती, आज ती सुमारे 25-30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे। आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे। सरकारचं स्वप्न आणि खासगी क्षेत्रांची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं। जगात शांतता तेच प्रस्थापित करू शकतात ज्यांच्याकडे शक्ती आहे। भारत आपल्या सामरिक शक्तीच्या जोरावर जगात शांतता प्रस्थापित करण्यात भूमिका बजावेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं। सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे। गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे। पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत। देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे। काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। या महिन्याच्या 1-22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे। पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते। ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले।
2: सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत, त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या। पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20-30% डिझेलचं मागणी पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय।
1: पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले। समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे। महाराष्ट्र प्रशासनाला खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी तैनात करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे। जनगणना कायदा आणि नियमानुसार जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांवर कोणतंही बंधन नसल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती गौतम अंखड आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं नोंदवलं आहे। या कामासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर तैनात केल्यानं शैक्षणिक कामकाजात व्यत्यय निर्माण होईल तसंच विद्यार्थ्यांच्या अखंडित शिक्षण हक्कावर गदा येईल असं न्यायालयानं म्हटलं आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील।

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला

0: सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यात मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचं महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. ही समिती एकल महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणात्मक शिफारसी करणार असून अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे असं बोर्डीकर यांनी सांगितलं. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 24 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा गंभीर आरोप आहे. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महाकाळ, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातही आज दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 43.2° सेल्सिअस नोंदवलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ऍपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक

0: चैनलों पर। तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: श्रोते हो, पाण्याचं महत्व अगदी पूर्वापार पासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे। वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन।

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोत्यो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मानवी जीवनातल्या दोन प्रमुख घटना म्हणजे जन्म आणि मृत्यू. या दोन्ही घटनांची शासन दरबारी नोंद होणं आज गरजेचंच नव्हे तर कायद्यानं बंधनकारकही आहे. मात्र अशी जन्म आणि मृत्यूची नोंदणी शहरी तसंच ग्रामीण भागात करताना काय नियम आहेत, त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून काय उपक्रम राबवण्यात येत आहेत, जन्मस्थळानुसार जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद नागरिकांनी कुठे करावी, अशा विविध पैलूंवर राज्याच्या राज्यस्तरीय ब्युरो आरोग्यविषयक माहिती आणि जीवनावश्यक आकडेवारी विभागाच्या उपसंचालक डॉ बबिता कमलापूरकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया. डॉक्टर, मानवी जीवनात जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणं का आवश्यक आहे, याचं महत्व काय सांगाल?
1: खरं म्हणजे जन्म आणि मृत्यू या अतिशय महत्वाच्या घटना आहेत आयुष्यातील, आणि या दोन्ही घटनांची नोंद आपल्याकडे होणे आवश्यक आहे. तर याच्यासाठी जो कायदा आहे तो जवळजवळ 1 एप्रिल 1969 पासून केंद्र शासनाचा कायदा आहे की जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यू या सर्व गोष्टींची नोंदणी, या सर्व महत्वाच्या घटनांची नोंदणी घेणे आणि त्यावरून आपण वेगवेगळ्या महत्वाचे निर्देशांक काढू शकतो की कुठल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये कुठे जन्माचा दर जास्त आहे, कुठे मृत्यूचा दर जास्त आहे,

0: आणि मृत्यू दर कुठल्या वयोगटात होतो, तसेच मृत्यू जो आहे तर हा मृत्यू कुठल्या कारणाने होतो आणि त्या कारणाच्या नुसार आपण त्या त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळी नियोजन करू शकतो, पॉलिसी करू शकतो. म्हणून जन्म आणि मृत्यूची नोंदणी हे आपलं अस्तित्वच आहे आणि हे अस्तित्व आपलं टिकवण्यासाठी किंवा आपले हे सर्व्हायव्हल जे आहे ते दाखवण्यासाठी जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंद ही करावी आणि कायद्याने ती बंधनकारक आहे.
1: जन्म मृत्यू नोंदणी 100% व्हावी यासाठी शासन स्तरावर काय उपक्रम किंवा प्रयत्न केले जात आहेत?
0: आपल्याकडे जे आहे जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यासाठी 1 एप्रिल 1969 चा हा जो कायदा आहे तर तो महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 1970 पासून लागू केला आहे आणि हा कायदा भारतभर लागू आहे. या कायद्याच्या अन्वयेच आपली जन्म मृत्यूची नोंदणी केली जाते. त्याच प्रकारे भारताप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण ती कारवाई करतो. तर सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम द्वारे आपण सध्या ही नोंदणी करतो. सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही प्रणाली जी आहे किंवा हे नागरी नोंदणी प्रणाली हे एक सॉफ्टवेअर आहे आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंदणी करतो. त्याच्यासाठी आपल्याला हा जो ऍक्ट आहे 1969 ऍक्ट तो जो लागू झालेला आहे तो 1 एप्रिल 1970 पासून, तर तेव्हापासूनच्या या ऍक्टनुसार नोंदी करतो. हा CRS पोर्टल वापरताना आपण ग्रामीण आणि शहरी भागात हे वेगवेगळे निबंधक नेमलेले आहेत, तर हे इव्हेंट जे आहेत तर ते कसे नोंदवायचे याला सुद्धा कायद्याने बंधन आहे की कुठल्या ह्याच्यात नोंदवले पाहिजेत आणि कसे नोंदवले पाहिजे. तर नियम नोंदवताना आपण निबंधकाद्वारे हे नोंदणी करतो आणि याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडते, म्हणजे ही घटना ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडले त्या कार्यक्षेत्रातील निबंधकाकडेच ही नोंद होते.
1: जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 आणि महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम 2000 याविषयी काय सांगतो याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती द्याल.
0: सुरुवातीला जो आहे तो 1 एप्रिल 1969 ला हा कायदा जो आहे भारतभर लागू आहे. त्याच्यामधील कलम जो 1 आहे त्या कलम 1 नुसार जन्म मृत्यू नोंदणीचा अधिनियम 1969 भारतभर लागू केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण 1 एप्रिल 1970 पासून लागू केलेला आहे. तर मॉडेल रूल्स जे आहेत 1999 हे जे केंद्र शासनाने तयार केले होते आणि या मॉडेल रूल प्रमाणे नंतर आपण आपल्या राज्याचे मॉडेल रूल्स म्हणजे नियम 2000 केलेले आहेत. तर याच्यामध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार आपण या जन्म मृत्यूच्या नोंदी करतो. त्याच्यानंतर याच्या सुधारणा केलेल्या आहे अमेंडमेंट 2023 मध्ये आणि त्यानंतर आपले महाराष्ट्राचे सुद्धा नियम त्या ठिकाणी तयार होतील. म्हणजे मॉडेल रूल्स 2023 नुसार आपले मग महाराष्ट्राचे नियम सुद्धा होतील त्याच्यामध्ये. आता नियम 2000 जे म्हणजे आपण जे बनवलेले आहेत की नियम 2000 राज्याचे नियम बनवलेले आहेत त्यामध्ये केंद्र शासनाने म्हणजे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्या धर्तीवर त्यांनी जेव्हा जशी सुधारणा केलेली आहेत रूल्स बनवलेले आहेत त्या प्रकारे आपण त्या रूल्स मध्ये बदल केलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तारीख आणि वेळ हा आपण नोंदणी करताना त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. तर नोंदणीमध्ये आपण आस्थापना पण ठरवलेली आहे, हायरार्की ठरवलेली आहे की राज्यस्तरावर जे आहेत ते कोण असणार आहे, नंतर कार्यक्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये निबंधक कुठे असतील, जिल्हा निबंधक काय करतील, ही सगळी आपली महाराष्ट्राची आस्थापना आहे. तर या नियमानुसार आपण जेव्हा नोंदणी करतो तर विहित कालावधी विहित व्यक्ती या ज्या ठरवलेल्या आहेत तर यानुसार आपण नोंदणी केली जाते. तर याच्यामध्ये आस्थापनेमध्ये जे हायरार्की आहे तर याच्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे या ऍक्ट मध्ये 32 कलम दिलेले आहेत. आता हे जे 32 कलम आहेत तर या 32 कलमामध्ये जे कलम 30 आहे त्या अधिकाराचा जर वापर करून राज्य शासनामध्ये राज्यस्तरावर आपण नियम बनवतो आणि हे नियम जे आहेत त्या नियमानुसार आपली अंमलबजावणी ही केली जाते. आता या कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलम्स आहेत. तर 1 आहे 7-2 म्हणजे निबंधक आहेत तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक जन्म आणि मृत्यू घटनांची नोंद म्हणजे व्यवस्थित माहिती करून घेऊन आणि खात्री करून फी किंवा मोबदला काहीही न घेता ती नोंदणी करण्याची कार्यवाही करतील. पण ही फी जी आहे तर ते विहित कालावधीमध्ये जर नोंद केली तर त्याला फीस लागणार नाही. आता हा विहित कालावधी कुठला आहे तर ही जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यू यांची जेव्हा ही घटना जिथेही घडतील त्याच्यानंतर 21 दिवसाच्या आत संबंधित जबाबदार व्यक्तींनी ही माहिती जी आहे ती या ठिकाणी

0: बंद कला द्यायची आहे त्यांच्या निबंधकाला. 21 दिवसाच्या आत जेव्हा ही माहिती निबंधकाकडे जाईल तेव्हा निबंधकांनी ती माहिती 7 दिवसाच्या आत प्रमाणपत्र तयार करून त्यांना द्यायची आहे. तर आता ही जी माहिती दिल्यानंतर 7 दिवसात जेव्हा रजिस्ट्रार म्हणजे निबंधक हे जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र तयार करतील तर ते त्यांना देणं सुद्धा बंधनकारक आहे.
1: वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे घर, चालतं वाहन, रुग्णालय, धर्मशाळा, सार्वजनिक ठिकाण, शेतमळा किंवा तुरुंग अशा ठिकाणी जन्म किंवा मृत्यूची घटना झाली तर त्याची नोंदणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे हो?
0: आता हे जे कलम कायदा आहे जन्म मृत्यूचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कलम 8 आणि 9 ह्या दिलेल्या आहे. तर या कलम 8 9 मध्ये प्रत्येक घटना कुठे घडलेली आहे त्यासाठी नोंदणीसाठी जबाबदार व्यक्तींना नेमलेलं आहे म्हणजे व्यक्तींना जबाबदारी दिलेली आहे. जसं आहे 8 क ख ग घ अशा प्रकारे ते कलम आहेत. तर घरी जर जन्म झालेला असेल त्या घरातले कुटुंब प्रमुख किंवा त्या घरातले जे कोणी नातेवाईक असतील नेक्स्ट कुटुंब प्रमुख तर त्यांनी ती नोंदणी करायची आहे. तर ही नोंदणी कुठे करायची तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कोणी निबंधक असतील जन्म मृत्यूचे तर त्या निबंधकाकडे जायचं आहे आणि तिथे इन्फॉर्मंट हा फॉर्म भरून ती नोंदणी 21 दिवसाच्या आत करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रुग्णालयात आणि प्रसूतीगृह या ठिकाणी जर जन्म झाला तर त्या ठिकाणी संस्था प्रमुख यांनी ती माहिती द्यायची आहे. तर खासगी वैद्यकीय व्यावसायिक जे आहे किंवा खासगी दवाखाने जे आहेत तिथे जर समजा जन्म आणि मृत्यू घडले तर ती मृत्यूची घटना आणि जन्माच्या घटनेची माहिती विहित कालावधीमध्ये त्या निबंधकांना त्या कार्यक्षेत्रातील निबंधकांना द्यायची आहे. परंतु आता जून पासून आपण राज्यामध्ये की जेव्हा जन्म आणि मृत्यूची घटना शासकीय रुग्णालयात होते त्यावेळेस आपण शासकीय आरोग्य संस्थेत सर्व जन्म आणि मृत्यूच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत तर त्यावेळेस जन्माच्या वेळेस आपण घरी जाताना मातेला जन्माचं प्रमाणपत्र देण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे त्यांनी डिस्चार्ज कार्ड सोबतच मातेने घरी जाताना त्यांना जन्म प्रमाणपत्र मिळणार आहे आणि डेथ सर्टिफिकेट जे आहे तर मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्वरित विदिन 7 डेज त्यांना मिळेल. सार्वजनिक ठिकाणी या घटना घडलेल्या असतात तर त्या सार्वजनिक ठिकाणी जर ही घटना घडलेली असेल तर पोलीस अधिकारी किंवा पोलीस विभाग जे आहेत तर त्यांनी ती माहिती निबंधकांना द्यायची आहे.
1: ग्रामीण भागात किंवा शहरी भागात जन्म आणि मृत्यूची नोंद कशी केली जाते त्या प्रक्रियेविषयी सविस्तर सांगा ना.
0: महाराष्ट्रामध्ये जे आहे तर नोंदणी करताना ग्रामीण आणि शहरी भागांना आपण वेगळे केलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे की राज्याचे जे प्रमुख आहेत ते मुख्य निबंधक आहेत. त्याच्यानंतर राज्याला उपमुख्य निबंधक नेमलेले आहेत. नंतर आपण जे आहे तर प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा निबंधक नेमलेले आहेत. तर ते जिल्हा आरोग्य अधिकारी प्रत्येक जिल्ह्याचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी ते जिल्हा निबंधक म्हणून आपल्याला कलमानुसार आपण नेमलेले आहेत. त्याच्यामध्ये कलम 6 नुसार त्यांची नेमणूक केलेली आहे. जिल्ह्याच्या नंतर अपर जिल्हा निबंधक म्हणून आपण डेप्युटी सीईओ ग्रामपंचायत आणि विशेष म्हणजे आपले सगळे जे गटविकास अधिकारी आहेत राज्यातले त्यांना अपर जिल्हा निबंधक म्हणून कलम 7 नुसार नेमणूक केलेली आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत तर ते ग्रामीण भागातील झालेल्या घटनांची नोंद करतील जन्म आणि मृत्यूच्या. नंतर आहे शासकीय आरोग्य संस्था. तर शासकीय आरोग्य संस्थामध्ये जेवढे काही जन्म होतील तर ते जन्माची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जर त्यांच्यामध्ये ज्या जन्म आणि मृत्यू ज्या घटना घडल्या तर ते करतील आणि ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय या इतर ज्या शासकीय आरोग्य संस्था आहेत तर या शासकीय आरोग्य संस्थाचे जे सगळे इन्चार्ज आहेत तर ते इन्चार्ज त्यांच्याकडे झालेल्या जन्माच्या आणि मृत्यूची घटनेची नोंद त्यांच्याकडेच घेऊ शकतील.
1: जन्म मृत्यू नोंदणी करताना दिरंगाई केली किंवा चुकीची माहिती दिली तर त्यासाठी दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे का?
0: आता हे जन्म आणि मृत्यूसाठी विहित नमुने दिलेले आहेत. तर या विहित नमुन्यामध्येच आपल्याला ती माहिती द्यायची आहे. तर जन्माची जी घटना आहे ती नोंदवण्यासाठी आपल्याला नमुना क्रमांक 1 आहे. या नमुना क्रमांक 1 मध्ये 2 बाबी आहेत. एक कायदेशीर बाब आहे आणि दुसरा सांख्यिकी भाग आहे. कायदेशीर बाबीमध्ये ज्या काही माहिती आहे की त्या बाळाचं नाव आहे, त्याच्या जन्माचं ठिकाण आहे, दिनांक आहे, वेळ आहे, तर या सर्व गोष्टी या व्यवस्थित लिहून देणे, आईचं नाव, वडिलांचं नाव हे सगळं अचूक लिहून देणं याची जबाबदारी इन्फॉर्मंट म्हणजे आता जे सांगितलं की कलम 8 मधील ज्या काही जबाबदार व्यक्ती आहेत त्या जबाबदार व्यक्तीने व्यवस्थित त्या कायदेशीर भागामध्ये नोंदणी देणं आवश्यक आहे. तर नमुना क्रमांक 1 मध्ये जन्माची आणि नमुना क्रमांक 2 असतो त्याच्यामध्ये मृत्यूची माहिती द्यायची आणि नमुना क्रमांक 3 मध्ये उपजत मृत्यूची की

0: माझ्या इन्फॉर्मंटने ज्या माहिती देणाऱ्यांनी जबाबदार व्यक्तीने दिलेली माहिती ती दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खाली सही करायची आहे. आता कोणाला सही येत नसेल तर अंगठा सुद्धा करता येतो. तर ही माहिती घेतल्यानंतर खाली निबंधकाने पुन्हा बाबी तपासून त्या ठिकाणी त्या फॉर्मवर सही करायची आहे. तर या माहिती चुकीची जर माहिती दिली असेल तर कलम 23 अंतर्गत आपण त्या व्यक्तींना दंड करू शकतो. तसंच निबंधक जे आहेत त्यांनी तुम्हाला 7 दिवसात माहिती देण्यास टाळाटाळ केली, दिली नाही माहिती, तर त्यांना सुद्धा आपल्याला दंड करता येतो.
1: जन्म किंवा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही काळाने उशिराने नोंदणी केली तर ते चालतं का? त्याच्यासाठी काही विलंब शुल्क किंवा इतर काही प्रक्रिया आहे का याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
0: आता आपण सांगितलं की 21 दिवसामध्ये आपल्याला निबंधकांना माहिती द्यायची आहे, पण त्याच्यापेक्षा जर जास्त उशीर झाला, समजा 21 दिवस ते 30 दिवस मध्ये जर नोंदणी केलेली असेल तर निबंधकांनाच अधिकार आहेत ते नोंदवायचे, पण त्याला फीस घेतलेली असेल तर सध्या विलंब फीस ही 2 रुपये आहे. तर ही विलंब फीस घेतल्यानंतर निबंधक ती नोंदणी करू शकतात. आता 30 दिवस ते 1 वर्षापर्यंत जर ती घटनेची नोंदणी होत असेल तर जिल्हा निबंधक म्हणजे जिल्हा अधिकारी यांच्या परवानगी नंतर, त्यांच्या परवानगीचे आदेश आल्यानंतर आणि विलंब शुल्क म्हणजे 5 रुपये आहे, तर ते 5 रुपये भरल्यानंतर आणि स्वयंघोषणा पत्र दिल्यावर ती नोंद आपल्याला निबंधकांना करता येते. 1 वर्षाच्या वरची जी नोंद आहे, ज्या कार्यक्षेत्रामध्ये जन्म आणि मृत्यूची घटना घडलेली आहे त्या कार्यक्षेत्रातील जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील, तहसीलदार असतील किंवा SDM असतील किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सर असतील, तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला ती घेता येते. बिलो दॅट जे आहे तर हे कलम 13(3) जे आहे तर हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या आदेशानंतर आणि विलंब शुल्क 10 रुपये भरल्यानंतर आपल्याला ती माहिती देता येईल.
1: श्रोते हो, क्षेत्र ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक नागरिक आणि समाजातल्या प्रत्येक घटकानं आपल्या कुटुंबातल्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आग्रह ठेवायला हवा. ज्यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया जाणून घेणं प्रत्येक नागरिकासाठी गरजेचं आहे. चला तर मग शासनाच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन गौरी देशमुख.

आपण ऐकत होतात कार्यक्रम वृत्तविशेष. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करत आहो कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

नमस्कार श्रोतेहो, 103.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या आपल्या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी.

शेतकरी बंधूंना नमस्कार. मंडळी, आज आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 2 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 23 मे 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. काळी माती त्याची खाण, राबी तो त्याच्यात विसरून भान. सुविचार पुन्हा एकदा. काळी माती त्याची खाण, राबी तो त्याच्यात विसरून भान. हा होता आजचा सुविचार. मंडळी, कार्यक्रमात यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शन या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत बीज प्रक्रियेद्वारे खरीप पिकांवरील कीड आणि रोग नियंत्रण याविषयी. कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेष

0: डॉक्टर दिलीप घोंगडे यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, आता सध्या थोड्या दिवसांमध्ये खरीप हंगाम सुरू होतोय आणि या खरीप हंगामाची तयारीच आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची चालू आहे. म्हणजे बियाण्यांची निवड म्हणा किंवा बीजप्रक्रिया करणं म्हणा, उगवण क्षमता करणं म्हणा, जमिनीची पूर्व मशागत करायची म्हणा, ही सगळी तयारी चालू आहेच आहे. पण आपल्याला उत्पादन जर चांगलं आपल्याला मिळवायचं असेल आणि चांगल्या दर्जाचं मिळवायचं असेल तर आपल्याला ते बियाणं हे चांगल्या प्रतीचं असणं महत्वाचं आहे. आणि चांगल्या प्रतीचं जर बियाणं निवडलं तर त्याच्यावर बीजप्रक्रिया करणं ही तितकंच महत्वाचं आहे. कारण प्रत्येक हंगामात प्रत्येक पिकाची बीजप्रक्रिया जर आपण केली तर उत्पादनाबरोबरच त्याच्यामध्ये ज्या किडी रोग येण्याचा संभव असतो त्याच्यावर सुद्धा नियंत्रण आपल्याला नक्की करता येऊ शकतं. तर ही बीजप्रक्रिया ही इतकी महत्वाची आहे. तर या बीजप्रक्रियेद्वारे खरीप हंगामातले जी प्रमुख पिकं आहेत, भात म्हणा, ज्वारी, मका, बाजरी यासारखी, तर त्याच्यावरच्या किडी आणि रोगांचं नियंत्रण कशा पद्धतीनं होतं, त्याच्यासाठी कोणकोणती बीजप्रक्रिया केली पाहिजे याच्याविषयीची माहिती आज आपण मुलाखतीत घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर दिलीप घोंगडे आलेले आहेत. तर त्यांच्याकडून ही आपण माहिती करून घेणार आहोत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, आता थोड्याच दिवसात खरीप हंगाम सुरू होईल, त्याची पूर्वतयारी शेतकऱ्यांची चालू आहे, त्याच्यामध्ये महत्वाची जे बाब आहे ती म्हणजे बीजप्रक्रिया, उत्पादन चांगलं मिळण्यासाठी आणि कीड आणि रोग नियंत्रण होण्यासाठी. मग हे प्रत्येक हंगामात प्रत्येक पिकासाठी बीजप्रक्रिया करणं किती महत्वाचं आहे आणि का केली पाहिजे?
2: येस मॅडम, बीजप्रक्रिया हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. चाहे तुम्ही खरीप पिकामध्ये करणे असू द्या या रब्बी पिकामध्ये असू द्या, कारण की या बीजप्रक्रियामुळे खूप मोठ्या प्रमाणात पिकाची उगवण क्षमता वाढते, तसंच पिकाला कीड व रोगापासून काही प्रमाणात तरी त्या बीज प्रक्रियाद्वारे नियंत्रण होते. आणि जसं की बीज प्रक्रिया दोन प्रकारच्या असतात, एक जैविक बीज प्रक्रिया असते आणि एक रासायनिक बीज प्रक्रिया असते. जैविक बीज प्रक्रियेमुळे पिकाला नत्रस्फुरत पालासाचं प्रमाण त्या जैविक बीज प्रक्रियाद्वारे भेटलं जाते, त्याच्यामुळे त्या पिकाला काळोखे होते आणि उत्पादन वाढीसाठी तसंच उगवण क्षमतासाठी चांगलं बेनिफिटेड ठरतंय. आणि जे रासायनिक बीज प्रक्रिया करतो आपण, चाहे कीटकनाशक असू द्या किंवा बुरशीनाशक, या कीटकनाशक आणि या बुरशीनाशकाच्या बीज प्रक्रियामुळे जे पण त्या पिकावर किडी किंवा रोग येतात ते त्या किडी आणि रोगाला नियंत्रण करण्यासाठी आणि काम करते, जसं की येऊ न देण्यासाठी काम करते. तर बीज प्रक्रिया खूप महत्वाचा पॉइंट असते मॅडम. कधीही पेरणी करतो आपण तेव्हा बीज प्रक्रिया केलं तर जवळपास 30-40% आपण किडी आणि रोगाची नियंत्रण करू शकतो, तसंच त्या पिकांमधलं जैविक बीज प्रक्रियाद्वारे 80-90% उगवण क्षमता वाढते आणि 30-40% नत्राची बचत होऊन पिकाला उत्पादन देण्यासाठी बेनिफिटेड ठरतंय. म्हणून कोणत्याही हंगामामध्ये बीज प्रक्रिया करणं खूप महत्वाचं असतं.
1: म्हणजे पिकावरचे कीड आणि रोग नियंत्रित करण्यासाठी ह्या बीजप्रक्रियेचा खूप महत्वाचा रोल असतो आणि त्यामुळे बीजप्रक्रिया ही महत्वाची आहे.
2: येस मॅडम.
1: आता खरीप हंगामातले प्रमुख जी पिकं आपण जर विचारात घेतली तर भात, ज्वारी, मका, बाजरी वगैरे आहेत. तर याच्यामध्ये भात या पिकाचा जर आपण विचार केला तर याच्यावर कोणती बीजप्रक्रिया करावी आणि त्याच्यामुळे त्याच्यावरच्या कोणत्या किडी आणि रोगांच्यावर नियंत्रण येऊ शकतं?
2: येस मॅडम, भात हे खरीप हंगामामधलं तृणधान्य पिकामध्ये एक महत्वाचं पीक आहे. या पिकावर जवळपास 30-40% लोकांची डिपेंडन्सी असते, जसं की अन्नधान्यासाठी.
1: बरोबर.
2: एक महत्वाचं पीक आहे. कोणत्याही पिकामध्ये जेव्हा आपण बीज प्रक्रिया करतो, बीज प्रक्रिया जेव्हा पण आपण करतो, जसं की मी ऑलरेडी सांगितलं की जैविक आणि रासायनिक बीज प्रक्रिया असते, तेव्हा बीज प्रक्रिया पहिले रासायनिकाची करायची आणि नंतर जैविकाची करायची. का? तर कारण पहिले जर आपण जैविक बीज प्रक्रिया केली तर ते जीवाणू मरू शकतात नंतर रासायनिक केल्याच्या नंतर. म्हणून पहिले रासायनिक बीज प्रक्रिया करायची. रासायनिक बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर ते बियाणं सावलीखालू सुकू द्यायचं. सावलीखालू सुकवल्याच्या नंतर 2-3 घंट्याच्या नंतर जैविक बीज प्रक्रिया केली तर चांगल्या प्रकारे ते जीवाणू त्या पिकाला लागू शकतात आणि उत्पादन चांगल्या प्रकारे येऊ शकतंय. या भात पिकामध्ये जनरली बीज प्रक्रियाद्वारे जसे की एक करपा नावाचे रोग येतात. 3 प्रकारचे करपा असतात, करपा, पर्णकरपा आणि कडा करपा. या करप्या रोगाला नियंत्रण करण्यासाठी भात पिकामध्ये थायरम 75% डब्ल्यूएस एक बुरशीनाशक है, ते 2.5 ग्राम ते 3

0: ग्राम प्रति किलो बियाणाला जर चोळल्याच्या नंतर त्याला सावलीखाली सुक घातलं तर नक्की या करप्या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात थांबू शकतं। बायचान्स थायरम 75% WS नाही भेटलं तर एक कार्बॅनडंजी म्हणून बुरशीनाशक आहे 50% WP मध्ये येते वेटेबल पावडरमध्ये जे की मार्केट नेम त्याचं बॅविस्टिन आहे। या कार्बॅनडंजीमची जर बीज प्रक्रिया केली 2 ग्राम प्रति किलोला जर घेतलं आणि नंतर सावलीखाली सुकवलं तर नक्की या करप्या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढतो। आता ही बीज प्रक्रिया झाल्याच्या नंतर त्या पिकांमध्ये काळोख येण्यासाठी किंवा त्या पिकांमध्ये उत्पादन वाढण्यासाठी किंवा त्या पिकांमधलं नत्रस्फुरत पालासाचं बचत करण्यासाठी आपल्याला या रासायनिकाची बीज प्रक्रिया झाल्याच्या नंतर 2 घंट्याच्या नंतर आपल्याला जैविकाची बीज प्रक्रिया करणं खूप जरुरी आहे। जैविक मध्ये अझोटोबॅक्टर म्हणून एक जीवाणू संवर्धन असते ते 25 ग्राम प्रति किलोला आणि त्याच्यासोबत स्फुरद विरघळणारे जीवाणू आणि PHB ज्याला म्हणतो आपण फॉस्फरस सोलबलायझिंग बॅक्टेरिया हे 25 ग्राम प्रति किलोला घेऊन चोळलं आणि सावलीखाली सुकवलं आणि 2 घंट्याच्या नंतर जर पेरणी केली तर नक्की या बीज प्रक्रियाद्वारे जैविक आणि रासायनिक बीज प्रक्रियाद्वारे त्या रोगाचा प्रादुर्भाव पण खूप मोठ्या प्रमाणात थांबते आणि त्या पिकांमध्ये काळोखी येते आणि नत्रस्फुरद पालासाचं प्रमाण जवळपास 20-30% बचून पीक चांगल्या प्रकारे येऊ शकते।
1: म्हणजे कर्पारोगासाठी खूप महत्वाची आहे बीज प्रक्रिया करणं भात पिकासाठी।
0: येस मॅडम।
1: बर, आता याच्यानंतरचं खरीपातलं आणखीन एक महत्वाचं पीक म्हणजे खरीप ज्वारी, याच्यावर सुद्धा बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केलं म्हणजे त्याच्यावरचे कीड आणि रोग याच्यावर नियंत्रण येऊ शकतं?
0: येस मॅडम, जसं की भात पिकाच्या नंतर खरीप ज्वारी पण एक महत्वाचं तृणधान्य पीक आहे ज्या ड्युअल पर्पज होतो जसं की फाउडरसाठी जनावरांच्या खाद्यासाठी पण आणि माणसाच्या अन्नधान्यासाठी पण। या खरीप ज्वारी मध्ये पण बीज प्रक्रिया करणं खूप महत्वाचे आहे। जेवढे पण तृणधान्य पीक असतात आणि त्या तृणधान्य पिकांमध्ये अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू हे कॉमन बीज प्रक्रिया आहे जैविकाची, परंतु ही बीज प्रक्रिया रासायनिकाच्या नंतर करणं गरजेचं असतंय। या पिकांमध्ये महत्वाचा रोग येणार आहे केवडा म्हणून ज्याला गोसाई असं म्हणतो आपण। या केवडा किंवा या गोसाई रोगाला नियंत्रण करण्यासाठी या पिकांमध्ये रासायनिक बीज प्रक्रिया करायची असेल मेटालक्सिल म्हणून एक बुरशीनाशक हे 35% WS मध्ये ते 6 ग्राम प्रति किलोला घेतलं तर नक्की या केवडा किंवा या गोसाई रोग आहे त्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होतं। तसंच या पिकावर दुसरा येणारा महत्वाचा रोग म्हणजे कानी है ना। या कानी रोगाला नियंत्रण करण्यासाठी गंधकाची बीज प्रक्रिया करणं खूप जरुरी आहे। 80% WS मध्ये येते बघा सल्फर म्हणून ज्याला की गंधक म्हणतो आपण ते 4 ग्राम प्रति किलोला घ्यायचं। जर या गंधकाची बीज प्रक्रिया केली नाहीत तर पीक उगवल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये जर काणे आले तर कोणत्याही प्रकारची रासायनिक फवारणी त्या काणेसाठी रिकॉमेंडेड नाही। म्हणून काणेला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच या गंधकाची बीज प्रक्रिया 4 ग्राम प्रति किलोला करणं खूप जरुरी आहे। तसंच या पिकावर येणारा महत्वाचा कीड म्हणजे खोडमाशी जे की पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येते। या खोडमाशीला नियंत्रण करण्यासाठी या पिकामध्ये जर आपण थायमिथॉक्झा म्हणून एक कीटकनाशक येते 30% FS फ्लोएबल सोल्युशन मध्ये ते 10 मिली 10 मिली प्रति किलोला घेतलं तर नक्की या पिकावर जे पण रसोचक किंवा खोडमाशी कीड आहे त्या किडीचा किंवा रसोचक किडी जसे की मावा असू द्या, तुडतुडी असू द्या, फुलकिडी असू द्या किंवा पांढरी माशी असू द्या, या रसोचक आणि या खोडमाशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात या बीज प्रक्रियाद्वारे थांबला जातो। अशा प्रकारे या पिकांमध्ये बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे ज्याच्यामुळे आपलं उत्पादन वाढू शकतं आणि या किडी आणि रोगाला आपण नियंत्रण करू शकतो
1: आणि त्यामुळे आपलं नुकसान हे आटोक्यात राहू शकतं।
0: येस मॅडम,
1: उत्पादन हे चांगलं मिळू शकतं। आता याच्यानंतर मका सुद्धा खरीप हंगामामध्ये घेतला जातो तर याच्यावर कशा पद्धतीनं बीज प्रक्रिया केली पाहिजे आणि त्याच्यामुळे कोणकोणत्या किडीवर आणि रोगांच्यावर नियंत्रण केलं जाऊ शकतं?
0: येस मॅडम, मका पण खूप महत्वाचं पीक आहे। जनरली मका हे मान खटाव या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रो केलेलं पीक असतं कारण की त्या भागामध्ये जनावरांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्या भाग ते तालुके खूप मोठ्या प्रमाणात त्या मक्याची लागवड केली जाते। तर या मक्याच्या पिकाची जर बीज प्रक्रिया केली तर या मक्यावर येणारे जसे की काही किडे बघा लष्करी आळी म्हणून है ना, या लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या पिकाचं आतोनात नुकसान होतंय किंवा या पिकावर येणारे 2 प्रकारचे करप्या असतात बघा तर्शिकम पर्णकर्पा आणि मेडिस

0: पर्णकर्पा या करप्याला किंवा या लष्करी आळीला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला या पिकांमध्ये पण बीज प्रक्रिया करणं खूप महत्वाचं आहे. जसं की लष्करी आळी ज्याला आपण अमेरिकन फॉल आर्मीवर म्हणतो, या लष्करी आळीला नियंत्रण करण्यासाठी आपण जर मका या पिकांमध्ये सायना ट्रॅनॅलिप्रोल 19.5% आणि त्याच्यासोबत एक कॉम्बिनेशन मध्ये येते थायमिथॉक्झॉन 19.5% एफएस फ्लोएबल सोल्युशन जे फोर्टेंजा डिओ नावाने येते मार्केटमध्ये, याची जर बीज प्रक्रिया केली या कीटकनाशकाची 6 मिली प्रति किलोला तर खूप मोठ्या प्रमाणात या लष्करी आळीचा प्रादुर्भाव थांबतय. तसंच या पिकावर येणारी जी खोड कीड आहे त्याचा पण प्रादुर्भाव थांबतय. जसे की थायमिथॉक्झॉन हे सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड आहे ना, जे की रसोसक किड्यांना नियंत्रण करू शकते. म्हणून या पिकावर जे पण रसोसक किडी पण येऊ शकतात त्या किडींचं पण या बीज प्रक्रियाद्वारे खूप मोठ्या प्रमाणात नियंत्रण होऊ शकते. म्हणून कीटकनाशकामध्ये ही बीज प्रक्रिया करणं या मक्का पिकावर खूप जरुरी असते. तसंच रासायनिकमध्ये बघायचं गेलं तर या करप्या रोगाला नियंत्रण करण्यासाठी या पिकांमध्ये बीज प्रक्रिया करण्यासाठी थायरम म्हणून एक बुरशीनाशक हे बघा 40% एफएस मध्ये येते फ्लोएबल सोल्युशन मध्ये. थायरम 40% एफएस ते 2 ते 2.5 ग्राम प्रति किलोला घेतलं जे पण या पिकावर करपा रोग येते त्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकते. तसंच या पिकावर तिसरा महत्वाचा येणारा रोग म्हणजे जे आहे की खोड कुजव्या रोग. या रोगाची लागण जनरली पीक फुलवऱ्याच्या आल्याच्या नंतर दिसायला लागते. जर या खोड कुजव्या रोगाला नियंत्रण करण्यासाठी मका पिकामध्ये एक जैविक बुरशीनाशक म्हणून फंगिसाइड आहे बघा, तिचं नाव ट्रायकोडर्मा हार्जानियम आहे. ते 2% वेटेबल पावडर मध्ये अवेलेबल आहे. त्या जैविक रासायनिकाशी जर आपण 30 ग्राम किंवा 20 ते 30 ग्राम प्रति किलोला जर बीज प्रक्रिया केली, जे पण खोडकुजी या पिकावर रोग येते पीक फुलोऱ्याच्या आल्याच्या नंतर, त्या रोगाला जैविक बुरशीनाशक चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. म्हणून ह्या 3 बीज प्रक्रिया करा, चांगल्या प्रकारे या पिकावर जे पण केळी किंवा रोग येतात ते मोठ्या प्रमाणात नियंत्रण झालेले दिसू शकतात आपल्याला.
1: निश्चितच सर, म्हणजे मका हे जे पीक आहे ते जनावरांच्या खाद्यासाठी सुद्धा वापरलं जातं आणि अन्नधान्यासाठी म्हणून पण वापरलं जातं.
0: yes,
1: आणि त्याचं नुकसान होऊ नये याच्यासाठी आपण आधीपासून बीज प्रक्रिया करणं हे खूप महत्वाचं आहे.
0: yes, yes.
1: आता खरीप हंगामामध्ये भात, ज्वारी, मका याचबरोबर बरेच ठिकाणी बाजरी पण घेतली जाते की जे खरीपातलं प्रमुख पीक म्हणून मानलं जातं. याच्यावर पण कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो की ज्याच्यामुळे त्याचं नुकसान होऊ शकतं, मग याच्यासाठी बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे?
0: येस मॅडम, बाजरी पण एक महत्वाचं तरधान्य पीक आहे. या पिकाची पण लागवड मोठ्या प्रमाणात मान तालुक्यामध्ये बघायला भेटते आपल्या सातारा डिस्ट्रिक्टमध्ये. तर या बाजरी पिकावर पण खूप महत्वाचे किडी आणि रोग येतात. ऑलमोस्ट जे ज्वारी पिकावर येतात ते ऑलमोस्ट या पिकावर पण सेम रोग येतात. परंतु या बाजरी पिकाची जेव्हा आपण पेरणी करतो त्या पेरणीच्या अगोदर आपल्याला मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करणं खूप जरुरी असते. 2 किलो मीठ 10 लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं है ना. त्या 2 किलो मीठ 10 लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर जे पण आपल्याला बाजरीचं बियाणं पेरायचंय है ना, ते त्या द्रावणामध्ये मिठाच्या द्रावणामध्ये मिक्स करायचं. त्याला रात्रभर तसंच ठेवायचं, 12 घंट्यासाठी तसंच ठेवायचं. आणि जे पण त्या द्रावणामध्ये वर तरंगलेले जे धान्य येतं बाजरीचे, ते रोगट येतं, बुरशीजन्य येतं, ते असे तरंगलेले दाणे त्या द्रावणामधले त्याला एका बाजूला काढून घ्यायचं आणि ते दाणे तरंगलेले त्याला डिस्ट्रॉय करायचे. जर ते दाणे आपण पेरले तर ते दाणे रोगट येतं, बुरशीनाशक येतं, त्या दाण्याचं कोणत्याही प्रकारची उगवण क्षमता होत नाही. त्या दाण्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पिकावर केळी किंवा रोगाचा प्रादुर्भाव येऊ शकते. म्हणून असे सगळे ओव्हर तरंगणारे दाणे, रोगट दाणे हे त्याला नष्ट करायचं, डिस्ट्रॉय करायचं. आणि जे खाली बॉटमला बसलेले तर बुडाला त्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्यात व्यवस्थित धुवायचं. व्यवस्थित वास केल्याच्या नंतर त्याला सावलीखाली चांगलं सुकू द्यायचं. अशी जर मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया केली मोठ्या प्रमाणात या पिकावर येणारे किडे आणि रोगाचं नियंत्रण थांबू शकते. तसंच ही बीज प्रक्रिया झाल्याच्या नंतर या पिकांमध्ये जर आपण काळा गोसाई एक रोग येते किंवा केवडा म्हणून एक रोग येते. जसं की आपण ती खरीप ज्वारीसाठी बीज प्रक्रिया सांगितली, ती जर बीज प्रक्रिया केली तर खूप मोठ्या प्रमाणात या केवडा किंवा काळा गोसाईचं नियंत्रण थांबू शकतंय. तसंच या पिकावर खोडमाशीचं जे आपण प्रादुर्भाव सांगितलेला आहे खरीप ज्वारीमध्ये, ती पण खोडमाशी या पिकावर शेम येते. तर ती जर बीज प्रक्रिया आपण या खोडमाशीसाठी जर या बाजार पिकामध्ये केली तर मोठ्या प्रमाणात त्या खोडमाशीचा किंवा खोडकिडीचा

0: प्रादुर्भाव या पिकावरचा थांबू शकतोय. तसंच कानीसाठी पण आपण ऑलरेडी खरीप ज्वारीचं सांगितलं होतं, तसंच सेम जर आपण या कानीसाठी पण या बाजारा पिकामध्ये बीज प्रक्रिया केली तर कानी पण कोठं दिसायला लागली तर त्या कानीचं पण त्या बीज प्रक्रियाद्वारे नियंत्रण होऊ शकतं. तर अशा प्रकारे या पिकामध्ये बीज प्रक्रिया करणं आपल्याला गरजेचं आहे मॅम.
1: नक्कीच. आता याच्या बरोबरीनं सोयाबीन हे सुद्धा पीक आपल्याकडे खूप प्रमाणात घेतलं जातं, तर त्याची बीजप्रक्रिया कशा पद्धतीनं करावी आणि त्या बीजप्रक्रियेमुळे कोणकोणते रोग आणि कोणकोणत्या किडी याच्यावर नियंत्रण आपल्याला मिळवता येऊ शकतं?
0: येस मॅडम, सोयाबीन पण हे एक खरीप हंगामातलं कडधान्य पिकामध्ये एक महत्वाचं पीक आहे. खूप मोठ्या प्रमाणात लागवड याची पश्चिम महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु जे पण बियाणं आपल्याला पेरायचं असतंय ते पेरण्याच्या अगोदर या पिकामध्ये उगवण क्षमता त्या बियाण्याची चेक करणं खूप जरुरी असते. कारण की या सोयाबीन पिकामध्ये इतर पिकापेक्षा उगवण क्षमता खूप कमी आहे, म्हणून पहिले पेरण्याच्या अगोदर बियाण्याची उगवण क्षमता चाचणी करणं जरुरी आहे, खूप जरुरी आहे. आपल्याला ज्या बियाणे 70% जर्मिनेट झाले किंवा 70%पेक्षा जास्त जर्मिनेट झाल्या असेच बियाणे आपण पेरणीसाठी निवडायला पाहिजेत. हे झाली एक स्टेप. दुसरी स्टेप, जेव्हा आपण बीज प्रक्रिया करतो आपण किंवा जेव्हा बियाद्वारे किंवा बियाण्याद्वारे किंवा जमिनीमार्फत ज्या रोगाची लागण होती या पिकाला त्या रोगाची लागण थांबण्यासाठी बियाण्याद्वारे किंवा जमिनीमार्फत त्या रोगाची लागण थांबण्यासाठी या पिकामध्ये जर आपण कार्बोक्झिम 37.5% प्लस थायरम 37.5% एफएस फ्लोएबल सोल्युशन हे विटावॅक्स पावडर म्हणून एक बुरशीनाशक हे जे कॉम्बिनेशन मध्ये हे ही जर बीज प्रक्रिया 30 ग्रॅम प्रति 10 किलोला केली किंवा 20 ग्रॅम प्रति किलोला केली तर नक्की जे पण या पिकावरचं जे तांबेरा असू द्या किंवा चारकोर रॉट म्हणतो आपण बुंधासड किंवा कोरडीसड हे मोठमोठाले रोग या बीज प्रक्रियाद्वारे चांगल्या प्रकारे नियंत्रण होऊ शकतात. तसंच या पिकामध्ये जर एक खोडमाशी येते है ना ज्याला सोयाबीन स्टेप फ्लाय म्हणतात, या खोडमाशीला नियंत्रण करण्यासाठी थायमेथॉक्झाम 30% किंवा इमिडाक्लोप्रिड म्हणून एक कीटकनाशक येते बघा 48% एफएस मध्ये फ्लोएबल सोल्युशन मध्ये ते जर 10 मिली प्रति किलोला घेतलं तर मोठ्या प्रमाणात खोडमाशीचा किंवा या पिकावर येणारी जी पांढरी माशी आहे किंवा मावा आहे तुडतुडी आहे या किडीचा पण चांगल्या प्रकारे नियंत्रण होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त एक कॉम्बिनेशन मध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक आले त्याच्यामध्ये 3 घटक येतं, जसं की आझोजिस्ट्रोबिन, थायमिथाइल फिनेट म्हणून एक आले आणि एक तिसरं आहे थायमिथॉक्झाम. या तिन्हीचं कॉम्बिनेशन मध्ये जर बीज प्रक्रिया केली आपण 10 मिली प्रति किलोला ज्याच्यामध्ये 2 रासायनिक बुरशीनाशक आहेत आणि एक कीटकनाशक येतं, या तिन्हीच्या कॉम्बिनेशनच्या या संयुक्त घटकांमध्ये जर आपण बीज प्रक्रिया केली ज्याचं मार्केट नेम हे इलेक्ट्रॉन नावाने येते बघा है ना, याची जर आपण 10 मिली प्रति किलोला जर बीज प्रक्रिया केली तर या पिकावरचे जे पण रोग येतं किंवा किडी येते त्या मोठ्या प्रमाणात या एकच बीज प्रक्रियाद्वारे चांगल्या प्रकारे नियंत्रण होऊ शकते. तसंच ही रासायनिक बीज प्रक्रियाची प्रक्रिया झाल्याच्या नंतर 2 घंटे बियाणं सावलीत सुकू द्यायचं, सावलीत सुकवल्याच्या नंतर हे कडधान्य पीक येतं, या कडधान्य पिकामध्ये जैविक बीज प्रक्रिया ही रायझोबियम जे 25 ग्रॅम आणि त्याच्यासोबत पुरत विरघळणारे जीवाणू 25 ग्रॅम प्रति किलोला घेऊन याची बीज प्रक्रिया करायची आणि ते 2 घंटे सुकवल्याच्या नंतर त्याची जर पेरणी केली तर त्या सोयाबीन पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उगवण क्षमता वाढते. त्या पिकाला सुरुवातीच्या अवस्थामध्ये 20-30% नूत्रस्फुरद पालाशाचं प्रमाण भेटतंय, त्याच्यामुळे नूत्रस्फुरद पालाशाची बचत होईल, पिकामध्ये काळोख येऊन उत्पादन चांगल्या वाढीसाठी मदत होते. म्हणून ह्या 2 ते 3 बीज प्रक्रिया आपण जर या पिकामध्ये केल्या तर नक्की आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा झाल्याशिवाय ठरणार नाही.
1: नक्कीच. आता याच्या बरोबरच भुईमुगाचं उत्पादन सुद्धा आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात घेतलं जातं, मग याच्यातल्या ज्या किडी आहेत किंवा काही रोग आहेत त्याचं नियंत्रण बीज प्रक्रियेद्वारे कशा पद्धतीनं केलं जातं आणि कशा पद्धतीनं ही बीज प्रक्रिया करावी?
0: येस मॅडम, भुईमुग पण एक तेलवर्गीय पिका म्हणलं खरीप हंगामामधलं एक महत्वाचं पीक आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन किंवा त्याची लागवड ही खरीप हंगामात आपल्या या पश्चिम महाराष्ट्रात केली जाते. तर या भुईमुग पिकामध्ये जर आपण बीज प्रक्रिया केली एक मॅनकोजक म्हणून बुरशीनाशक हे बघा ते जर आपण 2.5 ग्रॅम किंवा 2 ग्रॅम प्रति किलोला घेतलं या रासायनिक बीज प्रक्रियाद्वारे या बुरशीनाशक बीज प्रक्रियाद्वारे

0: या पिकावर येणारा जो तांबेरा किंवा टिक्का डिशी ज्याला म्हणतो असो, असे पानावर तपकिरी तांबूस कलरचे गोलाकार वेडेवाकडे ठिपकी पडायला लागतात, त्या रोगाची लागण खूप मोठ्या प्रमाणात थांबू शकते. जर बायचान्स आपल्याला मॅनकोजेप नाही भेटलं तर एक रासायनिक बुरशीनाशक म्हणून हे ट्रायकोडर्मा व्हेरिडी, त्याची जरी बीज प्रक्रिया केली तर खूप मोठ्या प्रमाणात या पिकावर जे येणारे रोग येत की ज्याच्यामुळे या पिकाचं 60-70% नुकसान होतंय, जर ही बीज प्रक्रिया आपण ट्रायकोडर्मा व्हेरिडी किंवा मॅनकोजेप याची बीज प्रक्रिया केली तर खूप मोठ्या प्रमाणात त्या रोगाची लागण थांबू शकते. ट्रायकोडर्माचं जसं की 4 ग्राम किंवा 4 मिली प्रति किलोला जर बीज प्रक्रिया केली तर खूप मोठ्या प्रमाणात या रोगाची पण लागण चांगल्या प्रकारे थांबू शकते या पिकावरची.
1: म्हणजे जर आपण खरीप हंगामातली जी प्रमुख पिकं आहेत त्याच्यावर जर आपण बीज प्रक्रिया केली तर आपण कीड आणि रोगावरचं नियंत्रण जवळजवळ निम्म म्हणजे 50% तर नक्कीच करू शकतो, म्हणून ही बीज प्रक्रिया खूप महत्वाची आहे. आता तुम्ही सांगितलं की याच्यामध्ये रासायनिक बीज प्रक्रिया आधी करायची आणि नंतर जैविक, ह्या दोन्ही बीज प्रक्रिया करणं किती महत्वाचं आहे किंवा त्यातली एखादी करून कीड आणि रोगाचं नियंत्रण होऊ शकतं का?
0: दोन्ही केलं तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो, रासायनिक आणि जैविक. निश्चित जर रासायनिकच केली तर फक्त ती रासायनिक बीज प्रक्रिया किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव थांबू शकतोय, है ना. रासायनिक बीज प्रक्रियेद्वारे कोणत्याही प्रकारची त्या पिकाला उगवण क्षमता येण्यासाठी मदत होत नाही किंवा कोणत्याही प्रकारची काळोखी त्या पिकाला देण्यासाठी मदत करत नाही येते. तर म्हणून रासायनिक बीज प्रक्रिया फक्त किडी आणि रोगाला न येऊ देण्यासाठी काम करते, आणि जी जैविक बीज प्रक्रिया आहे या जैविक बीज प्रक्रियामुळे त्या पिकामधलं जवळपास 70-80% आणि उगवण क्षमता वाढते. तसंच जैविक बीज प्रक्रियामुळे त्या पिकाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये 20-30% नत्रस्फुरण पालासाची लागण लागते. ती लागण लागल्यामुळे आपलं 20-30% नत्रस्फुरण पालासाची बचत होते, आणि ते नत्रस्फुरण पालास त्या पिकाला व्हेजिटेटिव्ह स्टेजला म्हणजे काळोखीच्या अवस्थेमध्ये जेव्हा पीक उगवल्याच्या नंतर जेव्हा भेटतंय तेव्हा त्या पिकामध्ये काळोखी येते आणि पीक असं टोकदार असं चांगलं निरोगी राहण्यासाठी मदत होते. म्हणून जैविक बीज प्रक्रिया पण जेवढी रासायनिक बीज प्रक्रिया जरुरी तेवढीच जैविक बीज प्रक्रिया पण जरुरी आहे. मॅम
1: दोन्ही महत्वाच्या आहेत, फक्त रासायनिक बीज प्रक्रिया आधी करायची आणि त्याच्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करणं महत्वाचं आहे की ज्या योग्ये किडी आणि रोगांचं नियंत्रण होईल त्याशिवाय उत्पादन सुद्धा आपलं वाढू शकेल.
0: यस मॅडम.
1: शेतकरी बंधूंना तुमच्या लक्षात आलंच असेल की खरीप हंगामातली जी महत्वाची पिकं आपल्याकडे घेतली जातात त्याच्यामध्ये जर बीज प्रक्रिया केली तर किडी आणि रोगांचं प्रमाण हे नक्कीच निम्म्यावर येऊ शकेल, 50% आपण नियंत्रण तिथंच करू शकू. म्हणजे आपला जो कीड नियंत्रणावरचा किंवा रोग नियंत्रणावरचा खर्च जो आहे तो सुद्धा आपला कमी करता येईल. त्यासाठी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीमध्ये बीज प्रक्रिया आणि उगवण क्षमता या दोन्हीचा अंतर्भाव करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि आपले शेतकरी बंधू नक्कीच हे करतील अशी आपण आशा करूया. आणि गोंगडे सर, आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना बीज प्रक्रियेद्वारे खरीप पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण कशा पद्धतीने करावं हे समजावून सांगितलं, त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्या तर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: मंडळी, कार्यक्रमात आताच आपण ऐकलीत कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ दिलीप घोंगडे यांची बीज प्रक्रियेद्वारे खरीप पिकातील कीड आणि रोग नियंत्रण याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमात यानंतर शेतीविषयक माहिती सदर कृषीवाणी.
3: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
4: नमस्कार
2: सर. आपण लहान पिल्लांची काळजी कशा पद्धतीनं घेतली पाहिजे किंवा हा उष्णतेचा ताण त्यांना किती जास्त प्रमाणात जाणवू शकतो याविषयी सांगितलं. ब्रुडिंग हा कुक्कुटपालनामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात जर विचार केला तर त्याचं प्रमाण थोडंसं योग्य पद्धतीनं असणं गरजेचं आहे. मुळात आता उष्णता वाढलेली आहे आणि आपण ब्रुडिंग सुद्धा करायचं आपल्याला या लहान पिल्लांना, तर ते योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे का? तर त्याचा परिणाम वेगळा जाणवायला नको आणि अर्थातच उत्पादनात घट यायला नको. मग ब्रुडिंगमधला बदल या काळामध्ये किती महत्वाचा ठरतोय आणि काय बदल करणं अपेक्षित आहे?
4: ब्रुडिंग हे खूप महत्वाचं आहे कुक्कुटपालनामध्ये. ब्रुडिंग म्हणजेच काय तर पक्ष्यांना आपण जी कृत्रिम उष्णता जी देतो ज्याच्यामुळे त्याचं वजन वाढीला मदत होऊ शकतो किंवा त्याच्या शरीरामध्ये जे हार्मोन्स निर्मिती जी आहे त्याला

0: सुद्धा चालना मिळत असते. तसंच जे लहान पक्षी आहेत त्याला वातावरणाशी मिळतं जुळतं घेता येत नाही, तर ती त्याच्या शरीरामधली जी व्यवस्था जी आहे ती निर्माण होईपर्यंत किंवा त्याची ती चांगल्या पद्धतीनं चालेपर्यंत त्याला आपण कृत्रिम उष्णता देणं गरजेचं असतं. तर ह्याच्यासाठी हे ब्रुडिंग आपण करत असतो, पण वातावरणानुसार ह्या ब्रुडिंगमध्ये बदल करणं गरजेचं असतं. जसं आपण म्हटलं की हिवाळ्यामध्ये त्यांना तापमानाची आवश्यकता जास्त असते, दिवसभराचा जो उष्णतेचा काळ आहे ह्याच्या व्यतिरिक्त 8 तास त्यांना आपण उष्णता देत असतो, ब्रुडिंग करत असतो. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्या वेळेला आधीच वातावरणामध्ये तापमान जास्त असेल त्यावेळेला हे जे ब्रुडिंग आहे हे अचानक बंद न करता आपल्याला हळूहळू ते कमी कमी करत आणलं पाहिजे. अचानक आपण जर बंद केलं तर पक्ष्यांमध्ये होणारं जे तापमानामधला बदल आहे किंवा अचानक जर आपण बंद केलं तर त्याचा सुद्धा परिणाम पक्ष्यांच्या मध्ये आपल्याला दिसायला लागतो. तर त्यामुळे हे जे तापमान आहे ते हळूहळू आपण कमी केलं पाहिजे, ब्रुडिंग हळूहळू कमी केलं पाहिजे. 2 ब्रुडर मधलं अंतर जे आहे ते आपण हळूहळू वाढवू शकतो, किंवा तापमान कमी करण्यासाठी हे जे ब्रुडर आहेत त्याची उंची जी आहे ती आपण हळूहळू वाढवू शकतो, म्हणजे ते थोडे थोडे वरती घेतले जातात. त्याच्यामुळे सुद्धा उष्णता जी मिळणारी आहे ही आपल्याला हळूहळू कमी करता येऊ शकते. आणि पक्षी जसा उन्हाळा असेल तसंच किंवा जसं पक्षी मोठा होत जाईल तसं सुद्धा आपण हे जे ब्रुडिंग आहे ते हळूहळू हळू कमी करत असतो. अचानक ते बंद न करता ते आपण हळूहळू अशा पद्धतीनं कमी करायला पाहिजे, ज्याच्यामुळे पक्ष्यांवर होणारा जो विपरीत परिणाम आहे तो आपल्याला टाळता येऊ शकतो.
1: अगदी खरं आहे. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन. कृषीवाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं. बरायतर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथं संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

किसानवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.